सुप्रभात श्रुति हो 100.1 MHz FM बँड वर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केलंय. प्रसारण सभेत मी वंदना साबळे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 26 वैशाख शके 1948 16 मे 2026. प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगल ध्वनींना.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग भैरवबहार आपण ऐकलात. 100.1 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

शंभरांश एक मेगाहर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारण सभेत आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगलप्रभात. मंगलप्रभात कार्यक्रमात सुरुवातीला राजा बढे यांचं भक्तिगीत ऐकूया. स्नेहल भाटकर यांच्या संगीत नियोजनात स्वर आहे स्नेहल भाटकर आणि लता मंगेशकर यांचा.

मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला स्नेहल भाटकर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं राजा बढे यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीतकार होते स्नेहल भाटकर. मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर संत ज्ञानेश्वरांची भक्तिरचना ऐकूया. गायिका आहेत लता मंगेशकर, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

लता मंगेशकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वरांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर संत तुकारामांची भक्तिरचना आपण ऐकूया. श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनात गायक आहेत पंडित भीमसेन जोशी.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत तुकारामांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते श्रीनिवास खळे. मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. श्रोते हो, आज आहे शनेश्वर जयंती.

याच निमित्तानं कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया अनुराधा पौडवाल हरिहरन यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं भक्तिगीत आणि संगीतकार आहेत नंदू होनॉप.

अनुराधापूर वाल हरिहरन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीतकार होते नंदू होनोप. श्रोते हो, नवग्रहांपैकी अतिशय प्रभावशाली आणि कर्माचं प्रतीक असणारे शनिदेव, अशा या शनिदेवांची आपणा सर्वांवर कृपा राहो ही मनापासून प्रार्थना. याबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केले. सकाळचे 6:25 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष.

0: FM बँडवर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केले. सकाळचे 6:25 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 16 मे. या दिवशी घडलेल्या काही महत्वाच्या घटना कोणत्या ते पाहूया. 1665 साली या दिवशी पुरंदर किल्ल्याला दिलेरखानानं घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्नात मुरारबाजी यांचा मृत्यू झाला. 1929 हॉलिवूडच्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असं नाव पडलं. 16 मे 1975 या दिवशी सिक्कीम भारतात विलीन झालं. यापूर्वी चोग्याल घराण्याचं इथं राज्य होतं. सिक्कीमच्या जनतेनं राजघराण्याविरुद्ध उठाव करून भारतात विलीनीकरणाच्या बाजूनं कौल दिला होता. 1975 जपानची जुनको तबेई ही माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली. यानंतरच्या काळात जुनको हिनं जगात 7 खंडांमधली सर्वोच्च शिखरं सर करणारी पहिली महिला बनण्याचा मानही मिळवला. भारतीय महिलांसाठी देखील आजचा दिवस महत्वाचा आहे. 1993 साली या दिवशी बचेंद्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेनं 7 मुलींसह 18 गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला आणि नवा जागतिक विक्रम नोंदवला.
2: उस समय अनसर्टेनिटी बहुत ही, इतनी अवेयरनेस नहीं थी. आज एक बटन दबा दो कंप्यूटर में, व्हाट एवर इन्फॉर्मेशन यू वांट टू गेट यू दैट इज इन फ्रंट ऑफ यू. वो अनसर्टेनिटी था उस टाइम पर. उस समय टेक्नोलॉजी एंड ऑल माउंटेनियरिंग के गियर का जहाँ तक बात है इतना एडवांस नहीं था, और अवेयरनेस नहीं थी, एनकरेजमेंट नहीं था, ऐसा माहौल नहीं था. तो हर चीज टेस्ट करना, यू हैव टू प्रूव योर सेल्फ, हर फ्रंट में आपको प्रूव करना है. एंड द सेंस ऑफ अचीवमेंट वाज दैट मच मोर मोर मोर बिगर.
1: 1996 भारताचे 10वे पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी सूत्र हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचं सरकार केवळ 13 दिवस टिकलं. 16 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1825 प्रसिद्ध गणिती केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा जन्म. अमेरिकन अभिनेता हेनरी फोंडा यांचा जन्म 1905 साली या दिवशी झाला. 16 मे 1926 या दिवशी गायिका माणिक वर्मा यांचा जन्म झाला.

0: 1931 भारतीय राजकारणी आणि माजी परराष्ट्र मंत्री के नटवर सिंह यांचा जन्म. 1970 अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू गॅब्रिएला सॅबातिनी. आज ज्यांचे स्मृतिदिन आहेत ती व्यक्तिमत्व ही आहेत फ्रेंच गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचं निधन 1830 साली या दिवशी झालं. 1994 साहित्य समीक्षक माधव मनोहर. चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचं निधन 16 मे 1994 या दिवशी झालं.
1: बाबुल मोरा नहीं हराय.
0: स्ट्रीट सिंगर हा केएल सैगल यांची भूमिका असलेला चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. तर एक पटकथा लेखक म्हणून 1986 साली आलेला एक चादर मैलीसी हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

0: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धन संपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: ऐकूया चिंतन, लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं, वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा.
2: नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे, घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक मधला हा संदर्भ संपत्ती धनाविषयी स्पष्ट विचार सांगणारा असा आहे. बाप कमाईपेक्षा आप कमाई ही समाधानाची असते. आयत्या पीठावर रेघोट्या ओढणारे पुष्कळ भेटतात, पण त्यातले फार थोडे वंशज त्या कमाईची प्रतिष्ठा राखतात. परकीय देशामध्ये मुलगा 18 वर्षाचा झाला की त्याला स्वतंत्र कमाई करून स्वावलंबनाचा आग्रह धरला जातो. याचे कारण मुलं स्वयंभू व्हावीत. स्वकमाई स्वधन माणसाला आनंद देते. त्या स्वधनाची जाणीव व्यक्तीला असते. जो स्वधन मिळवतो आणि राखतो त्याचं कर्तृत्व जगाला हवं हवंसं वाटतं. बापाच्या जीवावर उड्या मारणारे असे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा आईत खाऊ आणि परावलंबी असल्याची भावना सतावते. स्वधन हे स्वसामर्थ्याचं प्रतीक असतं. ते जीवनाचं समाधान असतं. आजची बरीच मुलं आईबाबांसमोर हात पसरणारी आहेत, मात्र स्वधनाची कमाई करणारी आत्मसामर्थ्य प्राप्त केलेली मुलं देतो तो देव अशा स्वरूपाची बनतात. जोपर्यंत आपली मुलं कमावती होत नाहीत तोपर्यंत त्यांना मदत ही केलीच पाहिजे किंवा दिशादर्शन हे केलंच पाहिजे. कमावत्या मुलानं आईबापासमोर हात पसरणं हे अभाग्याचं ठरतं. आपली मुलं परावलंबी राहू नयेत असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. मुलांना सक्षम करण्यातच आईवडिलांना समाधान असतं. आजच्या जगात एक दोन अपत्य असली की आईवडिलांना वाटतं आपलं जे काही आहे ते आपल्या मुलांसाठीच आहे, त्यांनी कष्ट करायची काय गरज. त्यातूनच मुलांचं परावलंबित्व सुरू होतं. मात्र मुलांना स्वसामर्थ्याची प्रचिती ही यायला हवी, स्वधनाची प्रतिष्ठा ही समजायला हवी. हाच विचार मनात करून कर्मवीर भाऊराव पाटलांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद, हे ब्रीदवाक्य प्रेरणास्थाने ठेवलं. कमवा आणि शिकवा हा महामंत्र कर्मवीरांनी दिला. म्हणून न काराच्या धुळीमध्ये हो काराचं शिल्प अनेकांना कोरता आलं. मनगटात धमक असलेली ही मुलंच पुढे रयतची शक्ती आणि भक्ती झाली. त्यांच्या समर्पणातूनच ही संस्था नावारूपाला आली. कर्मवीरांनी मुष्टीफंडाची योजना आणून सहकाराचा मंत्र दिला. रयत ही रयतेची संस्था आहे. ती रयतेच्या घामातून, कामातून, देण्यातून आणि प्रामाणिक सेवेतून आकाराला आली आहे. 1952 साली अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ मिस्टर C.C. Cope हे फुलब्राईट शिष्यवृत्ती घेऊन भारताच्या दौऱ्यावर आले. तेव्हा 2 दिवस त्यांनी अभ्यासासाठी रयत शिक्षण संस्थेची पाहणी केली. संस्थेला हातभार लावण्याच्या अनुषंगानं प्रयत्न केल्यास अमेरिकेतून बऱ्याच डॉलरची मदत मिळू शकेल अशा अर्थानं त्यांनी सुचविताच फोडलेल्या खडीचे ढीग दाखवून कर्मवीर भाऊराव पाटलांनी हेच माझे डॉलर असं उत्तर दिलं. शिक्षण हे स्वावलंबी असावं असा कर्मवीरांचा कटाक्ष होता. स्वधन, स्वकमाई, स्वावलंबन, आत्मबळ आणि आत्मसन्मान मिळवून देणारे विद्यार्थी कर्मवीरांना हवे होते. म्हणूनच त्यांनी श्रीमंतांच्या मुलांना देखील श्रमाचा आदर्श समजवून सांगितला. कष्टातून माणसाचं आयुष्य फुलतं, मनाची आणि शरीराची निरोग संपत्ती मिळते. स्वधन कमावताना माणूस त्या कर्माशी आणि लाभलेल्या धनाशी स्वतःला बांधून घेतो. जे आयतं मिळतं त्याला मोल नसतं, म्हणून अनेकांचं जीवन आणि धन वाया जातं. त्यासाठी स्वधन आणि स्वकर्म यांचा आनंद सेतू बांधण्यातच उगवत्या पिढीचं भवितव्य सुरक्षित आहे.

दिनविशेष कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 6:30 वाजले आहेत.

0: चिंतन ऐकलं. लेखन होतं डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं, वाचक स्वर होता भारती कुलकर्णी यांचा. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 6:35 झाले आहेत. ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे वंदना साबळे. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम जनसंपदा कार्यक्रमात टेनिस एल्बो याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात सौर चूल याविषयी माहिती सादर करते सदानंद कांबडी. 6:55 मॅक्केर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक बाळ कुणाल अहिरे. 7:00 आजचा सुविचार ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून.
1: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
0: सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. 7:15 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. 7:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. सुगम संगीत ऐकू शकाल 8:20. 8:40 कार्यक्रम नारी विश्व. कार्यक्रमात गृहिणी ते मास्टर शेफ असा प्रवास असणाऱ्या पाककला तज्ज्ञ दीपाली बिहाने यांची दीपाली चुत्तर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुधा अंबटुळे. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल 7:15. 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. हिंदी चित्रपट संगीत 10:00. 10:30 नाट्यसंगीत. मराठी चित्रपट संगीत ऐकू शकाल 11:00. आपली गाणी 11:15. 11:30 मिश्र संगीत. 12:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात पांडुरंग वनमाळी यांनी सहकारणी सादर केलेली लोकगीतं ऐकू शकाल. 12:12 मालिका निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्रावरून. 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल 5:02 मिक्स मसाला कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. कार्यक्रमात स्पॉटलाईट, सूत्रसंचालन प्राची वाडेकर हिचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुधा अंबटुळे. 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी, यात खरीप हंगाम पूर्वतयारी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या एकात्मिक शेती संशोधन प्रकल्पाचे मृदशास्त्रज्ञ डॉक्टर आदिनाथ ताकटे यांची मुलाखत. त्यानंतर डाळिंब बहार व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अन्सार खान अत्तार यांची मुलाखत. सादरकर्ते सुधा अंबटुळे. सुगम संगीत 8:35. रात्री 9:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज उस्ताद अली अकबर खान यांचं सरोदवादन, राग दुर्गा आणि धुनकी खमाज. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित होतील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.

0: करोड़ों के साथ बिता सको।
1: या योजनेत आतापर्यंत 8.85 लाखांहून अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत। जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा।
2: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो लक्ष द्या, KJ सोमय्या सिनियर अँड KB रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला वाणिज्य विज्ञान तसंच BSc कॉम्प्युटर सायन्स AI & ML आणि डेटा सायन्स BCA सायन्स BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। सर्व कोर्सेस साठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध। 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, आजच आपला प्रवेश निश्चित करा।
3: ऐकूया कृषी आणि कार्यक्रमात आज ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला, वाचक स्वर सोमनाथ कानके यांचा।
4: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। शेतकरी बंधू भगिनींनो, जाणून घेऊयात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेला हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला। सुरुवातीला जाणून घेऊयात हवामानाचा अंदाज। प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील 4 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तसंच पुढील 4 दिवस काही ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यता आहे। आता या हवामान अंदाजावर आधारित सामान्यतः सल्ला आहे की पावसाची शक्यता असल्यानं काढणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवावीत किंवा प्लॅस्टिकच्या कागदानं ती झाकून ठेवावीत। विजेचा पूर्वानुमान मिळण्याकरिता दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा। हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आणि हवामानाच्या पूर्वानुमानाकरिता मेघदूत मोबाईल ॲपचा वापर करावा। शेतकरी बंधू भगिनींनो, आता पिकानुसार सामान्यतः सल्ला असा आहे, उन्हाळी भुईमुग पिकाची काढणीची अवस्था आहे। भुईमुग पीक सर्वसाधारणपणे 115 ते 125 दिवसांमध्ये काढणीसाठी परिपक्व होतं। पीक तयार झालं म्हणजे पाणी पिवळी पडू लागतात, शेंगांच्या टरफलाच्या आतील बाजू काळी दिसू लागते। अशा प्रकारे पीक तयार झाल्यानंतर काढणी करून ते सुरक्षित ठिकाणी ठेवावं। कापूस पिकासाठी मागील मशागतीतील कपाशीची धसकट पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावा, त्यामुळं त्यावर असलेल्या किडींच्या अवस्था नष्ट होतात। कांदा पिकाची साठवणुकीची अवस्था आहे, वाढते तापमान लक्षात घेता कांदा चाळीतील तापमान अधिक आणि आर्द्रता कमी असल्यामुळं वजनात घट होते। साठवणगृहातील तापमान आणि आर्द्रता यांचा विचार करणं आवश्यक असतं, म्हणून नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून साठवणूक गृहाची रचना केल्यास तापमान आणि आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणुकीतील कांदा पिकाचं नुकसान कमी करता येतं। काढणी केलेल्या पिकांची साठवणूक करताना योग्य काळजी घ्यावी। साठवायची बियाणं, साठवणुकीतील धान्यांचं किडीपासून संरक्षण करण्यासाठी पिकांच्या धान्यामध्ये 11 ते 12%, कडधान्यांमध्ये 9%, तेलबियांमध्ये 8% आणि भाजीपाला बियाणांमध्ये 5 ते 6% इतका ओलावा असणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने बियाणं वाळवावीत। पाण्याचं पुनर्भरण करण्यासाठी चर, विहिरी, तलाव यांमधील गाळ काढून घ्यावा। तसंच पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरेल आणि वाहून जाणार नाही यासाठी प्रयत्न करावा। पावसाचं घराच्या छतावर पडणारं पाणी पाईपद्वारे एखाद्या टाकीत जमा करावं, त्याचा वापर विहीर पुनर्भरण आणि बोरवेल पुनर्भरणासाठी करावा। शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप पिकांचं नियोजन देखील गरजेचं आहे। पूर्व मशागत झाली असल्यास पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरी वरंभे करावेत। खरीप हंगामात भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी रोपं तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी। आपल्या शेतातील मातीचा नमुना, त्यात अन्नद्रव्याचे प्रमाण, जमिनीची आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजेच सामू तपासून जमिनीबाबतची माहिती घेणं आवश्यक आहे। खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाणांचं नियोजन करावं। भाजीपाला पिकांचं व्यवस्थापन करताना पावसाची शक्यता असल्यानं पक्व झालेला भाजीपाला पिकाची तोडणी करून ती लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करावा। फळ पिकांचं नियोजन करत असताना जोराच्या वाऱ्याची शक्यता असल्यानं झाडांना बांबू किंवा लाकडी दांड्याच्या आधारे प्लास्टिकच्या दोरीच्या साह्यानं एकमेकांना बांधावं।

0: पशुपालन करणाऱ्या शेतकरी बंधूंनी पावसाची आणि जोराच्या वाऱ्याची शक्यता असल्यानं जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावं, जनावरांना उघड्यावर चरायला नेऊ नये, तसंच योग्य प्रकारे व्यवस्थापन करावं. शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेला हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. कृषीवाणी कार्यक्रमात वाचक स्वर होता सोमनाथ कानके यांचा. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ट्यून केले 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 7:15 वाजलेत.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
6: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
6: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
6: विविध बायोप्सीज,
5: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
6: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
6: फोन 7400484088.
5: 7400484088.
1: ऐकूया बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम.
7: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
8: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
7: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
8: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
7: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: कार्यक्रमात आज ऐकूया टेनिस एल्बो याविषयी माहिती.
9: श्रोते हो, या भागात आपण टेनिस एल्बो म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. टेनिस एल्बो हा कोपराचा एक वेदनादायी आजार आहे जो की मनगटाच्या व हाताच्या अतिवापरामुळे होतो. टेनिस एल्बोच्या कारणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हाताच्या वारंवार होणाऱ्या हालचालीमुळे हातांच्या स्नायूंना थकवा येतो. हातांचे सर्व स्नायू एकाच टेंडॉनद्वारे कोपराला चिटकलेले असतात, त्यामुळे वारंवार हालचालीमुळे जेव्हा स्नायू थकून जातात तेव्हा सर्व भार त्या एकाच टेंडॉनवर येतो, मग त्यावर सूज येते व टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. टेनिस एल्बोच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर कोपराच्या बाहेरील बाजूस वेदना व जळजळ होते, हाताची पकड कमी होते किंवा त्रास होतो, विशिष्ट हालचालीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो, जसे की टेनिस खेळणाऱ्यांना बॅकहँड मारायला त्रास होतो, बांधकाम करणाऱ्या मिस्त्री बांधवांना प्लास्टर करताना त्रास होतो, घरातील रोजच्या कामातही गृहिणींना त्रास होतो, जसे की झाडू मारणे, भांडे धुणे, कपडे पिळणे इत्यादी कामामध्ये विशिष्ट स्नायूची हालचाल झाली की वारंवार अशी हालचाल झाली तर टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. वेदना सुरुवातीला सौम्य असू शकतात व वारंवार हाताच्या त्याच हालचालीमुळे त्याची तीव्रता वाढते. अशी
1: टेनिस एल्बो याविषयी माहिती आपण ऐकली बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची.
7: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 6:50 होत आहेत.
10: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
11: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
10: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
11: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
10: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रम.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
3: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉप्लर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: कार्यक्रमात आज ऐकूया सौर चूल याविषयी माहिती. सादर करते सदानंद कांबडी.
4: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल या विषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरण पूरक, इंधन मुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोते हो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं, ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकर मधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो, ज्यामुळं पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजत. या सौर चुलीचे 2 प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सौर चूल. पेटी सौर चूल घरगुती वापरासाठी डाळ, भात, भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी, म्हणजे तळणं किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रोते हो, या चुलीचा वापर केल्यामुळं इंधनाची बचत होते, यातून 0% निर्माण होतं, अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू शकतात. आणि हो, सौर चुलीवर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे, जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, ही पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरण पूरक आहे, यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो.
1: सौर चूल याविषयी माहिती आपण ऐकलीत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात. सादर करते होते सदानंद कांबडी. निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: 100.1 MHz वर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात.
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
3: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90 282 12 225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
6: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
7: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी अहिल्यानगर इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
6: संपर्क 92 70 52 66 35.
5: दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
8: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
9: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली

0: संधिवात क्लिनिक जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर
0: संपर्क 232-29-29.
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
3: आर्मी पायलट करिअर लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर जुन्या कोर्टाच्या पाठीमागे कोर्ट गल्ली अहिल्यानगर.
3: फोन नंबर 02-41-235-35-15.
2: मोबाईल 960-44-988-36.
4: प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
5: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर.
6: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
5: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
6: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
5: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
6: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर.
4: संकलक बाळ कुणाल अहिरे. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. प्रशासकीय मान्यता निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री विखे पाटील. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बियाणं तंत्रज्ञान संशोधन योजनेस राष्ट्रीय पुरस्कार. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करा, पालकमंत्री विखे पाटील. सोनाईत महाराजस्व शिबिरात 225 दाखले 3 ट्रॅक्टरचं वाटप. आणि अभिनयातून माणसं वाचायला मिळाली, अभिनेते योगेश सोमण. आता घडामोडी सविस्तर. आगामी सन 2026-27 या वर्षासाठी शासनानं सर्वसाधारण योजनेत 885 कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्यास मंजुरी दिली आहे. या निधीतून प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शिफारशी सादर कराव्यात, तसंच अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जम्मू इथं झालेल्या अखिल भारतीय बियाणं विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या बैठकीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बियाणं विभागातील बियाणं तंत्रज्ञान संशोधन योजनेस सन 2025-26 या वर्षातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून गौरवण्यात आलं. हा पुरस्कार भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ DK यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रमुख शास्त्रज्ञ डॉ नरेंद्र काशीत, डॉ सुरेश झांजरे, डॉ कैलास भोईटे, डॉ अनिल सूर्यवंशी, डॉ अविनाश कर्जुले, डॉ रश्मी भोगे, डॉ कैलास गागरे आणि डॉ दीपक गायकवाड यांनी स्वीकारला. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणासाठी उपाययोजना आणि अधिक प्रभावीपणे राबवा, तसंच आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी पूर्वतयारी पूर्ण करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. तत्पूर्वी झालेल्या खरीप हंगामपूर्व बैठकीत त्यांनी बोगस बियाणं आणि खत विक्रेत्यांवर केवळ परवाने निलंबित करण्याची औपचारिक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. सोनाईत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात 15 महसूल सेवांचं सुमारे 225 प्रमाणपत्र आणि 3 ट्रॅक्टरचं वाटप आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नेवाशाचे तहसीलदार डॉ संजय बिरादार उपस्थित होते. अभिनयानं मला चेहरा दिला हे सत्य असलं तरी माझ्या दृष्टीनं अभिनयातून मला माणसं वाचायला मिळाली, असं प्रतिपादन चित्रपट अभिनेते नाट्यकलाकार योगेश सोमण यांनी व्यक्त केलं. अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. प्रशासकीय मान्यता निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री विखे पाटील. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बियाणं तंत्रज्ञान संशोधन योजनेस राष्ट्रीय पुरस्कार. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करा, पालकमंत्री विखे पाटील. सोनाईत महाराजस्व शिबिरात 225 दाखले 3 ट्रॅक्टरचं वाटप. आणि अभिनयातून माणसं वाचायला मिळाली, अभिनेते योगेश सोमण.

0: याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत. ऐकूया आजचा सुविचार. जीवनाच्या नित्यावर आणि अखंडित तत्वावर आरूढ झालेली श्रद्धा हे माणसाला प्राप्त होऊ शकणारं सर्वात मोठं ज्ञान म्हणता येईल. आजचा सुविचार आपण ऐकलात. ऐकूया काही निवेदन.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत द्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: उत्कृष्ट कथानक, श्रवणीय संगीत, सहज सुंदर अभिनय, नितांत सुंदर अशा काश्मीरमधील लोकेशन्स, तसंच प्रेम आणि त्यागाचा मिलाप म्हणजे आरजू हा चित्रपट. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म कार्यक्रम सोमवार 18 मे रोजी रात्री 9:30 101 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आपण हा कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
1: श्रोतेहो, ज्ञान, मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या, संस्कृती असो, शेती, शिक्षण, संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष. आकाशवाणी ॲट 90 याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी 7:45 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी 10:50 ते 11

संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत 02-41-242-3371 आणि 02-42-36-72। तेव्हा आकाशवाणीच्या आठवणींविषयी भरभरून बोलूयात फोन गाणी या कार्यक्रमात।

0: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही संक्षेपित करत आहोत.
1: वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
2: काटीन घोंगडा घेऊन द्या की रे मला भी जत्रेला येऊन द्या की काठीन घोंगडा घेऊन द्या.
3: का रे शिरप्या, तुझा आवाज कवा धरला इतका सुधारला रे?
4: अरे गणप्या, यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा.
3: रेडू आम खिशात
4: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातला रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल.
3: हा असं म्हणतोस
4: तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना. गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची, आणि काम बी
3: निपटायचं.
4: अक्षी रेडिओ गत
3: म्हणजे अगदी टाइम शिरच म्हण ना.
2: अरे तुमच्यात सामील होऊन द्या

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
3: काय सांगत होतीस ग तू?
4: आता गवाया रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
3: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
4: पाणी उकळून शान प्याव।
3: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
4: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी।
3: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
4: रेडोने सांगितलं मला। बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समज तो शिकवतोय ना
3: अक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाश।

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेड मार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

0: ची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडतर्फे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल साताऱ्यात केली. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 5 लाख घरांच्या लोकार्पण समारंभात ते काल बोलत होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी बोलताना चौहान म्हणाले,
1: अभी प्याज के दामों के बारे में देवेन जी का भी फोन आया था. हम लोगों ने आपस में बात की. प्याज का उत्पादन बंपर हो गया. बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही. ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, भावी नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए. प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नेफेड प्याज की खरीदी 12.35 रुपया किलो शुरू करेगा.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरं या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही काल शिवराज सिंह चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्ली आणि मुंबईत CNGच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या VAT मध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18%ऐवजी 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट UG परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या CBI काल लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकाची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी CBI पथकानं लातूरमधल्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकालाही ताब्यात घेतलं होतं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या 2ऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून नेदरलँड्स हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. तत्पूर्वी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची भेट घेतली. या भेटीत ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा मोदी यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं काल मुंबईतल्या एका रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसिक आरोग्याविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचं मोठं काम डॉक्टर नाडकर्णी यांनी केलं. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नाडकर्णी यांच्याबरोबर काम केलेल्या त्यांच्या स्नेही आणि ज्येष्ठ लेखिका दीपा देशमुख यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,
1: खरं तर आज सकाळी जेव्हा कळालं की डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या मधून गेलेत, सुन्नपणा आला मनाला. खरं तर हे पुन्हा एकाच वैयक्तिक नुकसान झालं नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रातलं न भरून येणार असं नुकसान आहे. हे आनंद चित्रपटाचा नायक हा काल्पनिक होता, पण इथं मी अनुभवलेला आनंद खरोखरच नावाप्रमाणेच जगणारा होता. 4 मेला आम्ही त्यांच्या शस्त्रक्रियेआधी ठाण्यात जेव्हा गेलो, त्यावेळेस शस्त्रक्रियेनंतरचं वर्षभराचं नियोजन सांगितलं होतं. ही भेट शेवटची ठरेल असं वाटलंच नाही. डॉक्टरांची भावलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या तोंडून मी कधीही नकारात्मक विचार ऐकला नाही, कोणाविषयी कधी वावगा शब्द त्यांनी काढला नाही. नाटक, सिनेमा, संगीत, साहित्य, चित्र, शिल्प, एक माणूस इतकं काम कसं करू शकतो? त्यांची सर्जनशीलता, त्यांच्या मनात इतरांविषयी असलेली एम्पथी आणि सगळ्या वयोगटासाठी त्यांनी आखलेले उपक्रम. एक निखळ आणि स्वच्छ मैत्री करणारा आजच्या जगात असा मित्र मिळणं दुर्मिळ. म्हणजे खरं सांगू का, वारकरी संप्रदायात जसं माऊली या संबोधनाला महत्व आहे, आम्हा साऱ्यांची तो माऊलीच होता असं म्हणावं लागेल. म्हणजे असा मित्र आज अचानक गेलाय म्हणजे पोरकं झाल्याची भावना मनात घर करतीये.
0: साखर कारखानदारांनी साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. वाई तालुक्यातील भुईंज इथं किसनवीर कारखान्याच्या वतीनं जाहीर केलेला देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे हे विद्येचं माहेरघर तर आहेच, पण ऍग्री हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनातून पुण्याला कृषी तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखलं जात आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुण्याच्या कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या ऍग्री हॅकेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावर्षी विविध राज्यातील 1300 स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून महाराष्ट्रातून 867 स्पर्धकांनी या हॅकेथॉनमध्ये भाग घेतला आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. हवामान. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेड मार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्क घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: शमरंश 1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाले आहेत. ऐकूया काही निवेदना.

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
1: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट आत्मा मलिक ऑनलाइन डॉट कॉम.
0: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
5: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
6: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आह्वान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. स्वगणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
7: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
8: तेव्हा श्रोते हो, आज रात्री 9 ते 10 या वेळेत जरूर ऐका कार्यक्रम आपकी पसंद आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर.

आपण ट्यून केले आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखलेलं आहे आणि अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, अनेक उद्योग आता उदयाला येत आहेत, तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट पर्यंत चांगलं आहे, पण पुढे ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये काही लोक कमी पडत आहेत, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
2: नाही, आम्ही आता एक सेंट्रलाइज एजन्सी सेक्टर स्पेसिफिक करायचा प्रयत्न करतो. अजून एक आमची याला जोडून एक असं आहे की आत्ता स्टार्टअप्समध्ये काम करताना जसं मेडिकलमध्ये झालं की पूर्वी 25-30 वर्षापूर्वी एकच

0: आहे, पण पुढे ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये काही लोक कमी पडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
1: नाही, आम्ही आता एक सेंट्रलाइज एजन्सी सेक्टर स्पेसिफिक करायचा प्रयत्न करतो. अजून एक आमची याला जोडून एक असं आहे की आत्ता स्टार्टअप्समध्ये काम करताना जसं मेडिकलमध्ये झालं की पूर्वी 25-30 वर्षापूर्वी एकच डॉक्टर असायचा, तो पूर्ण शरीरातल्या कुठल्याही व्याधीचा इलाज करायचा,
0: फॅमिली डॉक्टर.
1: पण आत्ता फक्त चेहऱ्यापुरतं पाहिलं तर 50 डॉक्टर होतील. म्हणजे तसंच आत्ता स्टार्टअप्समध्ये झालेलं आहे, सेक्टर स्पेसिफिक सबसेक्टर स्कोप झाले. तर आम्ही आत्ता एक पॅनल करायचा प्रयत्न करतो, ॲडवायझरी बोर्ड क्रिएट करतोय की प्रत्येक सेक्टरसाठी एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असावा आणि त्याच्या सब्जेक्ट मॅटर खाली सबसेक्टरचे सब्जेक्ट मॅटर्स असावे. तर त्या माध्यमातून एखाद्या स्टार्टअपला एखादा प्रश्न असेल, त्याची आयडिया डेव्हलप करण्यासाठी असेल, त्याचा प्रयत्न करतो. मी चेन्नईमध्ये एक चांगलं AI मॉडेल बघितलं की तुम्ही जर एखादी आयडिया त्याच्यात टाकली की मला रॉ थॉट ही आहे, तर एक कम्प्लीट रिपोर्ट जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये त्याला मार्केट व्हायबिलिटी किती आहे, टेक्नॉलॉजिकल परसिवन्स किती आहे, तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी किती खर्च येऊ शकतो, कुठला स्किल सेट लागू शकतो, आणि मोर ओवर हे जर तुमची आयडिया सक्सेसफुल झाली तर तुम्ही कोणाला विकू शकता.
0: सर, आपण जेव्हा इनोव्हेशन म्हणतो तर तेव्हा त्यामध्ये नवीन गोष्टी तर येतातच, पण ज्या गोष्टी आता आहेत म्हणजे एक्झिस्टिंग आहेत, तर त्याच्यामध्ये देखील इनोव्हेशन, तर हे पण इनोव्हेशन धरलं जातं का?
1: हो, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे जसं प्रगती हा विषय कधीच स्टॅटिक नसतो, इट्स अ डायनॅमिक, इट्स अ फ्लोइंग. तर इनोव्हेशनमध्ये सुद्धा हे आम्ही जे प्रयत्न करतोय, नवीन प्रॅक्टिसेस आणणं, इनोव्हेशनला अजून स्मूथ करणं. दुसरा गोष्ट आहे की इनोव्हेशन प्रत्येक खेड्यात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक गावात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक वस्तीवर पोहोचलं पाहिजे. जे अंत्योदयाचा विषय आहे की प्रत्येक घटकापर्यंत सरकारने जावं, समाजाने जावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं. मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो, स्किलचा माझ्याकडे विषय होता, तर आम्ही एक कौशल समरसता म्हणून लिहिलं. समरसता हा विषय म्हणजे प्रत्येकाला इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा म्हणतो आपण. मग सगळ्या क्षेत्रात असेल तर कौशल्यातही असावी म्हणून आम्ही अनुसूचित जातीच्या 250 मुलांना उद्यमितेचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक करायचा प्रयत्न केला. तर ही समरसता आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ही सगळीकडे आली पाहिजे मला असं वाटतं.
0: बरोबर. सर, आता महाराष्ट्रात असलेलं एखादं यशस्वी स्टार्टअप, त्याचं एखादं तुम्ही उदाहरण, अनेक असतील पण एखादं उदाहरण देऊ शकाल का जे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल?
1: एक पॅड केअर म्हणून आहे, जे महिलांच्या समस्यांच्या रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या एक आमचं इन्क्युबेटर मॅजिक म्हणून आहे, ते मराठवाड्यामध्ये चांगलं काम करत आहे. IIM नागपूर आहे, ते आमचं इन्क्युबेटर आहे, ते काम करत आहे. VGTI आम्ही रिसेंटली इन्क्युबेटर सुरू केलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही एक मोठ्या लेवलचं इन्क्युबेशन करायचा प्रयत्न करतोय. तर सगळेजण त्या त्या क्षेत्रात काम करत आहेत, पण यांना अजून स्ट्रेंथन करणं, अजून मजबूत करणं ही प्राथमिकता आमच्यासाठी.
0: बरोबर. आपण म्हणतो की पारंपरिक पद्धतीने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात मुख्यत्वे करून नोकरी केली जाते, किंवा एक असा एक माइंडसेट असतो एक की नोकरी कर म्हणजे कुठेतरी सेटल हो अशा पद्धतीने. तर ह्या स्टार्टअपच्या माध्यमातून सामान्य एखादा तरुण तर त्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय फायदे तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने तो उद्योजक बनू शकतो आणि ह्या स्टार्टअप पॉलिसीज त्याला कशा उपयोगी पडू शकतात?
1: आम्ही आयडिएशन स्टेजपासून सपोर्ट करतोय. जिल्हा लेवलला हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे थँक्यू फॉर दिस क्वेश्चन की आम्ही आत्ता एक स्टार्टअप यात्रा म्हणून करणार आहोत. म्हणजे ती यात्रा आता आणि एक स्टार्टअप वीक हे दोन मोठ्या स्कीम्स आहेत. स्टार्टअप यात्रेचा उद्देश असा आहे की ते प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचं आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं आहे. तर स्टार्टअप्स काय आहे आणि स्टार्टअप्स तुमच्या याच्यासाठी काय करू शकतं आयुष्यासाठी की तुमच्या करिअरसाठी, तर त्याच्यासाठी आम्ही स्टार्टअप यात्रा करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये ती यात्रा जाणार आहे. त्याच्यामध्ये विमेनसाठी एक वेगळी विंग असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी वेगळी विंग असेल, आणि रुरल एंटरप्रेन्योर आणि स्टार्टअपसाठी एक असेल. तर त्यांना कम्प्लीट इकोसिस्टीम तिथे मिळेल. एक छोटासा तिथे हाफ डे वर्कशॉप होईल. तिथल्या सगळ्या ज्या घटक आहेत, म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या गावातले नगरपालिका, जे काही संविधानिक संस्था आहेत त्यांचं इन्क्लुझिव्ह असेल, तिथल्या शाळा असतील, त्या सगळ्या मुलांना आम्ही हाफ डे वर्कशॉप प्रत्येक तालुक्यात करून उद्यमिता काय, त्याची मानसिकता काय, आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक प्रत्येकदा मोटिवेशन लागतं. तर रुरल हिरोज कोणकोण आहेत आणि ज्याच्यात वीवाला जो कॉन्सेप्ट आहे, विमेन एंटरप्रेन्योरशिपवाला, ज्या महिला उद्यमी मोठ्या झाल्यात त्यांच्या कथा असतील, त्यांचं कथन असेल किंवा त्यांच्या लाईफमधले एक्सपिरियन्सेस असतील. आपण कुणी जर पाहायला गेलो कुठल्याही फील्डमध्ये,

0: किंवा आपण तर अहिल्या देवींना सगळ्यात ग्रेट मानतो विमेन. शी वॉज नॉट ओनली दी ॲज अ गव्हर्नर पण शी डीड लॉट ऑफ थिंग्स फॉर दी विमेन स्किल डेव्हलपमेंटपासून. तर हे मोठे उदाहरणं समाजात पोहोचवणं, माँ जिजाऊचं उदाहरण समाजात पोहोचवणं, हे सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणं आणि करिअरमध्ये उद्योजकता किती इम्पॉर्टंट आहे तर त्याचं महत्त्व सांगणं हे या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. स्टार्टअप ही एक अजी वेगळी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या माध्यमातून सगळ्या स्टार्टअप्स त्याच्यात कॉम्पीट करतील. आणि आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी एक खूप चांगला विषय बजेटमध्ये घेतला की जनरली आपण असं म्हणतो की माझी स्टार्टअप रेडी आहे, माझ्याकडे आयडिया आहे, प्रोडक्ट आहे, पण विकू कोणाला. तर कॉर्पोरेटमध्ये प्रयत्न करताना खूप त्रास होतो. तर आत्ता बजेटमध्ये अनाऊन्स झालं की 50 जे स्टार्टअप्स असतील सिलेक्टेड आम्ही त्यांना एक त्यांचे कॉम्पिटिशन्स घेऊ, ज्युरीज फायनल. या 50 स्टार्टअप्सला 25 लाखापर्यंत डायरेक्ट ऑर्डर सरकारने, म्हणजे सरकारमध्ये काम करण्याची जी पात्रता आहे त्यांची इमिडिएट इस्टॅब्लिशमेंट. हा प्रयोग आम्ही उद्यमितेच्या माध्यमातून
1: नक्कीच, कारण कुठेतरी मार्केट मिळणं आपल्या
0: हे सुरुवात गरजेचं
1: महत्त्वाचं आहे. आताची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रात येणं किंवा स्टार्टअपमध्ये येणं हे त्यांच्या भविष्यासाठी उत्तम असेल?
0: युवकांसाठी तर आजची पिढी जर आपण पाहायला गेलो तर जेनझीज आहेत, अल्फा आहेत, दे आर स्मार्टर दॅन अस. त्यांना सगळ्यात जास्त गोष्टी माहीत आहेत, अपडेट त्यांना खूप लवकर येतो आपल्यापेक्षा. तर त्यांना सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस आहे आणि ही सगळ्यात लकी पिढी आहे ज्यांना टिप ऑफ द फिंगर सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. म्हणजे जेव्हा रिसर्च करायची लोक तेव्हा पुस्तकं चाळायची, आता तुम्ही गुगलवर प्रॉम्प्ट टाकलं तर तुम्हाला भरपूर PDFs मिळतात, रिपोर्ट मिळतो, स्पेसिफिक मिळतो. तर लकी जनरेशन आहे, दे आर अपडेटेड. पण तुम्ही सेकंड प्रश्न जो विचारला, तर आम्ही सगळे 80s 90s आहोत. तर आम्हाला आमची जडणघडण जशी झाली त्या माध्यमातून जर विचार करायला गेलो तर मला पालकांना एक अशी विनंती आहे की त्यांना घरातल्या फिनान्शियल डिसिजनमध्ये इन्वॉल्व करा. म्हणजे एखादा TV घ्यायचा आहे, घरातलं फर्निचर करायचं आहे, किंवा एखादी काही प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, तर इन्वॉल्व देम. म्हणजे मी माझा मुलगा जेव्हा 3rd-4th होता तेव्हा मी त्याला कॉन्फरन्सेसला घेऊन जायचो. म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा कॉन्फरन्स, ऑटोमोबाईलची कॉन्फरन्स असेल, CII असेल, FICCI असेल, तर तो आता खूप लर्नेड झाला या सगळ्या याच्यामध्ये. तर मला अशी विनंती आहे की जनरली मराठी आणि महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपण जेव्हा पैसे मोजतो किंवा एखादं व्यवहाराचं डिस्कशन करतो त्यावेळेस मुलांना म्हणतो तुम्ही बाहेर जा. आणि हेच तर तुम्ही जे बिझनेस कम्युनिटीवाली जी काय कम्युनिटी आहे, बिझनेस कम्युनिटी, त्यांच्यामध्ये साधी प्रॅक्टिस असते की मी बाहेर चाललो तू दुकानावर थोडा वेळ था, तर त्याला किती पैसे द्यायचे, किती घ्यायचे, हे व्यवहार ज्ञान खूप आधीपासून येतं. तर मला असं वाटतं की पालकांना ही विनंती आहे की घरातली जे काही प्रमाणातले आर्थिक विषय असतील ते मुलांसोबत चर्चा करा, त्यांना नवीन उद्योगाच्या स्टोरीज सांगा. काही पुस्तकं अशी आहेत जे बिलिनियर्स घडलेले आहेत, त्या लोकांच्या पण घरामधल्या ज्या काही स्टोरीज असतील, काही बुक्स असतील, ते असे तुम्ही मुलांना गिफ्ट द्या, जेणेकरून त्यांची मानसिकता लवकर तयार होईल. एखाद्या एजनंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही त्याला परत रिव्हर्स मायग्रेशन इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे प्रत्येक घरात उद्यमिता हसत खेळत चर्चा झाली पाहिजे.
1: खूपच छान सर. आणि अजून एक मला प्रश्न असा विचारायचा की आज बरेचसे असे लोक आहेत की जे मिड एज आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की स्टार्टअपच्या काही वेगळ्या योजना आहेत का आणि कशा पद्धतीने ते जाऊ शकतात तिथे?
0: असं मिडल एजसाठी वेगळी योजना असा काही नाही आहे. कारण मला इनोव्हेशन का आवडतं, कारण इनोव्हेशन जात, धर्म, पंथ, वय या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला किक ऑफ करून इनोव्हेशन सुरू होतं. म्हणजे कोणी पण करू शकतं ते. पण मिडल एजच्या जे लोक आता आहेत त्यांना एक संधी अशी आहे की AIमुळं डिस्रप्शन आहे. म्हणजे जे टिपिकल वर्क करणारी, आता जसं आपण एखादा फोटो एडिटिंग आहे तर ChatGPT सहज करू शकतो. म्हणजे यू जस्ट पुट अ प्रॉम्प्ट की चेंज द कलर ऑफ शर्ट, चेंज द कलर ऑफ हॅट, इट विद इन अ सेकंड इट डिड. ही लोक पुन्हा काय करणार? तर यांना अपस्किल होणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये संधी पण आहे. काही गोष्टी अशा आहेत, जसं पर्यटन आहे, तर तुम्हाला पर्यटनासाठी जर टुरिस्ट गाईड पाहिजे असेल तर तो अजून रोबो नाही करू शकत, तर त्या याच्याकडे जायला पाहिजे. तर आपल्याला जे अनटॅप्ड एरियाज आहेत त्याच्यामध्ये स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तर जे एका एजपर्यंत आले आणि असं वाटतं की

0: स्पीड प्रमाणे अपस्किल नाही झालोय तर आपल्याला अपस्किल होण्याची आता संधी पण कमी आहे. तर त्यांनी अनटॅप क्षेत्राकडे स्टार्टअप सुरू करायला काय हरकत.
1: जाता जाता तुम्ही सर्व जे उद्योजक आहेत, तरुण आहेत आणि नवीन उद्योग ज्यांनी सुरू केला आहे अशा सगळ्यांना काय सांगाल.
0: सिंपल लाईन, स्टार्ट अर्ली, खूप कमी वयात ही जोखीम घ्यायला शिका. आणि आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत, म्हणजे मार्क झकरबर्ग असेल, आपल्याकडे बिल गेट्सनी पण खूप लवकर सुरुवात केलं होतं, आपल्या देशातलं पाहिलं तर अडाणींनी पण लवकर सुरुवात केली, धीरूभाई अंबानींनी पण लवकर सुरुवात केली. आताच्या जनरेशनमध्ये जे सगळे बिलिनियर्स आहेत, जसं निखिल कामत असेल, हे सगळे अर्ली स्टार्टर आहे. आणि आत्ताचा जग खूप स्पीड आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर एखादी आयडिया सुरुवात करत आणि सरकार म्हणून, समाज म्हणून, उद्योजकतेची व्यवस्था म्हणून प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही. तुम्हाला स्वतःच काहीतरी सुरू करावं लागणार आहे. सरकारचा सपोर्ट तुमच्यासाठी आहे. आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्र शासन हे प्रत्येक तरुणांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज आहे. आणि परत एकदा ती सांगतो की मुख्यमंत्री साहेबांचं पण हे विजन आहे की हा तरुण जो मोर्चातला आहे, एका कळपातला आहे, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यांनी दिवसभर कुठेतरी मोर्चे हे ते काढण्यापेक्षा त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा, त्याचा स्वतःचा उद्योग असावा आणि तो आर्थिक स्वरूपात, सामाजिक स्वरूपात राज्याच्या प्रगतीमध्ये सम्मिलित व्हावा. आणि ह्या सगळ्या घटकांना जर आपण एकत्र आणलं तर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आणि 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न ही येणारी पिढी आणि आत्ताची पिढी जी आहे हे साध्य करू शकतात आणि यांच्या माध्यमातूनच आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
1: नक्कीच सर. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी स्टार्टअप्सने काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने ब्रँडिंग केलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं. तसंच ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्स यांच्यासाठी काय वेगळा फोकस आहे हे देखील जाणून घेतलं. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय कशा पद्धतीने मजबूत केला जातोय याविषयी देखील आपण माहिती घेतली. सर, आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 7:40 होत आहेत. ग्राहक केंद्रित
1: आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
3: आज आपण जी केस बघणार आहोत ती 51 वर्षाच्या महिलेची आहे, ज्यांना पोटाचा कॅन्सर झालेला होता. ट्रीटमेंट त्यांची चालू होती पण जवळजवळ 20 किलो वेट लॉस झाला होता. या कंडिशन मध्ये त्या ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आल्या. आपण त्यांना काय ट्रीटमेंट दिली, त्यांची रिकव्हरी झाली का, याबद्दल आम्हाला सांगा.
4: कसं आहे की यांना एक साधारण 3 वर्षापासून कॅन्सर डिटेक्ट झाला. आता प्रायमरीमध्ये पोटामध्ये गाठी आल्या होत्या, त्याच्यानंतर तिथे लिम्फ नोड स्वेलिंग होतं. मग आता रेग्युलर याच्याप्रमाणे डायग्नोसिस झाल्यानंतर आता पोटामध्ये गाठी असल्यानंतर त्यांना किमो वगैरेच, कारण कसं ऑपरेटिव्ह काही प्रत्येक वेळेला तिथे शक्य होत नाही. मग त्याच्यानंतर त्यांना किमो वगैरे चालू झाल्या. पहिलं सायकल झालं, कमी नाही झालं, दुसरं सायकल झालं आणि नंतर मग लक्षात आलं की ते बाबा वाढतच आहे पूर्णपणे. म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणजे ग्रोथ वाढली, ग्रोथ झाली बरोबर ना. पण आता एक

0: ठराविक म्हणजे त्यांच्या जवळजवळ 18-19 काहीतरी किमो झाल्या, पण त्याच्यानंतर कंडिशन एवढी डाऊन झाली. कारण पोटाच्या कॅन्सरमध्ये प्रॉब्लेमॅटिक पार्ट कसा होतो की खाणं बंद होऊन जातं.
1: बरं.
0: म्हणजे एकतर मेडिसिन पण चालू असतात, किमो चालू असते, प्लस पोटाचा प्रॉब्लेमच असतो, है ना. तर त्याच्यामुळे मग प्रॉब्लेमॅटिक पार्ट कसा होतो की खाणं काही जात नाही, भूकच लागत नाही, बरोबर पोट पण साफ होत नाही, काहीच नाही. म्हणजे जर का तुमचं खाणंच जर का बंद झालं तर माणूस वेट लॉस व्हायला सुरुवात होते. आणि अशा याच्याप्रमाणे मग त्यांचा जवळजवळ 20-एक किलो वेट लॉस झाला, म्हणजे त्यांचं 66 किलो वगैरे वजन होतं, तिथून जवळजवळ ते 47 किलोवर आलं. आणि मग म्हणजे कंडिशन अशी झाली की आता पुढे बाबा म्हणजे किमो कंटिन्यू करायच्या नाही करायच्या असं सगळं कन्फ्युजन मध्ये ते आलं प्रकरण. मग बाबा फक्त मेंटेनन्स थेरापी देऊ, हे करू ते करू. मग त्यांना असं वाटलं की बाबा आता काही होत नाहीये, तर मग चला एक पर्याय म्हणून आपण काय करू की आयुर्वेदाकडे बघितलं पाहिजे. मग त्या हिशोबाने त्यांनी मग बरेच सर्च केलं असेल, मग त्याच्यामध्ये त्यांना माझे बरेच युट्यूब व्हिडिओज दिसले, काही माझे रेडिओ प्रोग्राम्स त्यांनी बघितले, आणि मग त्याच्यातून ते आपल्याकडे आले होते.
1: अच्छा, आपण यांना काय ट्रीटमेंट दिली हे देखील जाणून घ्यायचं आहे. तत्पूर्वी श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार यावर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी अहिल्यानगर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी अहिल्यानगर मध्ये ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484-06-1025. डॉक्टर गिरी, मग त्या ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आल्यानंतर आपण त्यांना कशाची ट्रीटमेंट दिली? कॅन्सरसाठीची दिली का वेट गेनची दिली का दोन्हीची दिली?
0: आपल्याकडे आल्यानंतर म्हणजे त्यांनी जस्ट म्हणजे काय म्हणतो की एक महिन्याभरापूर्वीच त्यांनी म्हणजे पेट स्कॅन केलेला होता, त्यामध्ये ग्रोथ आहे असं दिसत होतं सगळं. म्हणलं आपण आपल्या पद्धतीने चिकित्सा चालू करू, आणि मग आपण त्यांना रसायन चिकित्सा चालू केली. आणि मग रसायन चिकित्सा आपण त्यांना चालू केल्यानंतर हळूहळू त्यांचं म्हणजे जे काही सिम्पटम्स होते, पोट दुखणं असेल किंवा भूक न लागणं असेल किंवा म्हणजे म्हणतो ना कॉन्स्टिपेशन सारखे प्रॉब्लेम असतील, स्किनला आलेला ड्रायनेस होता, हे सगळे सिम्पटम्स हळूहळू हळूहळू त्यांचे कमी व्हायला सुरुवात झाली. थोडस त्यांचं वेट गेन व्हायला लागलं, खाणं त्यांना जायला लागलं, बरोबर ना. आणि म्हणजे हळूहळू त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होत गेली. आणि त्याच्यानंतर साधारण म्हणजे 6-7 महिन्यानंतर मग बाबा चला आता पेट स्कॅन रिपीट करून बघू काय आहे काय नाहीये. मग त्या पद्धतीने मग पेट स्कॅन केला आणि त्याच्यामध्ये रिपोर्ट पण आला की नो फर्दर ग्रोथ, कमी झालेला आहे, बरोबर की नाही. मग त्याच्यामुळे मग त्यांचा कॉन्फिडन्स आणखीन वाढला की नाही बाबा म्हणजे काहीतरी तिथे रिझल्ट येत आहेत. आणि मग त्यांची ट्रीटमेंट अशीच आपण 1-1.5 वर्ष नंतर कंटिन्यू केली आणि नंतर ते त्याच्यातून पूर्णपणे बाहेर पडल्या.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार यावर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी अहिल्यानगर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी अहिल्यानगर मध्ये ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484-06-1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. आता सकाळचे 7:45 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी.
3: साड्यांची महाराणी स्वामिनी पुणे सादर करत आहे स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे. आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर शनिवारी सकाळी 7:45 मिनिटांनी जरूर ऐका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे.

0: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात समाज

0: श्वास ठेवा, आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही.
1: कोल्हापूरची महालक्ष्मी ती कोल्हापूरच्या केंद्रस्थानी आहे. तिथला सगळा जीवनव्यवहार देवीच्या अनुषंगाने चालतो आहे.
2: अशी ही करवीर निवासिनी देवी महालक्ष्मी, महाराष्ट्रातल्या अनेक घराण्यांची कुलदेवी, साडेतीन शक्तीपीठामधलं एक जागृत स्थान म्हणजे कोल्हापूर.
1: सत्व, रज आणि तम या त्रिगुणांपैकी सत्वगुण धारण करणारी ही देवी, तिच्या जोडीनं महाकाली आणि महासरस्वती यांचाही निवास कोल्हापूर क्षेत्री आहे. इच्छा, ज्ञान आणि कर्म या तीन शक्तींच्या द्वारा या तीन देवतांनी विश्वाचा प्रपंच चालवला आहे.
2: परब्रह्मानेच धारण केलेलं स्त्री रूप म्हणजे महालक्ष्मी, सर्व अवतारांचं मूळ असलेली देवी. दक्ष यज्ञात जळालेल्या सतीचा तिसरा डोळा जिथे पडला ते हे क्षेत्र. भारतभरच्या 51 शक्तीपीठांमध्ये कोल्हापूरचा समावेश आहे. करवीर महात्म्यात सांगितलेली कथा अशी आहे की ब्रह्मदेवानं भगवान विष्णूंच्या आज्ञेनं ही सृष्टी निर्माण केली. सत्वगुणी देवही त्यानं निर्माण केले आणि मग तमोगुणी असुरही निर्माण केले. गयासूर, कोल्हासूर आणि लवणासूर हे त्याचे तीन मानसपुत्र. त्यापैकी गयासूर हा पहिल्यापासून वृत्तीनं श्रद्धाळू होता, धार्मिक होता. त्यानं पुष्कळ तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवानं त्याला वर माग असं म्हटलं तेव्हा त्यानं मोठा आश्चर्यकारक वर मागितला. तो म्हणाला,
1: माझ्या देहाला देवांपेक्षा आणि तीर्थजलापेक्षाही जास्त शुद्धी असावी.
2: ब्रह्मदेवानं सहजच त्याची मागणी मान्य केली. गयासूर अतिशुद्ध, अतिपावन झाला. इतका की तो ज्याला स्पर्श करेल तो पवित्र होईल, त्याची पापं नष्ट होत. माणसांना शुद्ध करण्याचं गयासुराचं ते सामर्थ्य पाहून म्हणे यमधर्म घाबरला. ब्रह्मदेवाकडे तो तक्रार करू लागला,
1: जर गयासुरानं सर्वांची पापं नष्ट केली तर मी यमपुरीत कोणाला आणणार, माझं काय होणार? मग ब्रह्मदेवानं भगवान विष्णू आणि भगवान शंकर या दोघांना बरोबर घेतलं आणि ते गयासुराकडे गेले. तुझ्या देहापेक्षा पवित्र ठिकाण दुसरं कुठलंही नाही, तेव्हा आम्ही तुझ्या देहावर यज्ञ करतो, असं म्हणाले. गयासूर आनंदानं तयार झाला. एखाद्या सरळ मार्गी भाबड्या माणसासारखा असणार तो. त्यानं ब्रह्मदेवाकडे आधी वर मागितला तोही चांगल्याच हेतूनं, पण त्यामुळे दुर्जनांना शिक्षा होणं, त्यांची वाईट वृत्ती मुळात नाहीशी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं हे काहीच घडेना. पाप करावीत आणि गयासुराच्या स्पर्शानं ती नाहीशी व्हावीत. अशानं अन्यायाला धाक कोणाचा बसणार? अपराधाची शिक्षा कशी मिळणार? दुष्ट इच्छांना पायबंद कुठून घातला जाणार?
2: ब्रह्मा, विष्णू, महेश हे जगाचे निर्माते, पालक आणि संहारक. त्या तिघांनी न्याय अन्यायाचा समतोल राखला पाहिजे, न्यायाला बळ दिलं पाहिजे, सद्भावनेला उत्तेजन द्यायचं खरं, पण त्यामुळे दुराचार आणि दुष्टवृत्ती यांनाच खतपाणी मिळणार असेल तर कसं चालेल? गयासुराला आपल्याला मिळालेला वर योग्य रीतीनं वापरता आला नाही असंच म्हणावं लागेल. म्हणून गयासुराच्या देहावर देवांनी यज्ञ केला आणि त्याला कायमची मुक्ती दिली.
1: पण त्याचे दोन्ही भाऊ लवणासूर आणि कोल्हासूर रागावले. लवणासुराने तर देवांचं राज्यही हिरावून घेतलं. विष्णूचा पदोपदी अपमान करणं हे त्याचं आवडतं काम. विष्णू विश्वाचं पालन करणारा देव, त्याच्या कामाला कमी लेखणं, त्या कामात विघ्न आणणं, त्याचं लक्ष विचलित करणं असले प्रकार लवणासुराने सारखे सुरू केल्यावर एक दिवस संतापानं विष्णूने त्याला लाथ मारली. आणि पुराणकार सांगतात की त्या विष्णूपदाच्या स्पर्शानं लवणासुराला मुक्ती मिळाली.
2: उरला कोल्हासूर, तो देवांचा नाश करण्याच्या इच्छेनं पेटून उठला. आपल्या अंकित देववधाचं सामर्थ्य यावं म्हणून तो घोर तपश्चर्या करू लागला. तेवढ्या काळात सुकेशी नावाच्या दैत्यानं त्याचं राज्य बळकावलं आणि प्रजेचा प्रचंड छळ मांडला. तेव्हा ब्रह्मदेवानं कोल्हासुराला तपश्चर्येतून जाग केलं आणि सुकेशीच्या कृत्यांची कल्पना दिली. कोल्हासूर आपल्या राज्यात परतून आला आणि त्यानं मोठा पराक्रम करून सुकेशीला ठार मारलं. आपलं राज्य त्यानं परत मिळवलं आणि मग राज्याची घडी नीट बसवण्याच्या कामाला तो लागला.
3: आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर शनिवारी सकाळी 7:45 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
4: काय रे, पुण्याला बसता कुठे बांधला?
5: अरे अर्थातच पुण्याच्या स्वामिनी मध्ये

0: मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
1: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीतच बांधू.
0: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर पुण्याच्या स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
3: तो देवी महालक्ष्मीचा भक्त होता. त्याला तिच्या आशीर्वादानं 4 मुलगे झाले. राज्य त्यानं उत्तम चालवलं. प्रजा समाधानी झाली आणि तो पुन्हा तपश्चरीला निघून गेला. राज्यावर बसला त्याचा थोरला मुलगा करवीर. मात्र हळूहळू सत्ता आणि संपत्तीच्या धुंदीमुळे अनेक राज्यकर्त्यांचं जे होतं तेच करवीरांचं झालं. तो उन्मत्त झाला, अविचारी झाला, व्यसनी झाला. देवांना त्याचं ते अधपतन सहन होईना. ते महालक्ष्मीला शरण गेले आणि तिच्या संमतीनं त्यांनी करवीराचा त्याच्या तशाच दुराचारी भावांसकट वध केला.
4: हे समजलं तेव्हा कोल्हासूर सुडाग्नीनं पेटला आणि आपलं तपाचं पुण्य पणाला लावून त्यानं महालक्ष्मीला प्रसन्न करून घेतलं. तिला त्यानं वर मागितला, तू हे क्षेत्र सोडून 100 वर्ष निघून जावस आणि मला देवांनाही अजिंक्य होता यावं. देवीनं त्याला तसा वर दिला आणि ती हिमालयात निघून गेली. पण आता कोल्हासूर पूर्वीचा प्रजाहित दक्ष राजा उरला नाही. त्यानं सुडाचा ध्यासच घेतला. जे जे म्हणून देवांना प्रिय म्हणजे सज्जनांना प्रिय ते त्यानं उद्ध्वस्त केलं. त्याचं थैमान देवांना पाहावे ना.
3: महालक्ष्मीच्या कानी या गोष्टी जाताच ती हिमालयातनं परतली आणि कोल्हापूरच्या क्षेत्राजवळ शतवर्ष पूर्तीची वाट पाहत शिराळ्याला येऊन राहिली. तिथे कोल्हासुराचा नातू तिला त्रास देऊ लागला तेव्हा तिनं त्याचा वध केला.
4: हे समजल्यावर कोल्हासुरांना देवीला रोखण्यासाठी नगरीच्या 4 द्वारांवर 4 राक्षसांची नेमणूक केली. पण पूर्व द्वारावर रक्तलोल राक्षसाला उज्ज्वलांबेनं मारलं. उत्तर द्वारीच्या रक्तभोजनाला ज्योतिबानं मारलं. दक्षिण द्वारावर रक्तबीजाला भैरवाच्या पाठीशी उभ्या असलेल्या कात्यायनीनं मारलं. आणि पश्चिम द्वाराशी असलेल्या रक्ताक्षाला सिद्ध बटुकेशानं मारलं. हे देवीचेच सहचर. त्यांनी कोल्हासुराच्या हस्तकांचा आणि त्याच्या सैन्यांचा संहार केला. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा.
3: आमचा पत्ता आहे
2: स्वामिनी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
3: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
5: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
6: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
7: तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी.
8: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी. स्वामिनी बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
9: प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 7:55 झाले आहेत. ऐकूया काही निवेदनं.
10: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
11: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
12: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
11: तू आहेसच विसरभोळी.
12: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
10: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
12: आभा?
10: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाऊनलोड करा किंवा डायल करा 1-44-77.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
2: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
3: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
4: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
5: atmamalikonline.com.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
7: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
7: संपर्क 232 29 29.
8: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
9: फोन गाणी हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
8: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
9: निवेदन संपलं.
10: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
11: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
10: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
11: फोन नंबर 0241 235 35 15.
10: मोबाईल 960 44 948 36.

0: नक्की कोणते कॅन्सर असतात महिलांमध्ये विशेषतः?
1: महिलांमध्ये विशेषतः म्हणजे महिलांमध्ये तसे सगळ्याच प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात, परंतु महिलांमध्ये स्पेसिफिकली आपण जो म्हणतो ना तणाचा तर आहेच, पण त्याबरोबर बिंजांड कोशाचा कॅन्सर आहे, नंतर गर्भाशयाचे कॅन्सर असतात, गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर, हे स्त्रियांमध्ये खूप कॉमन असतात. त्यामुळे त्याची त्याचं प्रिव्हेन्शन, त्याची जागरूकता आणि त्याचे उपचार अतिशय महत्वाचे असतात.
0: अच्छा, मग नेमकं काय म्हणजे त्यांनी जे प्रिव्हेन्शन किंवा जागरूकता म्हणजे आपण त्यांनी काय केलं पाहिजे?
1: करेक्ट. आता याच्यामध्ये स्त्रियांना जर लक्षणं असतील म्हणजे अंगावरून पांढरं जाते किंवा सतत पांढरं जाते आणि पाळी व्यतिरिक्त अंगावरून लाल जात असेल, ताबडतोब तपासणी करून घ्यायला पाहिजे तज्ञांकडून. त्याच्यामध्ये हे कॅन्सरचं लक्षण असू शकतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पोटी पोटात दुखतंय म्हणजे मला मग तेव्हा म्हणजे कळत नाही, दुखतंय लगेच तपासण्या करून घ्यायच्या, कारण बिजाण डोकशाचा कॅन्सर हा वरून त्यात होत नाही, त्याचा आतल्यात तो वाढत असतो, त्यामुळे हाताला लोकर लागतही नाही, जेव्हा खूप मोठा होईल तेव्हाच हाताला लागतो. त्यामुळे मग तज्ज्ञ सांगतील त्याप्रमाणे सोनोग्राफी असेल, नंतर सिटी स्कॅन असेल, हे करायलाच पाहिजे. त्याबरोबर ट्युमर मार्कर म्हणून ब्लड टेस्ट असतात, त्याही कराव्या लागतात. त्याचबरोबर सिटी स्कॅन केला तर आपल्याला गर्भाशयाचा मधला कॅन्सर कळतो, गर्भाशयाच्या तोंडाचाही कळतो, आणि मग तज्ज्ञ खालून पण तपासणी करतात, तिथून तुकडाही काढू शकतात, त्या पण त्याही तपासण्या असतात. तर ह्या सगळ्या तपासण्या करून घेणं अतिशय गरजेचं असतं, त्याच्यावरून स्टेज कळते आणि मग त्यानुसार उपचार ठरतात, म्हणजे ऑपरेशन असेल, केमोथेरपी आहे, रेडिएशन द्यायचे की नाही, या सगळ्या उपचार पद्धती या स्टेजवर अवलंबून असतात.
0: श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. तर सर, आपण बोलत होतो महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयाच्या कॅन्सरबद्दल, तर या गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये आणखी काय काय लक्षणं आढळतात?
1: याच्यामध्ये पोट फुगतं, एकतर जेवण कमी होतंच, कुठल्याही कॅन्सरमध्ये वाढलं की जेवण कमी होत, परंतु पोट फुगतंय, मग त्याच्यामध्ये म्हणजे त्याला पोटात पाणी झालं की काय हे आपल्याला बघावं लागतंय. पोटात पाणी झाल्यामुळे सुद्धा पोट फुगतं, मग गाठ जर एखादी मोठी झाली तरी पोट फुगतं. तर त्यामुळे पोटफुगीचं लक्षण काय आहे, लोकांना वाटतं माझं वजन वाढलंय, स्त्रियांना बऱ्याच वेळा वाटतं माझं वजन वाढलं म्हणून माझं पोट आलं, असं नाही. म्हणजे आपल्याला तज्ज्ञांना दाखवून तपासण्या करणं अतिशय गरजेचं, असं म्हणजे सोनोग्राफी असेल, सिटी स्कॅन असेल, MRI असेल, जे काय तज्ज्ञ सांगतील त्याप्रमाणे करणं गरजेचं असतं. मग आपल्याला त्याच्यामध्ये खूप निदान व्यवस्थित होतं आणि पुढच्या उपचाराला ती मदत होते.
0: बर, श्रोत्यो, महिलांमध्ये गर्भाशयात आढळणाऱ्या कॅन्सर संदर्भात आपल्याशी बोलत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि केमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळचे 8:20 झाले आहेत. ऐकूया सुगम संगीत थोड्याच वेळात.
3: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
6: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी अहिल्यानगर इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
5: संपर्क 92-70-52-66-35.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
7: हो? मग
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बर?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो.

0: ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा देत आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
2: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
3: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
2: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
4: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
5: विजिट atmamalikonline.com.
1: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
6: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
7: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला राजा बढे यांचं गीत ऐकूया. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात गायिका आहेत लता मंगेशकर.

0: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
3: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो लक्ष द्या, के जे सोमय्या सिनियर अँड के बी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य, विज्ञान तसंच BSc कॉम्प्युटर सायन्स, AI अँड ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom, CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेससाठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश

0: प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, आजच आपला प्रवेश निश्चित करा.
1: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
2: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
1: थायरॉइडच्या गाठी,
2: गर्भाशयातील फायब्रॉइड,
1: वाढलेली प्रोस्टेट,
2: विविध बायोप्सीज,
1: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
2: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
1: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
2: फोन 74008448.
1: 74008448.

0: ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
1: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्या नगर.
0: फोन 7400484088.
1: 7400484088.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
3: आत्मा मालिक ये.
4: दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजीत पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
5: सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीनिवास खळे. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट UG 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं NTA जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300+ डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात UAE नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली. तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल, असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट UG परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर, कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसार माध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल, अशी आशा अमेरिकेला आहे, असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉक्टर दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी, हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती, PT उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती, असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता, उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे.

0: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. IPL क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमोरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामोगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडिट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील 2 दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या 2 टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. NEET UG 2026 परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं NTA कडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर. सकाळचे 8:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम नारी विश्व.

0: कार्यक्रमात आज ऐकूया गृहिणी ते मास्टर शेफ असा प्रवास असणाऱ्या पाककला तज्ज्ञ दीपाली बिहानी यांची दीपाली चुत्तर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण आकाशवाणीमध्ये अशा एका सखीला आमंत्रित केलं आहे ज्यांनी आपल्या पॅशनमुळे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. किंबहुना असंही म्हटलं तर वावगं ठरू नये की ज्यांनी आपल्या पॅशनलाच आपलं प्रोफेशन बनवलंय अशा अहिल्यानगर शहरातील मास्टर शेफ किताब मिळवलेल्या दीपाली बिहानी यांना आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या यशाचा प्रवास, पाककलेतील त्यांचे काही अनुभव आणि काही खास टिप्स आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तर दीपाली मॅडम, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर्वात प्रथम आमच्या श्रोत्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला पाककलेची आवड कशी निर्माण झाली.
2: पाककला ही म्हणजे लहानपणापासून मी आजींबरोबर स्वयंपाक करत होती. तेव्हा तर एवढं असं गॅस स्टोव्ह वगैरे काही नव्हतं, आम्ही चूलवर स्वयंपाक करायचं सगळा. आणि तिथूनच मग ती आवड हळूहळू निर्माण होत गेली. तिच्या हाताखाली मी थोडे छोटे छोटे काम करत गेली आणि तिथून मग थोडीशी आवड माझी निर्माण झाली.
1: ओके, क्या बात आहे. तर आता हे सांगा, आमच्या श्रोत्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की ह्या म्हणजे कुकिंगच्या क्षेत्रात तुम्ही आलात तर यामागे आपणास कोणाची प्रेरणा होती का.
2: कुकिंगच्या क्षेत्रात जेव्हा मी आली तेव्हा पूर्ण हे विश्व माझ्यासाठी नवीन होतं.
1: बरं.
2: मूळ म्हणजे मी एक आर्टिस्ट आहे, एक

0: ग्लास वर्किंगचं मी प्रोफेशन होता माझा, आणि कलर वगैरे बघायला, छंद बघायला, रांगोळी मेहंदी हे मला खूप आवडायचे. एक नवीन असं काहीतरी विश्व तयार करायचं म्हणून मी जेव्हा लग्न झालं तेव्हा स्वयंपाकाकडे बघितलं. स्वयंपाकात बी भरपूर कलर असतात, हळदी, मिरची, मसाले, हे पण मला एकदम अट्रॅक्ट करू लागले. आणि तिथून मग मी वेगळे असे आयटम बनवायला चालू केले. आजीपासून तर मला प्रेरणा होतीच, पण तरी पण जी आपली जुनी वस्तू आहे, पारंपरिक वस्तू आहे, ज्या आज मुलं खात नाही, तीच वस्तू मॉडिफिकेशन करून मी कसं देऊ शकेल, हा कल मीने उचलला. आणि तिथून मग मी शोध करत कुकिंगचे सगळे असे शोध काढत पुढे आले.
1: बरं, म्हणजे नवीन नवीन डिशेस तुम्ही स्वतः इनोव्हेट करायला लागल्या, कारण तुम्हाला त्या रंगांचं जे आकर्षण होतं त्याला तुम्ही तुमच्या कुकिंगच्या छंदात असं वळवलं.
0: जोपासून घेतलं.
1: बरोबर. सुरुवातीला घरातच नवनवीन पदार्थ बनवण्यापासून सुरू झालेला, तर मास्टर शेफ पर्यंतच्या प्रवासात तुम्हाला नेमक्या कोणत्या अडचणी आल्या?
0: खूप अडचणी असतात की ज्या आपण फक्त अनुभवू शकतो, कारण की घरात मुलांचं, सगळ्या आपल्या घरच्या लोकांचं आवरून सावरून नवीन पदार्थ तयार करायला तेवढा दुपारचा वेळ राहायचा.
1: असं पाहायला गेलं तर किचन मध्ये काम करणं हे थोडस किचकट किंवा वैतागाचाही कधी कधी होऊन
0: पुष्कळ लोकांना बोर वाटतात ते, तसं की भाई सारखं स्वयंपाकच काय करत बसायचं.
1: अगदी. हा,
0: तर मी नेहमी काय करायचे की स्वयंपाक सकाळचा सावरला मुलं आले ट्युशनला वगैरे गेले की जो 1.5 तास भेटायचा त्याच्यात मी नवीन नवीन पदार्थ करत राहायची.
1: बरं.
0: मग हळूहळू तसं करत मी कुकिंगचे क्लास घ्यायला लागली.
1: बरं.
0: कुकिंगच्या क्लासमध्ये मी सगळ्या टाईपचे क्लास घ्यायला लागली, जसं कुक बेकिंग आहे, बिस्किट्स आहे, राजस्थानी, पंजाबी, असं हळूहळू करत इटालियन, मेक्सिकन, चायनीज, असे हळूहळू मी पदार्थ वाढवत गेली. त्या 1.5 तास हा माझ्यासाठी खूप महत्वाचा राहायचा की भाई मी काहीतरी करू. आणि विशेष म्हणजे शाकाहारी, पूर्णतः शाकाहारी. आणि त्यात बी अगर चातुर्मास असला तर कांदा लसूण नाही.
1: बरोबर.
0: ते सुद्धा पदार्थ मी केलेले आणि त्याच पदार्थांच्या जोरावर मी आज मास्टर शेफ पर्यंत पोहोचली की मी माझ्या पदार्थाला वेगळी चव कशी देऊ शकते. सगळेच स्वयंपाक करतात.
1: बरं.
0: आपल्या भारतात 99% गृहिणी स्वयंपाक करतात, पण तुम्ही त्याच्यापासून काय वेगळं करता? कारण की जजेस तर मोस्ट ऑफ सगळ्यांचे खाल्लेलेच असतात त्यांनी. मग तुम्ही अशी काय टेस्ट दिली की त्यांनी तुम्हाला सिलेक्ट करायचं? हा प्रश्न नेहमी माझ्या डोक्यात राहायचा. आणि त्यानुसार मी स्वयंपाकामध्ये असं वेगळं पण तयार करत गेली.
1: बरं.
0: की भाई जी टेस्ट मी तुम्हाला द्यायची ती जिभेवर ठेवल्यावर एकदम वेगळी टेस्ट भासायला पाहिजे,
1: काहीतरी वेगळं जाणवायला पाहिजे
0: आणि ते मनातून तृप्त व्हायला पाहिजे. जेवण म्हणजे पहिले आपण डोळ्यातून बघतो, नंतर नाकावाटी त्याचा सुगंध घेतो आणि नंतर जिभेवर ठेवतो. तर या तिन्ही प्रक्रिया माझ्या व्यवस्थित झाल्या पाहिजे याच्याकडे माझा कल होता. आणि मी नेहमी स्वयंपाक करताना डेकोरेटिव्ह सुंदर असा घमघमीत सुगंध येणारा आणि पोटात गेल्यावर तृप्त होणारा असा ठेवते.
1: बरं. पण असं झालंच असेल ना की कधी तुम्हाला काही अडचण आलीये, कधी काही एखादा पदार्थ तुमच्या हातून बिघडलाय, मग पुन्हा तो बनवायचा आहे, त्यासाठी लागणारी मेहनत, मग हे करत असताना ह्या गोष्टी कशा डील केल्या तुम्ही?
0: पदार्थ जेव्हा बिघडायचा माझ्या हातून, कारण की पुष्कळदा नवीन असतो तेव्हा लक्षात येत नाही.
1: बरोबर.
0: तर जेव्हा बिघडायचा तर त्याच्या मागची कारण मी शोधायची, काय झालंय, कसं काय बिघडतं. कुकिंग मध्ये तर पदार्थ एवढे लवकर नाही बिघडत, पण बेकिंग करायला गेल्यावर खूप लवकर बिघडतं.
1: बेकरी आयटम असतात ते खराब होण्याची किंवा बिघडण्याची शक्यता जास्त,
0: 99% असतेच. अगर एखादी आयटम भी तुम्ही थोडासा जास्त टाकला की पदार्थ गेला.
1: ओके.
0: जसं आता उदाहरण केक आहे, बिस्किट आहे.
1: बरं.
0: थोडाही सोडा केला तर केक बसणार नाही, तो बिघडून जाईल. बिस्किट पूर्ण असे तुमचे जळता म्हणजे जळून जाईल, बेक नाही होणार, आतून एकदम कच्चे राहतील.
1: बरं.
0: तर असा शोध घेत मी पुढे आली. आणि मग त्याच्यापासून बाई मागच्या वेळेला एवढे आयटम टाकले होते ते प्रमाण लिहून ठेवायची.
1: बरोबर.
0: आणि त्या प्रमाणानुसार त्यावेळेस काय चूक झाली, आता मी कसं त्याचा सुधारू शकते, हा सगळा अभ्यास मी करत गेले. आणि मास्टर शेफला जाण्याची माझी जीद होती.
1: अच्छा.
0: की बाई कार्यक्रम मी नेहमी बघायची मास्टर शेफचा.
1: बरं.
0: आणि नेहमी सांगायची अगं असं नाही, असं करायला पाहिजे होतं, हे नाही ते करायला पाहिजे होतं. तर माझे घरचे सगळे, माझे हसबंड, माझे मुलं म्हणे जेव्हा तुला इतकं व्यवस्थित बनवता येते तर तू जात काय नाही.
1: बरं.
0: एकदा जाऊन तर बघ.
1: टीव्ही समोर पाहून ते निरीक्षण घरच्या घरी करत होतात की इथे हे तिने करायला हवं, जे तुमच्या समोर पार्टिसिपेंट त्यांचं प्रस्तुती करत होते तर तुम्ही ते निरीक्षण करत होतात, त्यामुळे तुम्हाला अशी दाद मिळाली घरातून. बरं.
0: मग मी म्हटलं आता घरचे बोलतायत, एकदा खरंच जायला पाहिजे.
1: बरं.
0: आपण घरी स्वयंपाक करू शकतो तर मास्टर शेफ मध्ये का नाही. आणि गृहिणी अशी आहे की एकदा आपल्याला
1: ठरवलं की
0: बस करायचंय तर मग करायचंच आहे.
1: बरं.
0: खूप अडचणी आल्या, 5 वर्ष

0: नेहमी मनात वाटायचं जायचंय, तर काहीतरी अडचण यायची, मी मुंबईपर्यंत नाही पोहोचायची.
1: बरं,
0: म्हणजे त्यापर्यंत पोहोचलीच नाही. आणि यावर्षी असं झालं की माझे हसबंड, माझे मुलं, नाही काही होऊन जाऊ, जायचं आहेच तुला. आणि यावर्षी जोडीमध्ये होतं, ते आणखी डिफिकल्ट होतं. सिंगल जेव्हा तुम्ही मास्टर शेफ खेळता खूप सोपं असतं की आपण मनाने डिसिजन घेऊ शकतो, जोडीमध्ये खूप प्रॉब्लेम येतो.
1: म्हणजे तुमच्या बरोबर अजून एक महिला पार्टिसिपेंट होत्या त्या स्पर्धेसाठी?
0: हो.
1: अच्छा.
0: आणि मग त्याच्यानंतर काय व्हायचं की तिला पण घेऊन चालायचं, समोरची सर काय सांगते, आपल्याला काय टास्क आहे, लिमिटेशन आहे, हे सगळं बघावं लागायचं.
1: बरं.
0: आणि खूप डिफिकल्ट होतं या वर्षीचं, कारण की डबल जोडीचं त्यांना तेवढंच आम्हाला टास्क बी डबल राहायचे.
1: बरं.
0: तर यावेळेस मी म्हटलं मागे नाही हटायचं, जायचं काही होऊन जाऊ, हा बोलो ना बोलो, जायचं म्हणजे जायचं.
1: बरं.
0: आणि देवाची कृपा म्हणा किंवा घरच्यांची साथ म्हणा की मी पहिल्या याचा टक्स सिलेक्शन झालं.
1: बरं.
0: तर आमचे हे जे राऊंड होते ते पूर्ण भारतभर मधून होते.
1: बरं.
0: सगळेजण भारतभर मधून निवडून आलेले मुंबईला त्यांचं फायनल होत. मुंबई मधून मग आमची हळूहळू 7,000 मग 3,000 1,550 18 आणि 12 अशी निवड झाली.
1: अरे बापरे,
0: खूप खूपच मेहनत घ्यावी लागली.
1: म्हणजे खूप मेहनतीचं काम होतं, पण तुमच्या इच्छा शक्तीने तुम्हाला बरोबर साथ दिली.
0: आणि आपलं मन एकदम शांत पाहिजे.
1: बरं.
0: नाही चिडचिड झाली की गेलं,
1: कारण कोणती परिस्थिती समोर येऊ शकते किंवा कोणताही पदार्थ बनवण्याचा आपल्याला टास्क दिला जाऊ शकतो, त्यावेळी आपली सर्वच बाजूंनी तयारी हवी. बरोबर. आता मला हे जाणून घ्यायला आवडेल की खाद्यपदार्थ जेव्हा तुम्ही हाताळता तेव्हा नेमकी काय काळजी घ्यावी, किंवा चव, पौष्टिकता आणि त्याचं सादरीकरण याची सांगड तुम्ही कशी घालता?
0: पहिले तर कोणता खाद्यपदार्थ आहे आणि तो काय टास्क दिलेला आहे, म्हणजे ब्रेकफास्ट आहे, जेवण आहे, डिनर आहे, की आपल्याला भाई असंच एक स्टार्टरच्या रूपात द्यायचंय. आता समजा बटाटा आहे, बटाटा सगळ्या ह्याच्यात जातो,
1: सगळ्या ह्याच्यात मिक्स होऊन जातो,
0: मिक्स होऊन जातो बिचारा, त्याला काहीच नसतं. तर तो पदार्थ समजा ब्रेकफास्ट दिलेला आहे, तर त्याला आपण कसं काय त्या ब्रेकफास्टच्या ह्याच्यात बसवू शकतो, त्याला टेस्ट कशी देऊ शकतो, नवीन रूप कसं त्याचं मी हे करू शकते. त्याच्या बरोबरच समजा चटणी सॉसेस आहे, ते खरंच त्याला आपण डीप केल्यावरती जिभेला चव भेटते का ते बघायचं. आणि डिश तुमची अशी असायला पाहिजे की ती दिसायला खूप सुंदर, पहिले आपण डोळ्यांनी बघतो, नंतर आपण श्वास त्याला सुगंध घेतो आणि नंतर टेस्ट करतो.
1: बरं.
0: याप्रमाणे आम्ही त्यांचे सादरीकरण करतो.
1: बरं. आणि मग तिथे वेळेचं नियोजन पण खूप महत्वाचं असेल.
0: सेकंदा सेकंदावर नियोजन राहायचं. कधी तुम्हाला 20 मिनिटाचा टास्क द्यायचा की त्यानं मला 20 मिनिटातच स्टार्टर तयार करायची.
1: बरं.
0: कधी फक्त अर्ध्या तासातच तुम्हाला पूर्ण स्वयंपाकाची ताटली तयार करायची. आता प्रॉब्लेम असा व्हायचा की तिथे व्हेज आणि नॉन व्हेज दोघी, तिथे असं नाहीये की फक्त व्हेजच आहे.
1: हा. आणि तुम्ही फक्त शाकाहारी पदार्थ?
0: आणि मी ओनली शाकाहारी.
1: बरं.
0: शक्य असायचं तेवढा कांदे लसूण नाही वापरायची मी, पण आता बाई नाहीच मला काय पर्याय की बिना कांदा लसूण शिवाय त्याला टेस्ट येणार नाही, तेव्हा मी वापरायची कांदे लसूण. पण नॉनव्हेजला हरवणं तेवढंच मला टास्क वाटायचं, कारण की नॉनव्हेजची टेस्ट ऑफकोर्स व्हेज पेक्षा थोडी वेगळी राहते.
1: बरोबर.
0: आणि जजेसला तर टेस्टची मतलब आहे की भाई टेस्ट कोणती चांगली येते त्याला तो मार्क देणार.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे मी नेहमी विचार करायची की नॉनव्हेजला पण मला मात द्यायची आहे आणि जजेसला पण मन जितायचंय, तशी मी तयारी ठेवायची.
1: वा वा. मला आता हे सांगा की ह्या क्षेत्रात यशस्वी होण्याकरता अतिशय असा संयम आणि मेहनत लागत असेल, याविषयी आपण काय सांगाल?
0: मेहनत तर खूप जास्त मेहनत. मी रात्री 2-3 वाजेपर्यंत झोपत नव्हतो,
1: कारण पूर्वतयारी तेवढीच महत्वाची.
0: पूर्वतयारी बी महत्वाची राहायची. म्हणजे मास्टर शेफ मध्ये जेव्हा जायचं होतं त्यावेळेस मी जेव्हा एपिसोड बघायची तर रात्री 1-1 वाजेपर्यंत विचार करायची. समजा भाई इन टोफू वापरलाय, तर हे टोफूचा ऐवजी पनीर वापरलं तर काय होणार होतं?
1: बरं.
0: समजा पनीर बी नाही, बटाटा वापरला तर काय होईल? त्याचे पूरक काय काय राहायचे, हा सगळा अभ्यास मी 1-1-2 वाजेपर्यंत करायची. आणि जेव्हा मास्टर शेफ मध्ये सिलेक्ट झाली मी तेव्हा मला डबल टास्क होता की भाई नॉनव्हेजला बी हरवायचंय.
1: बरं.
0: तर भाई नॉनव्हेजचे लोक मॅरिनेशन कसं करतात, आता फिशला मॅरिनेशन करतात, तिला मॅरिनेशन केल्यावर तिला टेस्ट येते.
1: बरं.
0: मग तसं तुम्ही बटाट्याला मॅरिनेशन का नाही करू शकत, त्याला बी तर टेस्ट येईल ना. तर असं मी विचार की भाई अभ्यास करायचं आणि कोणता पदार्थ कसा कमी, त्यांना कसा आवडतो आणि किती मिनिटात होईल. आम्ही तिथे सुद्धा रात्री 2-3 वाजता उठून किचन वगैरे मध्ये जायचो. टास्क माहिती नसायची की दुसऱ्या दिवशी काय टास्क देणार, पण आज जो टास्क दिला त्या टास्कमध्ये मी कशी काय कच्ची ठरली, मला त्यांनी का नाही मार्क दिले, मी कुठे कमी
1: पडला,
0: आणि तिची डिश कशी काय व्यवस्थित झाली, तिला कसं काय स्पून टॅप भेटला, मग तिच्यात काय एवढं चांगलं होतं की मी नाही करू शकत.

0: मी तर मनुष्यच आहे ना, मी बी मनुष्यच आहे.
1: बरं,
0: माझ्यामध्ये काय कमी त्या कमी शोधून मी पुढे जाईल,
1: पुढे जात राहिल्या. बरोबर. खरं तर असं म्हटलं जातं की स्वयंपाकघर म्हणजे एक प्रयोगशाळाच असते, तर स्वयंपाक ही फक्त कला नसून विज्ञान पण आहे असं तुम्हाला वाटतं का?
0: निश्चित खूप जास्त विज्ञान आहे. आपल्या पूर्वजांनी जो स्वयंपाक केलेला आहे किंवा आपल्या पूर्वजांनी जो स्वयंपाकाची आपली भारतीय खाण्याची पद्धत आहे ती सगळी वैज्ञानिकच आहे.
1: बर,
0: ऋतूनुसार आपण खात पित असतो.
1: बरोबर.
0: आता आंब्याचा सीझन आहे समजा,
1: हा
0: आंबा तुम्ही पावसाळ्यात खाल्ला तर त्याची चव नाही लागत जेवढी उन्हाळ्यामध्ये लागत, आणि पचतो तो उन्हाळ्यामध्येच, पावसाळ्यात नाही पचत कारण की पोटाला हानिकारक होऊन जातो.
1: बरोबर.
0: तर याप्रमाणे हळदी आहे, अँटीबायोटिक आहे हळदी, लिंबू आहे, सायट्रिक ऍसिड आहे, म्हणजे हे कितीतरी असे घटक आहे की जे आपल्या आयुर्वेदिक याच्यात खानपान मधून आपल्या पोटात जात असतात.
1: बरोबर.
0: तर हे सगळे प्रयोगच आहे जे आपल्या ऋषीमुनींनी केलेले, फक्त आपल्याला ते योग्य रीतीने आचरणात आणण्याची गरज आहे.
1: बर.
0: आणि आजकालची जी पिढी आहे, म्हणजे सगळ्यात जास्त सांगू इच्छिते आजकालच्या पिढीला, तुम्ही असं म्हणाल की भाई कारल्याची भाजी देऊन देऊ, तोंडलीची भाजी देऊन देऊ, गवारची भाजी देऊन देऊ, ती कोणत्याही हालतमध्ये खाणार नाही,
1: खात नाही.
0: पण त्याच भाजीला तुम्ही नवीन रूप द्या. जसं मी आता पुरणपोळीला, पुरणपोळी सगळे करता, महाराष्ट्राची फेवरेट आहे पुरणपोळी.
1: बर.
0: तर मी तिला टाकोसचं रूप देऊन दिलं.
1: अच्छा. त्यामध्ये तुम्ही टाकोस बनवले,
0: पोळीचं टाकोस तयार केलं आणि आतमध्ये पुरण भरलं.
1: बर.
0: आणि मुलांना ते डब्यात दिलं, सगळ्यांना ते आवडलं, आहे पुरणपोळीच. अशी तुम्ही घेऊन गेले असते तर ते खाल्ले नसते. असं काहीतरी आहे पदार्थ तोच, त्याच्यात आपल्याला छेडछाड नाही करायची, पण आजच्या नुसार त्याला बदल करायचा. मुलांना देताना किंवा समोरच्याला तुम्ही स्वतःला सुद्धा प्रश्न विचारा, रोज तुम्ही पोळी नाही खाणार ना, त्यात काहीतरी बदल पाहिजे,
1: काहीतरी नाविन्य हवं.
0: तर त्यानुसार ते नाविन्य करत गेली आणि पुढे वाढत गेले.
1: बरोबर. कारण असंही म्हटलं जातं की तुम्ही जे अन्न खाता, आहार हेच औषध आहे आणि त्याला विज्ञान पण त्याच्या मागे आहे. आता जसं तुम्ही सायट्रिक ऍसिडचं उदाहरण सांगितलं की लिंबूमध्ये काय आहे किंवा कोणत्या भाजीमध्ये आयन आहे, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवून त्याची पौष्टिकताही कशी वाढेल, चवही कशी चांगली येईल आणि दिसायलाही ते कसं छान दिसेल हे तुम्ही पाहत असाल. बरोबर. आता मास्टर शेफ सारख्या स्पर्धेमध्ये किंवा ठीक आहे त्याच्याही आधी कोणतीही पाककला स्पर्धा असू द्या, तेव्हा कोणते कोणते निकष पाहिले जातात आणि तयारी कशी करावी लागते ह्याबद्दल सांगा.
0: त्याच्यामध्ये तर जेव्हा कोणती बी कॉम्पिटिशन असो, त्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही किती त्या डिशला प्रामाणिकपणे वेळ दिलेला आहे.
1: बरं.
0: तुम्ही स्वतः ती डिश केलेली आहे का, तुम्ही दुसऱ्यांची थेअरी वापरून ती डिश करताय हे बघितलं जातं. कारण की म्हणजे लगेच दिसतं तुमचा प्लेट मध्ये की तुम्ही डिश कशी तयार केली.
1: ओके. ते पाहूनच
0: जजेस अगदी समजून घेतात की ही डिश त्यांनी युट्यूब वरून बघितली असेल.
1: बरं.
0: तर डिश निवडताना डिश अशी पाहिजे, तुम्ही बघा, खूप डिशेस बघा, मी असं नाही म्हणत आहे. आजकाल तर एआयचा जमाना आहे, खूप साऱ्या तुम्हाला रेसिपी दिसतात,
1: खूप अवेलेबल आहेत.
0: पण त्याच्यात आपलं डोकं लढवून तुम्ही कसं त्याच्यात देऊ शकतात, त्याच्यात पौष्टिकपणा काय दाखवू शकतात, तुम्ही जजेसला कसं पटवू शकतात, ती दिसायला किती सुंदर आहे, किती टाइम लागतोय, किंवा खूपच आयटम एवढीशी डिश बनवायची पण त्याच्यात तुम्ही खूप जास्त 21-22 आयटम वापरले आणि एकाची चव धड नाही लागली, ती डिश
1: त्याला अर्थ
0: नाही होती.
1: बरोबर.
0: तर डिश अशी वापरा की भाई चवीला बी आपण व्यवस्थित देतोय, समोरच्याला त्याचे महत्व पटवून देतोय आणि दिसायला बी सुंदर आहे.
1: बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये कॅलरीज वगैरे कमी आहेत ना, किंवा खूप साखर वापरलेली नाहीये,
0: तळलेलं नाहीये ना शुगर बी वापरली तर भाई किती प्रमाणात वापरली तुम्ही.
1: बरं.
0: आईस्क्रीम बनवलं, आता आंब्याची आईस्क्रीम समजा आंबा आहे तर सगळे आंब्याची आईस्क्रीम बनवत, पण त्याच्यामध्ये तुम्ही किती साखर वापरली, साखरेला पूरक असं काय आयटम वापरला.
1: बरं.
0: आंबा किती वापरला, नुसता आंबा वापरून आईस्क्रीम नाही होत ना.
1: बरं.
0: त्याच्यात दुसरे पण आयटम जातात, तर ते आयटम किती प्रमाणात टाकले, त्याला चव कशी आपल्या तोंडात घुळू शकते.
1: ओके.
0: हे सगळे लक्षात घ्या,
1: म्हणजे थोडंसं नियमितपणे त्याचा सराव म्हणा किंवा ते आजमावून पाहण्याची यामध्ये गरज आहे.
0: गरज आहे.
1: बरोबर. आणि आता जर कुणाला ह्या क्षेत्रात करिअर करायचं आहे किंवा कुणासमोर संधी आहे किंवा त्यांना वाटतंय की मी पाककलेत काहीतरी करू इच्छिते, तर त्यांना तुम्ही आपल्या श्रोत्यांना ह्या आकाशवाणीच्या माध्यमातून काय संदेश द्याल?
0: करू शकता तुम्ही ना, पण याला खूप मेहनत चिकाटी लागते.
1: बरं.
0: असं नाही की तुम्ही आज याची रेसिपी बघितली, त्याचा तुम्ही सराव केला आणि ती एकदम परफेक्ट बनवून तीच डिश तुम्ही दिली, तर त्याच्यामध्ये मग तुमच्या रेसिपीला काही वाव नसतो, म्हणजे तुम्ही काही तुमचं स्वतःचं वापरून नाहीच केलं त्याच्यामध्ये.
1: बरं.
0: तुम्हाला या क्षेत्रात यायचं आहे तर या क्षेत्रात सगळ्या पुढचं तुम्हाला नॉलेज पाहिजे.
1: अच्छा.
0: कसं त्याची हाताळणी करताय, किती दिवस तो आयटम टिकतोय.
1: बरं.
0: कुठे तो आयटम जास्त चांगला होतो. आता नागपूरचं म्हणा तुम्ही की ऑरेंज बर्फी खूप चांगली होते.
1: अच्छा. ते वातावरण किंवा तिथलं
0: वातावरण, ते पाणी.
1: बरं.
0: त्याच्यामुळे

0: ते चांगलं होतं.
1: अच्छा,
0: तेच तुम्ही इथं आणाल सेम टू सेम.
1: ते पण अभ्यास करणं महत्वाचं आहे.
0: तर ते इथे नाही आवडत कारण की आपलं हवामान वेगळं, त्यांचं हवामान वेगळं.
1: बरं,
0: तर ह्यानुसार बाई सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्ही याचं जिद्द पाहिजे, चिकाटे पाहिजे, सर्व बाजूने तुम्ही विचार केला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपण आपल्या घरीच कसं पौष्टिक देऊ शकतो घरच्यांना, त्याच्यावरून प्रयोग चालू करून मग बाहेर जायचं.
1: हो,
0: कारण की आपले घरचेच चांगले जज असतात. त्यात बी छोटे मुले एकदम मस्त जज असतात, कारण की त्यांना कळत नाही, ते डायरेक्ट सांगतात मम्मी हे चांगलं नाही.
1: बरोबर,
0: मग आपण समजून जातो की ते व्यवस्थित.
1: अगदी बरोबर. आणि असं आहे की तुम्हाला सगळ्या प्रकारचं ते अन्न पदार्थ बनवता आलं पाहिजे. मग ते महाराष्ट्र डिश असो किंवा राजस्थानी, जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्ही इटालियन, बाकीचे पण तुम्ही पदार्थ मेक्सिकन वगैरे पण बनवता, मग त्याची सर्वच बाजूंनी तयारी. जर तुम्हाला ह्या क्षेत्रात करिअर करायचं आहे तर ते सर्वच बाजूंनी करण्याची तयारी पाहिजे.
0: तयारी बी पाहिजे, तुम्हाला माहिती बी पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: आणि तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ते आयटम.
1: बर,
0: आता जसं मी पुरणपोळीचं टाकोच केले, मी ते समजूनच केले. किंवा मी आता पिठलं भाकरी 1 मे होतं.
1: बरं,
0: तर 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिवस असतो. तर त्या दिवशी सगळ्यांच्या घरी पिठल्या भाकरी होतं, तर मी पिठल्या भाकरीची कॅनोली तयार केली. आयटम तेच, पण त्याला मी विदेशी रूप दिलं.
1: बरं,
0: तर अशी तुम्ही वेगळी वेगळी चिकाटी पाहिजे.
1: असं नाही
0: की
1: भाई
0: हा, तुमच्या मनातून आत्मशक्ती पाहिजे की मी करू शकेल किंवा मी करेल. किंवा सतत तुम्ही अर्धा तास तरी त्याला द्यायला पाहिजे, वाचा, बघा, प्रयोग करा. तर ते होईल.
1: बरं, आता जाता जाता कार्यक्रमा शेवटी आमच्या मैत्रिणींना स्वयंपाकाविषयी काही टिप्स तुम्ही द्याल का?
0: स्वयंपाक तुम्ही असा बघाल तर सगळ्यांना कंटाळवाणा वाटतो, पण स्वयंपाकाचं एक विशेष आहे. अगर तुम्ही खूप आनंदाने केला, साधं बी तुम्ही स्वयंपाक केला तर तो टेस्टी होतो.
1: बरं,
0: त्याचा तुम्ही आनंद होता स्वयंपाकामध्ये. काहीतरी मी करेल आज, नवीन भाजीमध्ये काहीतरी नवीन वापरेल. किंवा नाहीच काही, साधे तुम्ही पोळ्या बी करता तर आज पोळी जी बनवते भाई, आज तूप लावून पोळी बनवते, आज पोळीला मी वेगळं रूप देते.
1: बरं,
0: असं काहीतरी नवीन नवीन त्याच्यात शोध,
1: त्यातल्या त्यात वेगळे पण कसं करता येईल ते पाहायचं.
0: ते पाहायचं आणि आनंद द्या, कारण की स्वयंपाकाला आपण समजतो की आपल्याला कसं करताय, त्यानुसार तो समोरच्याच्या पोटात जाऊन इफेक्ट करतो. त्याच्यामुळे आनंदी राहून एकदम स्वयंपाक करा, शांत मन ठेवा आणि विचार करा की काय द्यायचंय, कसं करायचंय. आयुर्वेद त्याच्यात बघा, आपले ऋषी मुनी खूप हुशार होते, पुष्कळ वस्तू त्यांनी आयुर्वेदिक आपल्याला दिलेल्या
1: आहे,
0: तो अभ्यास जास्त करा बस.
1: अतिशय छान असं सुरुवातीपासून तुम्ही सांगितलंय, तुमच्या प्रवासाबद्दल अनुभव सांगितले. नक्कीच आज आपण जी पण काही माहिती दिली आहे ती आमच्या मैत्रिणींना, श्रोत्यांना उपयोगी पडेल. तर तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोते हो, आत्ताच आपण गृहिणी ते मास्टर शेफ असा प्रवास असणाऱ्या पाककला तज्ज्ञ दीपाली बिहानी यांची, दीपाली चुत्तर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत नारी विश्व या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुधा आंबटुळे. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल आज रात्री 8:15.

0: नारी विश्व हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. श्रोते हो, आता सकाळचे 9 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी थोड्याच वेळात.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
0: रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया. ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, उदित नारायण आणि सोनू निगम यांच्या.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. कार्यक्रमात यानंतर VV No. 1 या चित्रपटासाठी स्वर आहे अभिजित भट्टाचार्य अनुराधा पौडवाल यांचं, गीत आहे समीर यांचं, संगीतकार नदीम श्रवण.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: बदला बदला सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

कृष्णा कॉटेज या चित्रपटातलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. निलेश मिश्रा यांच्या गीताला संगीत होतं अन्नू मलिक यांचं. रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात शेवटी ऐकूया हम तुम्हारे हैं सनम मधलं प्रवीण भारद्वाज यांचं गीत. संगीत आहे डब्बू मलिक यांचं. गायक सोनू निगम आणि अनुराधा पौडवाल.

0: सोनू निगम आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं प्रवीण भारद्वाज यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते डब्बू मलिक. चित्रपट होता हम तुम्हारे है सनम. या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:25 झाले आहेत. ऐकूया काही निवेदनं.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
2: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
1: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी. 11 साइंस एंड CBSE बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट आत्मा मलिक online.com.
5: श्रोते हो, सोमवार दिनांक 18 रोजीच्या एक फिल्म या कार्यक्रमात घेऊन येत आहोत आरजू हा चित्रपट.

उत्कृष्ट कथानक, श्रवणीय संगीत, सहज सुंदर अभिनय, नितांत सुंदर अशा काश्मीरमधील लोकेशन्स, तसंच प्रेम आणि त्यागाचा मिलाप म्हणजे आरजू हा चित्रपट. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म कार्यक्रम सोमवार 18 मे रोजी रात्री 9:30 101 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आपण

0: रेसिडेंशियल क्लासेस कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है वो भी स्कॉलरशिप के साथ बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा अधिक जानकारी के लिए भेंट दे
1: atmamalikonline.com
2: श्रोते हो राकट देशा कणखर देशा दगडांचा देशा
3: नाजूक देशा कोमल देशा फुलांचा ही देशा
2: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र
3: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
3: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर
2: कार्यक्रम फिरस्ती

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. आता सकाळचे 9:30 वाजतात. यानंतर सकाळी 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

देश की सुरीली धड़कन विविध भारती से कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. 100.1 मेगाहर्ट्झ FM बँड आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. प्रसारण सभेत आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळचे 10 वाजलेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला साया या चित्रपटासाठी स्वर आहे उदित नारायण अलका याज्ञिक यांचा. गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार MM क्रीम.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला साया या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते MM क्रीम, गायलं होतं उदित नारायण अलका याज्ञिक यांनी.

या स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1445 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: कार्यक्रमात यानंतर चालबाज या चित्रपटातलं अमित कुमार कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत ऐकूया। आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल।

0: अग्निपथ या चित्रपटातलं सोनू निगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. अमिताभ भट्टाचार्य यांचं, संगीतकार होते अजय अतुल.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही, रंगत द्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपट

0: बेडेकर सन 1910 पासून
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर। इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर। कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर।
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी।
3: विजिट आत्मा मलिक
4: online.com। नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर। जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते। जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे। अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आह्वान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा। स्वगणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी। तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे। प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी। चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो। जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे। चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया। धन्यवाद।

हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 मेगाहर्ट्स एफ एम बँडवर. कार्यक्रमात यानंतर लज्जा या चित्रपटातलं अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आपण ऐकूया. समीर यांच्या गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनु मलिक आणि चित्रपट होता लज्जा. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.
2: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी.
1: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम.
2: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी.
1: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र
2: जगभरात कुठेही.
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 100.1 MHz वर. सकाळचे 10:30 वाजले आहेत. ऐकूया नाट्यसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला हे बंध रेशमाचे या नाटकातलं शांता शेळके यांचं नाट्यगीत ऐकूया. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं, गायिका बकुळ पंडित.

0: मानापमान या नाटकातलं माणिक वर्मा यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यगीत आपण ऐकलं. नाट्यसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz.
1: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
2: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR

0: शेतकरी बांधवांना शेती, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, शासनाच्या विविध योजना
1: अशा अनेक विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देणारा, अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर,
1: शेतकरी बांधवांना हवा हवासा आणि माहितीपूर्ण असा प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर।
1: श्रोते हो, या आणि अशा विविध कार्यक्रमांचे प्रायोजक बना आणि अगदी कमी खर्चात आपल्या सेवा उत्पादनाची जाहिरात गावागावात लोकांपर्यंत पोहोचवा।
0: त्यासाठी संपर्क करा जाहिरात विभाग, आकाशवाणी, फोन 242-76-20 आणि 242-32।

नाट्यसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून शंभरांश एक मेगाहर्ट्सवर. कार्यक्रमात यानंतर मीरा मधुरा या नाटकातलं कवी कुसुमाग्रज यांचं नाट्यगीत ऐकूया. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं, गायक रामदास कामत.

0: जय जय गौरीशंकर या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यगीत आपण ऐकलं. संगीतकार होते वसंत देसाई, गायिका होत्या जयश्री शेजवाडकर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर.
2: प्लास्टिकचा अतिवापर

0: जे मानवी शरीरात कॅन्सरचं घर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यूदर.
0: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणात भर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर.
0: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय.
1: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गाने ठरवलं तर
0: आपल्या हाती काय येणार
1: याचा विचार आता करायला हवा.
0: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा.
2: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यगीत ऐकूया. संगीतकार आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी.

कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यगीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी. या नाट्यगीताबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. सकाळचे 11 वाजले आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला पाहुणे या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत राम कदम, गायक मन्ना डे.

दाम करी काम या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं प्रभाकर जोग यांचं.

सुशीला या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं राम कदम यांचं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

0: कवी बी यांचं गीत आपण ऐकलं, वसंत प्रभू यांच्या संगीत नियोजनात, गायिका होत्या लता मंगेशकर. आपले गाणी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: आपले गाणी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूया. श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनात गायक आहेत अरुण दाते.

अरुंधती यांनी गायलेलं मंगेश पडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीनिवास खळे. या गीताबरोबरच आपली गाणी कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:30 वाजले आहेत. ऐकूया मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला शान आणि सागरिका यांनी गायलेलं राजेश जोहरी यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत बिड्डू.

वाराकांत यांचं गीत आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार होते श्रीधर फडके. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर हेच माझं माहेर या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत अशोक पत्की, गायक सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल.

0: फूल मोहरा हाच प्रीतीचा पहिला इशारा।
1: हेच माझं माहेर या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं। संगीतकार होते अशोक पत्की, गायलं होतं सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल यांनी। या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत। शंभरांश एक मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। सकाळचे 11:46 झाले आहेत। लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकगीतं। गीत आहेत दामोदर कोळी, दामोदर शिरवळे आणि पांडुरंग वनमाळी यांचे। संगीतकार आहेत मधुकर पाठक। ऐकूया।

0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकगीतं ऐकलीत. ही लोकगीतं होती दामोदर कोळी, दामोदर शिरवळे आणि पांडुरंग वनमाळी यांची. संगीतकार होते मधुकर पाठक. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 101 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता दुपारचे 12 वाजतायत. यानंतर थोड्याच वेळात वनिता मंडळ कार्यक्रम आणि त्यानंतर दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. आजच्या प्रसारण सभेत मी वंदना साबळे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची मुलाखत आणि त्यानंतर चला कुटुंब जपूया हा संवाद. चला तर मग सखींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

सखींनो, निर्जीवता तुला जेव्हा कलाकाराच्या स्पर्शाची ऊब मिळते तेव्हा त्यातून जन्म घेतो एक जिवंत भावविश्व. हातातील कौशल्य, मनातील कल्पकता आणि संस्कृतीची जाण यांचा सुंदर संगम म्हणजे शिल्पकला. दगड, धातू किंवा माती यांना आपल्या कला साधनेतून आत्म्याचा स्पर्श देतो तो एक शिल्पकार. तेव्हा मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पारंपरिक

0: धातुशिल्पकलेच्या क्षेत्रातील शिल्पकार रेखा रमाकांत सूर्यवंशी मैत्रिणींनो, गेल्या 40 वर्षांपासून त्या सातत्यानं शिल्पनिर्मिती करत असून त्यांच्या कलेमध्ये भारतीय संस्कृतीची गोडी, श्रद्धा आणि सौंदर्याची सूक्ष्म जाण स्पष्टपणे दिसून येते. नुकताच त्यांना कला संचलनालय महाराष्ट्र यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, जो त्यांच्या कलेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा गौरव आहे. चला तर मग आपण रेखाताई यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: आपल्या कलेच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचं अत्यंत मोलाचं कार्य करत आहात. आज आपल्या सुंदर प्रवासाविषयी श्रोत्यांना सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर ताई, आम्हाला सुरुवातीला सांगा की आपल्या या शिल्पकलेच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, की लहानपणापासून आपल्याला याची आवड होती, किंवा तुम्हाला कोणाकडून या कलेची प्रेरणा मिळाली, त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: लहानपणापासून माझं फक्त 7वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर इथे जे जे स्कूल ला शिक्षण झालेलं होतं त्यांचं, जी डी 8 झालं त्यांचं. लग्न झाल्यानंतर मग इथे आल्यानंतर मिस्टरांसोबत काम करता करताच मला कामाची आवड निर्माण झाली, त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली.
0: बरं,
1: आणि मी सुरुवात केली कामाला.
0: बरं, म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून या शिल्पकलेमध्ये तुमचा रस वाढायला लागला.
1: हो.
0: आणि तेव्हापासून तुम्ही तुमच्या पतींसोबत ह्या कामाला सुरुवात
1: केली.
0: कुठल्या वस्तू बनवायला तुम्ही सुरुवात केली, जे तुमचे पती बनवत होते त्याच्यापासूनच सुरुवात केली, की तुम्हाला काही नवनवीन कल्पना सुचत गेल्या?
1: ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे करायचे, मला याच्यातलं काही शिक्षण नव्हतं, त्याच्यासाठी मी फक्त काही मदत करायची म्हणून त्यांना हात लावू लागायचा.
0: बरं,
1: मग त्यांनी सांगितलं की थोडं थोडं आता अशी मदत करते तू, तर याच्यामध्ये तू करू शकशील म्हणे, शिक म्हणे. त्यांच्याकडनंच प्रेरणा मिळत गेली आणि त्यांच्या हाताखाली मी तयार झाले.
0: बरं, आणि मग सुरुवातीपासून तुम्ही गणपती बनवायला सुरुवात केली.
1: आधी गणपतीच्या मूर्त्या करायचे, मोडायचं, ते सर्व असं करत 5-6 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मला छान जमायला लागलं.
0: वा, खूपच छान. म्हणजे तुमच्या पतींनी तुम्हाला हे काम शिकवलं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही नवनवीन या कलेमध्ये रस तुम्हाला येत गेला आणि तुम्ही अशा प्रकारे शिल्पनिर्मिती करत गेल्या. वा, खूपच छान. ताई, आता गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही ही शिल्पकला करता आहात, त्याच्यापासून नवीन नवीन शिल्प तुम्ही बनवत आहात, मग या प्रवासामध्ये तुम्हाला कोणते महत्वाचे टप्पे अनुभवायला मिळाले?
1: आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रदर्शनच केले मूर्त्यांचे, त्यामुळे वेगवेगळे राज्य बघायला मिळाले, वेगवेगळी संस्कृती बघायला मिळाली. त्यांच्यासोबत शिक्षण नसताना मला जयपूरचं रत्न प्रशिक्षण ते शिकायला मिळालं.
0: वा,
1: तर हे 40 वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालं आहे त्यांच्यासोबत.
0: ताई, जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण भारत तुम्ही फिरले आहात तुमच्या पतींसोबत, विविध प्रदर्शनं तुम्ही बघितली, तुमच्या ज्या शिल्पकलेचं प्रदर्शन तुम्ही सुद्धा विविध राज्यांमध्ये जाऊन भरवलं, तर मग ताई, आता पूर्ण भारतामधले जे जे राज्य आहे तिथली लोककला आणि आपल्या खानदेशातली लोककला यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का, जो तुम्ही तुमच्या कलेमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला?
1: हो, पूर्ण राज्यामध्ये जे शिल्प बघितले, जी कला संस्कृती बघितली, ती आपल्या खानदेशपेक्षा खूप वेगळी आहे. खानदेशची कला ठळक वैशिष्ट्य आहे तिची, आणि जी खानदेशची कला आता पूर्ण लयाला गेलेली होती.
0: बरं,
1: आता आमच्या शिल्पामध्ये पूर्ण खानदेशचेच शिल्पे आम्ही करतो, ती पूर्ण खानदेश आर्ट म्हणूनच आमची ओळखली जाते.
0: ओळख,
1: कारण जे बारीक काम असतं इथे खानदेशमध्ये, डोळे, कान, नाक जरा उठावदार असतात, बाकी राज्यामध्ये नक्षीदार बारीक काम असतं, आपलं खानदेशचं काम थोडस ठळक उठावदार असतं इथे. तर हा फरक जाणवला मला, म्हणून आम्ही खानदेशचे शिल्प, खानदेश आर्ट जी पूर्ण लयाला गेलेली आहे, ती पूर्ण जीवन करून आम्ही खानदेश आर्ट म्हणून आता आमची कला शिल्पामध्ये उदयास आणतोय.
0: खूपच छान ताई. आणि तुम्ही हे जे आपल्या भागातली जी कला तुम्ही पूर्ण भारताला म्हणाव किंवा आपण पूर्ण विश्वाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मग ताई, आता पारंपरिक धातू शिल्पकला निवडण्यामागे तुमचं काही विशेष कारण होतं का?
1: मिस्टर तेच पारंपरिक धातू शिल्प तयार करायचे, त्यांचं बघूनच मी पारंपरिकच बनवायचे.

0: कारण आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे
1: आणि आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला आहे.
0: भारतीय संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे.
1: हो,
0: त्या संघानं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी देवताची पूजा होत राहते.
1: हो हो,
0: तर त्या पूजेचं महत्व भरपूर आहे. त्याच्यासाठी आम्ही हे देवी देवताचं मूर्त्यांचं क्षेत्र निवडलं मी.
1: बरं, खूपच छान. आता ताई, मग तुलसी पूजेची परंपरा आणि स्त्रीची भूमिका आपण आपल्या कलाकृतींमध्ये कशा प्रकारे साकारतात?
0: आता प्रत्येक स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये असली तर सकाळी उठल्यानंतर तिचं देवपूजा, तुळशी पूजा कार्यक्रम असतोच.
1: तिची ती दिनचर्या
0: असते. तर मग मी ते असं एक विषय घेतला की आपण तुळशी पूजेचं महत्व आधी ऋषी मुनी पासून चालत आलेलं आहे,
1: पूर्वजांपासून.
0: तर त्याच्यासाठी मग मी तुलसी वृंदावन केलं. सर्व ज्या स्त्रिया ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याचं सर्व मूर्ती तशी तयार केली, गणपतीची मूर्ती तयार केली आणि ती तशी शिल्प तयार केली आणि तो विषय घेऊन मी ते शिल्प तयार केलंय.
1: वा, खूपच छान. तुमच्या कलेवर ताई प्राचीन मोहन जोदड संस्कृती काळातील शिल्प परंपरेचा प्रभाव आहे का? तर तो कशा प्रकारे?
0: हो, भारतीय कले हजारो वर्षापासून इतिहास आहे. मोहनजोदड आणि हडप्पा आपली भारतीय संस्कृतीचा छोटासा भाग आहे.
1: हो,
0: त्याच पद्धतीनं आम्ही हे काम करतो. कारण एक संघ वन पीस त्याला म्हणता की पूजेमध्ये गणपतीची मूर्ती नाहीतर देवी देवताची मूर्ती जोड म्हणून असं ठेवायची नसते. म्हणून आम्ही एक संघ पद्धतीनं काम करतो. म्हणून जे मोहनजोदड हडप्पा संस्कृतीमध्ये वन पीस कास्टिंगचं महत्व आहे म्हणून आम्ही त्या पद्धतीनं काम करतोय.
1: बरं, आणि मग मोहनजोदड संस्कृती काळातील शिल्पकलेचा प्रभाव अशा प्रकारे तुमच्या कलेवर पडलाय. ज्या क्षणी माहिती पडलं की तुम्हाला राज्य पुरस्कार साठी तुमचं नाव घेण्यात आलेलं आहे, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
0: मला तर विश्वासच वाटत नव्हता की मला पुरस्कार मिळालाय. पण माझ्यापेक्षा माझ्या पतींना जास्त आनंद झाला. जे मी सांगत होतो की तू मूर्तिकलेमध्ये पुढे चांगलं शिल्प बनवून आपण हे करू, खूप छान वाटलं, आनंद झाला. परत नातेवाईकांचे फोन आले, त्यांनी अभिनंदन केलं, त्याच्यात अजून भर पडली, खूप छान वाटलं. एक अनुभव आहे माझा, मी तुम्हाला सांगते. आता इथे गेलो होतो आम्ही मुंबईला पुरस्कार घ्यायला. आम्ही गेलो होतो तर तिथे सर्व खुर्चीवर नाव टाकले होते ज्या लोकांना पुरस्कार मिळाले होते. तर सरांना मी जाऊन माझ्या खुर्चीचं नाव वाचलं आणि तिथे बसलो आम्ही. तेव्हा ज्या मॅडम होत्या तिथे त्यांनी सांगितलं म्हणे या ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांच्यासाठी खुर्ची आहे. तर मी सांगितलं की हो मला माहिती आहे. नाही म्हणे तुम्हाला कळलं नाही म्हणे मॅडम ज्यांना पुरस्कार मिळाला. म्हटलं मॅडम मलाच पुरस्कार मिळाला आहे मी म्हणून ह्या खुर्चीत बसलेली आहे. तर त्यांना विश्वास वाटत नव्हता. मी साधारण आपल्या याच्यामध्ये गेली होती. मग माझ्या शेजारी ते ठाण्याचे होते, त्यांनाही पुरस्कार मिळाला होता. त्यांनी मला सांगितलं त्यांना विश्वास वाटत नाही आहे तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून. म्हटलं मला नाही मिळालाय, माझ्या कलेला पुरस्कार मिळालेला आहे असं सांगितलं. तो अनुभव खूप याचा होता.
1: आपलं व्यक्तिमत्व कसंही असं पण आपल्या कलेवर आपलं प्रेम हवं. आणि ताई, आता हा जो तुमचा जो शिल्पकलेचा प्रवास आहे, तुम्ही सांगितलं जसं की या प्रवासामध्ये तुमच्यासोबत तुमचे पती सुद्धा आहेत आणि त्यांच्याचकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. स्त्री म्हटलं की घरची जबाबदारी, मुलं बाळ यांना सांभाळून सगळं काम करणं, मग याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा आधार तुम्हाला कसा मिळतो?
0: आधी सासू सासरे होते, त्यांच्या मुलं लहान होते तेव्हा. तेव्हा जेव्हा आम्ही प्रदर्शनाला जायचे आमची सासूबाई मुलांना सांभाळायची, माझी आई येऊन माझ्या मुलांना सांभाळायची. आईनं इतकं सांगितलं की बघ तुझे मिस्टर इतकं छान काम करताय. मला रांगोळीची आवड होती लग्नाच्या आधी. तेव्हा आईने सांगितलं होतं की तू जशी रांगोळी मन लावून अंगणामध्ये घालते तसं हेही काम तू काही अवघड नाही आहे तुला. तर हेही तू मन लावून काम केलं ना तर 100% सक्सेस होशील याच्यामध्ये. तर आईची प्रेरणा तर जास्त होती आणि पाठिंबा पण होता आणि सासूबाईचा बी पाठिंबा होता. म्हणून हे श्रेय त्यांच्यासाठी आहे.
1: खूपच छान. तुम्हाला सासूबाईंचा पाठिंबा मिळाला, आईचा पाठिंबा मिळाला आणि एक स्त्रीला स्त्रीच आधार किंवा पाठिंबा असते आणि ती तिला पुढे करते तर याच्यापेक्षा विशेष गोष्ट कुठलीही नाही. आणि त्याच्याचमुळे स्त्रीमुळे तुम्ही पुढे

0: गेलेल्या आहात आईमुळे आणि सासूमुळे. तुम्हाला ही प्रेरणा, तुम्हाला मदत सुद्धा त्यांनी केली ताई. आता ताई, आजच्या या आधुनिक काळामध्ये पारंपरिक कलेचं जतन करण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल?
1: मेहनत, जिद्द, चिकाटी ह्या सर्व आपल्याजवळ असलं ना तर कुठल्याही कला क्षेत्रामध्ये आपण श्रीमागे राहू शकत नाही. आता मी कमी शिकलेली असताना सुद्धा इतकं छान काम करू शकते. आता शिकलेल्या मुली आहे, त्यांना खूप सरकारचं स्कीम आहे, त्याच्यामध्ये खूप करू शकता. चिकाटी, मेहनत, जिद्द सर्व हे असलं तर यश मिळू शकतं.
0: ताई, आता धातू शिल्पकलेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
1: या कला क्षेत्रामध्ये उलट जितकी स्त्री पुढे जाईल तितकं छान आहे. ते स्त्री बारीक डिटेल काम या शिल्पकलेमध्ये करू शकते. तिचे बोट नाजूक हे असता छान छान कलाकृती घडवू शकते.
0: हो,
1: ज्या आता तरुण पिढी आहे त्यांनी तर आवर्जून याच्याकडे कल हे करायला पाहिजे त्यांचं.
0: बरं ताई, आता तुम्ही ही जी शिल्पकला साकारली, मग ह्या ज्या शिल्पकला तुमच्या आहेत ताई, तर मग याचं प्रदर्शन तुम्ही भारतामध्ये कुठे कुठे घेऊन गेलेला होतात?
1: आम्ही चंदीगडला नेलाय, चेन्नईला नेलाय, दिल्लीचे सुरेशकुंड मेला आहे, आग्रा आहे, लुधियाना आहे, मुंबई आहे, पुणा आहे, औरंगाबाद आहे. सर्वात दूर आम्ही भारतामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये ना महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी प्रदर्शनं भरवले.
0: बरं, आणि मग तुम्ही विविध राज्यांमध्ये तुमच्या कलेचं प्रदर्शन भरवलं, मग तुम्हाला तिथले अनुभव कसे आले?
1: वेगवेगळं काहीतरी नवीन शिकायला मिळालं. वेगवेगळ्या राज्यात गेलो तर आम्ही संग्रहालय बघितले, जुने मंदिरं बघितले, आधीचे जे मंदिरं कसे जडणघडण केलेले आहे. आधीच्या लोकांना जेव्हा तंत्रज्ञान नाही होतं, हाताने जे काम केलेलं आहे तर किती छान पद्धतीनं आपले जुने पारंपरिक मंदिर आहे ते बघून इतकं छान वाटतंय. ते उलट ते संवर्धन जतन आपल्या ह्या नवीन पिढीनं ते जतन करायला पाहिजे. ते सर्वात महत्त्वाचं आहे की जे आपल्याजवळ वारस हक्कानं आलेलं आहे ते छान सांभाळून ठेवायला पाहिजे.
0: हो, नक्की.
1: त्याच्यात काम करायला पाहिजे थोडं. नवीन पिढी आहे, आता तरुण मुली आहे, त्यांनी ते जुनं ते सोनं म्हणतो आपण, ते खूप छान आहे.
0: खरंय, खरंय. परत आई, आपल्या शिल्पकलेद्वारे समाजाला तुम्ही कुठला संदेश देण्याचा प्रयत्न कराल?
1: नवीन पिढीने पुढे जाऊन शिल्पकलेमध्ये हिरेहिरीने भाग घ्या, छान काम करा, स्वतःचं कलाकौशल्य सर्वांना दाखवा.
0: तुमची स्वप्न काय आहे की मी या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी नवनवीन करू शकेल?
1: आता मला पुरस्कार मिळाला तर पुरस्कार मिळाल्यानंतर थोडं चांगलं काम करायची हे असते, आपली चांगलं काम केलं हे पोच पावती असते.
0: हो,
1: की खूप छान काम करताय म्हणून. मग ते पुरस्कार मिळाला तर अजून छान वाटतं की अजून काहीतरी नवं करायचं.
0: हो,
1: म्हणून चांगले चांगले शिल्प बनवायचे. त्याचं सरांचं माझं स्वप्न आहे की संग्रहालय करायचं, आर्ट गॅलरी करायची आताच्या पिढींसाठी, की असं काम अशा पद्धतीनं होत होतं. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन मला आपल्या ह्या पारंपरिकतेचं प्रचार प्रसार सर्व करायचं आहे, असं स्वप्न आहे माझं.
0: एकंदरीतच जुनं ते सोनं असतं हे तुम्हाला आजच्या पिढीला दाखवून द्यायचं आहे ताई. तुम्हाला असं वाटतं की मी संग्रहालय करावं, की माझी भारतीय संस्कृती कशी महान आहे, त्यानी त्या संस्कृतीला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊन जवळून त्या संस्कृतीला पाहिलेलं आहे, तिथला जो वारसा आहे लोककलेचा, शिल्पकलेचा, जी कला आहे ज्या राज्यामध्ये, ते तुम्ही तिथे भेट देऊन ती जवळून पाहिलेली आहे, आणि तुम्हाला कळकळीनं असं वाटतं की आजच्या तरुण पिढीसाठी मी ते संग्रहालय बनवावं आणि त्यांना पारंपरिक कलेची ओळख करून द्यावी. नक्कीच ताई, हे स्वप्न तुमचं खूपच छान आहे की आजच्या या नवीन पिढीनं खरोखर की जुनं ते सोनं आहे हे नक्कीच ओळखावं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कलेतून भारतीय संस्कृतीचं जतन, परंपरेचं संवर्धन आणि आधुनिकतेशी साधलेला सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळाला. गेल्या 4 दशकांपासून ताईंनी अत्यंत निष्ठेनं केलेले कार्य आणि त्यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय सन्मान हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कलेतून समाजाला

0: संस्कार, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश मिळतो हे नक्कीच. ताई, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल आकाशवाणी जळगावच्या वतीनं आपले मनपूर्वक मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते.
1: नमस्कार.
0: धन्यवाद ताई, थांबूया.
1: धन्यवाद.
0: शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत सखींनो आता आपण ऐकलीत.

0: असावं हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा आधारस्तंभ असते. कुटुंबातील नाती, जिव्हाळा आणि एकोप्यामुळं जीवन अधिकच आनंदी आणि समृद्ध बनत जातं. कुटुंबाचं बदलणारं रूप हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. तेव्हा मैत्रिणींनो, जागतिक कुटुंब दिवसाच्या अनुषंगानं ऐकूया संवाद, चला कुटुंब जपूया. संवादाचं लेखन केलंय प्रिया सफळे यांनी आणि संवादात त्यांच्या सोबत सहभाग आहे सारिका दांडगे यांचा.
1: हो हो, आले आले छोटी, वा वा, आज काय एकदम सरप्राईज.
0: अग ताऊ ताऊ, कसला सरप्राईज आणि कसला सनराईज ग ताई. शाळेला सुट्टा आहे की नाही सध्या? पण जाऊ दे. अग इतकी वैतागले ना मी, नुसता कंटाळा आलाय बघ मला, आणि बोर तर इतकं होत आहे ताई, विचारू नको.
1: वैताग कंटाळा बोर झालीस की मग माझी आठवण येते हो ना.
0: नाही ग असं काही नाही ताई, आणि फोनवर बोलतो ना ग आपण. पण ते किती
1: स्पष्टीकरण असं ग, यावं अधून मधून, एका गावात असून लवकर भेटत नाही. घे पाणी घे, निवांत राहता, 2 दिवस सुट्ट्या आहेत शाळेला.
0: हो ताई, दे दे पाणी दे ग. अगं उन्हातून आल्यावर असं कसं तरी होऊन येत ताई, काय हे ऊन ग बाहेर. आणि काय म्हणते तुम्हाला, 2 दिवस राहा.
1: 2 दिवस
0: अग, 2 तास थांबायला मिळाले तरी पुष्कळ आहे.
1: बाईसाहेबांचं काहीतरी बिन असलेलं दिसतंय.
0: अगं काय म्हणालीस, काय म्हणालीस ग तू?
1: काहीच नाही ग. बाईसाहेब का वैतागल्यात, अहोंशी भांडल्यात, ही सासूबाईंशी नगझक.
0: काही नाही ताई. अगं हे बघ, घरात ऑल इज वेल. पण ताई, आसपास जे चाललंय ना ग, ते पाहून मन अगदी उदास होतय ग.
1: बापरे, तुला आसपासच्या घटना पाहून उदास होता येत
0: जास्त होतय ताई. जरा
1: मोठी झाली ग माझी छोटी. जोगाबाई,
0: मग काय तुला काय वाटलं मी लहानच आहे का? ए तायडे, अगो ए तायडे, हे बघ तुला ते माझी कॉलेज फ्रेंड मृणाल आठवते का ग?
1: हा हा, किती सुंदर आणि सुस्वभावी आहे ग. तुझ्याकडे एकदा भेटली होती मला.
0: हा हा, अग हो हो, तीच.
1: तिचं काय, ओके आहे ना सगळं?
0: अग तिचं एकत्र कुटुंब, सासू सासरे, मोठे दीर, जाऊ, त्यांची 2 मुलं, हिची 2 मुलं, अधून मधून एक ननन येत असतेच ग.
1: अरे वा, कौतुक आहे ग आजच्या जमान्यात असं एकत्र कुठं पाहायला कुठं मिळतं.
0: अगो हो ना ताई, दृष्ट लागण्यासारखं. पण लोकांना नाही सहन होत ग.

0: काय रोजच भांडण, नेमकी कारण कळतच नाहीत ग, पण ती खूपच अपसेट आहे बर का ग ताई.
1: खरंच ग, असं आहे ना ग की घर म्हटलं की भांड्याला भांडं लागायचं.
0: हो ग, ते तर आहेच,
1: पण तो आवाज चार भिंतीतला असेल तर लवकर निपटली जातात.
0: खरंय खरंय,
1: पण त्या भांडणांचे आवाज आणि भांड्यांचे आवाज चार भिंती बाहेर जाऊ लागले की समजावं भिंतीला धडे पडतात.
0: हो ना, आपली कुटुंब पद्धती खर तर जगासमोर आदर्शवत होती, पण
1: आज त्या आदर्शाला स्तडे पडतायत ग.
0: हो ना,
1: तुला माहितीये काल आपण कोणता जागतिक दिन साजरा केला?
0: कोणता?
1: जागतिक कुटुंब दिवस.
0: अरे हो ताई, काल 15 मे झाला की नाही आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. चला मग आपण याच विषयावर गप्पा करूया की आज आणि साजरा करूया तो दिवस.
1: येस, या निमित्तानं माझ्या विचारांचा वारूही जरा धावेल ग.
0: आणि काय, माझ्या ज्ञान शिदोरीत सुद्धा भर पडेल.
1: आता कुटुंब म्हणजे काय सांग.
0: सांगते ना, एकाच घरात रक्त संबंधानं एकत्र राहणारी माणसं. हो ना,
1: अगदी बरोबर. तुला रेशमाचा किडा माहित आहेच?
0: मग अर्थातच, त्यानंच विणलेल्या कोशात राहतो अगदी सुरक्षित.
1: अगदी तसंच, माणसाच्या आयुष्यात सुरक्षेची ऊब देणारा हा कोश म्हणजे त्याचं कुटुंब.
0: वा, काय छान उपमा दिलीस ग ताई तू.
1: नात्यांचे धागे विणून स्वतःसाठी आणि लेकरांसाठी हा कोश तो कुटुंब प्रमुख विणत असतो.
0: हो ना ताई, आईच्या प्रेमाची ऊब, बाबांच्या आधाराची विश्वासक सावली, ही तर कुटुंबातच मिळते ना ग.
1: कसं असतं ना छोटी, माणसाच्या आयुष्यात त्याला सुख मिळण्यासाठी फक्त सधन सुसंस्कृत सुहृदयी कुटुंबात जन्मास येऊन नाही भागत.
0: नाही नाही,
1: हाताची 5 बोट सारखी नसतात.
0: नाही,
1: आणि त्याप्रमाणेच एकाच कुटुंबात रक्त संबंधानं बांधली गेलेली माणसं देखील परस्परांहून भिन्न असतात.
0: हो अगदी,
1: त्यांच्यात मानसिक शारीरिक भावनिक पातळीवर भेद असतो.
0: अगदी खरंय ताई, अन्न या भेदातूनच मतभेद, संघर्ष, हेवे दावे, मत्सर, भावनिक तिढे पडतात.
1: आणि मग कुटुंबाच्या कोशातील सुरक्षिततेची ऊब कमी पडत जाते, किंवा तिला इतके चटके बसतात करायची वेळ येते ग.
0: आणि म्हणूनच वरवर किरकोळ वाटणारी कारणं, समस्या, त्यांची उकल होण्यासाठी सामोपचाराची गरज असते.
1: खरंय, सामोपचार हा शब्द खूप छान आहे. पण असं आहे ना, मी का माघार घ्यायची?
0: हो ना ग, तेच तर.
1: एक पाऊल माग का जायचं?
0: अगदी खरंय खरंय,
1: माझी एकट्याची चूक आहे का वगैरे वगैरे अहंकार, दुसरं काही नाही. छोटी, माझ्या वाचनात एक मानसशास्त्रीय गोष्ट आली आहे, ती सांग.
0: कोणती ग? सांग सांग.
1: एक फ्रॉइड नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला.
0: बर.
1: त्यानं मानवी मनाची तुलना कुणाशी केली असेल?
0: कुणाशी ग?
1: हिमनगाशी केली.
0: हो का?
1: हिमनगाचा जवळजवळ 3/4 भाग पाण्याखाली असतो आणि उरलेला वर असतो. मानवी मनाची अबोध पातळी हिमनगाच्या पाण्याखाली असलेल्या भागाप्रमाणे असते असं फ्राईड यांना वाटलं.
0: बर.
1: अगदी तसंच, कोणत्याही कुटुंबातील परस्पर संबंधांचा विचार केला तर त्यातील सुख दुःख यांचे संबंध असेच पाण्याखाली असलेले आढळतील.
0: हो.
1: वरवर अत्यंत सुखी वाटणारे गोणगुण्या गोविंदानं नांदणारं कुटुंब प्रत्यक्षात अनेक प्रकारच्या समस्यांच्या जंजाळात
0: अगदी खरंय ग ताई तुझ. विचार भिन्न, मत वेगळी, भावनिक परिपक्वता भिन्न, अशी कारण असतातच गे. आणि मग या साऱ्याच पर्यावसन
1: भांडण
0: दुसरं काय ग ताई?
1: अगं, आपला समाज अनेक सामाजिक संस्थांनी बनलाय.
0: हो.
1: आणि आपली कुटुंब संस्था ही सर्वात महत्वपूर्ण.
0: अशा अनेक कुटुंबाचा तर समाज बनतो की. खर तर ताई, आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब रचना ही जगातील अत्यंत आदर्श, सुंदर, रेशीम बंधांनी गुंफलेली, भावभावनांची उच्चतम पद्धती मानली जाते बर.
1: आता मानली जायची असं म्हणावं लागेल ग. किती जग बदललंय पाहतीस ना.
0: तेच तर ना ताई.
1: अगं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन प्रकार सांगितले जातात माहितच आहे.
0: मग एकत्र कुटुंब पद्धती विभक्त.
1: एकत्र कुटुंब

0: पद्धतीत पती पत्नी आजी आजोबा आत्या काका काकू त्यांची मुलं असं रक्त संबंधानं बांधले गेलेले जवळचे दूरचे नातेवाईक असतात.
1: हो ना,
0: एकाच घरात सामायिक खर्च कामाचं वाटप करून मोठं कुटुंब असं छान आनंदात राहत असत.
1: हो हो,
0: पूर्वी एखाद्या कुटुंबाचा एकच व्यापार किंवा उद्योगही असायचा.
1: हो ना ताई,
0: त्यामुळं अशा प्रकारची रचना सर्वांना सर्व दृष्टीनं उपयुक्त ठरायची.
1: मग हो ना, एकाच छताखाली राहणं, घरातील सर्व उत्पन्न एकत्रित करणं,

0: अशा प्रकारची रचना सर्वांना सर्व दृष्टीनं उपयुक्त ठरायची.
1: मग हो ना, एकाच छताखाली राहणं, घरातील सर्व उत्पन्न एकत्रित करणं, खर्चही एकत्रितपणेच करणं, मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाचे निर्णय घेणं, किती किती छान. आणि यामुळेच कुटुंबाला शिस्त आणि कुटुंबाचा एकोपा टिकून राहायचा.
0: खरंय बघ, एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे आहेत.
1: हो आहे.
0: सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय? परस्पर सहकार्य, अडचणीत कुटुंबातील सदस्य एकमेकांना आधार देतात, कठीण प्रसंगात मॉरल सपोर्ट हवाच गो,
1: हो ना,
0: एकमेकांची काळजी घेणं, प्रेम माया देणं आणि हे नात्यातील स्नेहबंध पाहत मुलं मोठी होतात. आपसुकच संस्कार मिळतात. आजी आजोबांच्या संस्कारात वाढणाऱ्या मुलांची जडणघडण किती छान होते.
1: हो ना,
0: आपलंच उदाहरण घे.
1: मग
0: आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरतो.
1: हो ना,
0: आणि सगळं खर्च वाटून घेतला जातो.
1: मग आणि ताई, आपण अशाच परिस्थितीत अशाच एकत्र कुटुंबात वाढलोय की नाही ताई? पण ही एकत्र कुटुंब मोडकळीस येण्याची कारण नेमकी कोणती होती ग?
0: हे बघ, अनेक लोक एकत्र मग मतभेद होऊ शकतात.
1: हो ना,
0: प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य कमी मिळतं.
1: बरोबर, मुलांची स्त्रियांची भांडणं आणि हेही कारण आहेच ना ताई त्याला.
0: मुख्य कारण आहे बघ, प्रत्येक पुरुषाची कमाई भिन्न आणि मिळणाऱ्या सुख सोयी सारख्या.
1: हो,
0: मग ज्यादा आर्थिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हाच विचार, माझा पगार जास्त पण त्यात इतके वाटेकरी.
1: बरोबर, आणि त्याच्या पत्नीला हे वाटेकरी अकारणी आले म्हणून तिचा काय तर त्रागा. मग आणि भांडण असच ना?
0: हो अगदी असच बघ.
1: अगो, एकत्र कुटुंबात प्रत्येक पालक आपल्या मुलांचं संगोपन आपल्या मनाप्रमाणे करू शकतोच, असं नाही ग?
0: हो ग, आणि स्त्रियांना स्वतःच मन मारून राहण्याची वेळ अनेकदा येते.
1: हो ग, हो ताई.
0: पण याला ना अपवाद काही कुटुंब आहेत बरं, आजही समाजात दिसत.
1: हो मग,
0: तुला माहितीये माझ्या मैत्रिणीला 5 काका 2 आत्या.
1: बरं,
0: तिचे आजी आजोबा देवाघरी जाऊनही बरीच वर्ष झाली, पण या साऱ्या भावंडांचं गोकुळ आजही एकत्रित राहतंय.
1: वा किती छान ना.
0: प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या पण किचन एकच.
1: वा,
0: मोठ्या काकांनी आणि काकूंनी हे कुटुंब इतकं छान बांधून ठेवलंय ना.
1: हो ना ताई, खरंच ग, किती कौतुक वाटत ना त्यांचं.
0: आणि माहितीये का, ही सारी चुलत भावंड त्यांची पण लग्न झाली आहेत. त्यांची मुलं सारेच गुण्यागोविंदानं राहत आहेत आजच्या काळात बरं. आणि तुला सांगायची गंमत म्हणजे गेल्याच वर्षी एका मोठ्या सामाजिक संस्थेनं यांचा आदर्श कुटुंब म्हणून
1: सत्कार केला ग.
0: सत्कार केला
1: ना ताई, किती भारी ना ग. आणि ताई तुला सांगू का, हे बघ ना, सण समारंभात, लग्न कार्यात त्यांच्याच कुटुंबातील किती जण ग एकत्र. इतर पाहुण्यांची तर त्यांना गरजच नाही.
0: हो ना.
1: अगं खर तर कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या स्वभावास मुरड घालून त्याग करून परस्परांशी समायोजन केल्यास या समस्या सहज सुटू शकतात ग.
0: पण पेशन्स आहेत का आजकाल? फर्स्ट लाईफ झालंय.
1: मग तेच तर नाही ना ग आजकाल.
0: मॉडर्नायझेशनच्या काळात आम्ही दोघं, आमचं एक किंवा दोन,
1: हम दो हमारे दो. मग काय, शहरीकरणामुळं नोकरीच्या निमित्तानं लोक मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत, आई वडील गावी, छोट्या शहरात, खेड्यात. मग यातूनच निर्माण झाली ती विभक्त कुटुंब पद्धती.
0: अगदी खरंय बघ, आर्थिक संगोपनात्मक दृष्टिकोनातून ही रचना पद्धती अत्यंत सोयीची आणि सुटसुटीत वाटते.
1: स्वतंत्र राहणं, उत्पन्न, खर्च आणि कुटुंबातील निर्णय दोघं घेतात. काही ठिकाणी तर ताई फक्त तोच घेतो.
0: पण ती जर नोकरी करत असेल ना, तर एकमेकांच्या सल्ल्यानं निर्णय होतात.
1: हो हो,
0: आणि वैचारिक स्वातंत्र्य असतच ग.
1: मग असतं ना. आणि पती पत्नीवरच घरकाम, मुलांचं संगोपन, अर्थार्जन यात येणाऱ्या सर्व समस्या सोडवणं दोघांच्या हातीच असतं ना.
0: आणि दोघही जर नोकरी करणारे असतील तर कामाची श्रम विभागणी होते.
1: मग
0: आणि ती विभागणी सोय आणि तडजोड या तत्वावर जर केली ना, तर घरात शांतता आनंदते.
1: अगदी खरंय ताई तुझं. ही काम बायकांची मग तीनच करावीत असा अट्टहास नको ना ग ताई.
0: नकोच. आणि ती जर सकाळी उठून जॉबसाठी लवकर बाहेर पडत असेल, तर तिच्या अपरोक्ष मुलांची जबाबदारी त्यानं घ्यायलाच हवी.
1: हवी, अगदी खरंय. आणि त्यात कमीपणा न बाळगता हातभार लावायलाच हवा ना,
0: कारण ती पण कमावते.

0: आहे ना,
1: मग मग
0: लक्षात घ्यायला हवं.
1: हो
0: हे बघ, सुसंवाद असेल तर विसंवाद होणारच
1: नाहीच. आणि कुटुंबातील आई बाबा नोकरीचे आहेत ना, मग हे म्हटल्यावर वाढती मुलं आपोआपच छोटी छोटी कामं करू लागतात.
0: एकूणच काय तर एकमेकांच्या सहकार्याने कामं यू पार पडतात.
1: अगदी, आर्थिक नियोजन चांगलं होतं हाही एक त्यातलाच भाग आहे ताई.
0: पण ना, विभक्त कुटुंबाचे काही तोटेही
1: आहेतच ग.
0: हे बघ, अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळणं कठीण होऊ शकतं.
1: हो हो,
0: मुलांना घरात आजी आजोबांचा सहवास मिळत नाही,
1: नाही
0: त्यामुळे संस्कारांवर परिणाम होऊ शकतो. आणि आजचं हे मोबाईलचं जग आणि त्याच्यात जर ते मूल एकटंच असेल तर एकटेपणाची भावना निर्माण होण्याची
1: शक्यता असतेच. हो ग ताई, एकूणच काय, कालाय तस्मय नमहा.
0: आजच्या आधुनिक अनवेगवान जीवनशैलीत विभक्त कुटुंब लोकप्रिय झाली आहेत. नोकरी, शिक्षण, स्थलांतर ही कारण तर आहेत आणि आधुनिक जीवनशैलीशी ते सुसंगती आहे.
1: आणि अगं ताई, तिचे तोटे आहेतच ना, पण जर योग्य समतोल राखला ना तर ही पद्धती आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकते आणि दुसऱ्यांनाही देऊ शकते. ताई, आज नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चाललीये. पण वाईट या गोष्टीचं वाटतं ग, आई बाबा बाळाला पाळणा घरात ठेवतात पण त्यांना घरात आजी आजोबा नको आहेत ग.
0: हे वास्तव आहे आणि खूप गंभीर समस्या.
1: खरंय ना ग ताई,
0: उदाहरण पाहायला मिळतात. खर तर यालाही अनेक कारण आहेत, वाढणारं शहरीकरण, फ्लॅट संस्कृती.
1: हो ना,
0: मग वृद्ध आई वडिलांची अडचण वाटते.
1: खरंय,
0: त्यांनी खर तर कष्टानं मुलांना शिकून शहरात नोकरीसाठी पाठवलं.
1: हो,
0: मग मुलांची लग्न होतात आणि त्यांना स्वतंत्र राहण्याची सवय होते.
1: हो,
0: विचारांच्या कक्षा दिशा भिन्न असतात ग.
1: काय मग हा जनरेशन गॅप.
0: अगदी खरंय, आणि एकत्र राहिले की भांडणं आणि भिंतीला
1: तडे. आपल्या लहानपणी ताई नाती कशी जपायची हे आई बाबांकडून शिकत शिकत असता आपण मोठे झालो ग.
0: पण आज प्रत्येक घरात एक किंवा दोन अपत्य. ही नात्यांची साखळी मुलांना आवडतच नाही.
1: हो ना,
0: पै पाहुणे आले तर त्यांना नाही चालत.
1: अजिबात नाही ग,
0: जायलाही नाही आवडत. याला कारण काय?
1: अर्थातच ग ताई, घरातलं वातावरण.
0: घरातील प्रौढांनी संस्कृतीचे मानदंड घालून द्यायला
1: हवे. हो हो,
0: जन्मतः मुलांमध्ये कोणतीच नैतिकता नसते, परंतु बरं वाईट, इष्ट अनिष्ट, नैतिकता अनैतिकता यांचे जे मानदंड आहेत ते प्रत्येक समाजात असतात.
1: हो,
0: मोठ्यांचं अनुकरण लहान मुलं करत असतात.
1: हो मग, आणि ताई म्हणूनच कुटुंबातील मोठ्यांनी आचरण असं ठेवावं ना की मुलं सुद्धा तेच अनुकरण करतील.
0: खरंय,
1: वेळीच मुलांना नैतिक मूल्य समजावून द्यावीत. घरातलं वातावरण हे हस्तखेळतं ठेवावं. प्रसंगी मुलांचंही मत घ्यावं, म्हणजे घर फुलतं, आनंद तिथे नांदतोच ग ताई.
0: खरंय ग, छोटी एक समाजशास्त्रज्ञाच्या मते मानवाच्या आयुष्यात दोन प्रकारच्या कुटुंबाची निर्मिती होत असते.
1: हो,
0: सांग बरं, तुला सांगता येते का?
1: लहानपणी आई बाबा भावंडांबरोबर राहणे ते एक कुटुंब,
0: आणि त्या कुटुंबात प्रत्येकाच्या भावी जीवनाचा पाया रचला जातो.
1: हो,
0: हे कुटुंब मानवी जीवनात अत्यंत महत्वाचं आहे.
1: हो ना, तेवढंच महत्व विवाहानंतर आपले जे कुटुंब तयार होतं ना, आणि त्यामुळं दोन्ही बाजूंनी जे सासर माहेरचे संबंध जोडले जातात त्यालाही असतच ग.
0: कुटुंब पालकत्व हे एक समीकरणच आहे. आई बाबांनी दोघांनी पालकत्वाची जबाबदारी घेणं आणि पार पाडणं ही कसोटीच आहे बघा.
1: हो, अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा, आणि त्या भागवणं म्हणजे पालकत्वाची धुरा निभावणं असं नाही बरं का?
0: खरंय बघ, त्यांना मानसिक आधार देणं, अपयश येता खचून न जाता पुन्हा धडाडीनं उभं राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं हे खरं पालकत्व आहे.
1: हो, आई फक्त प्रेमळ, क्षमाशील, मुलांचे 100 अपराध ती पोटात घालते अशी पारंपरिक समजूत आपल्यात आहे ग.
0: पण ती देखील कडक, शिस्तप्रिय आणि मुलांमध्ये सकारात्मक विचारांसाठी वेळीच कान उघडणी करू शकते.
1: आणि वडील सुद्धा नेहमीच धाकात ठेवणारे, मार देऊन सरळ करणारे असेच नाही तर कनवाळू, प्रेमळ आणि मातृहृदय असतात अशी उदाहरणं आपल्या आसपास सुद्धा दिसतात ताई.
0: एकंदरीत काय तर आई बाबांचा समजूतदारपणा, सहानुभूती, मानवता, तारतम्य भाव, जबाबदार प्रवृत्ती या गुणांनी युक्त

0: युक्त आणि मुलांना आदरयुक्त भीती वाटणारे आणि तसंच मुलांचे मित्र मैत्रीण होणं आवश्यक आहे. आणि हेच तर सुजाण पालकत्व आहे हो ना.
1: हो ना ताई, कुटुंबात आई वडील मुलं यांच्यातील संबंध निकोप हवेत. आई बाबांनी मुलांमध्ये तुलना अजिबात करायला नको बरं, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. कुणी खेळात हुशार, कुणी अभ्यासात.
0: अगदी बरोबर. एकूणच काय तर कुटुंबात आनंदी वातावरण राहण्यासाठी सामंजस्य असणं, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, समजून घेणं, प्रेम स्नेह देणं आणि शेवटी काय
1: जे पेराल तेच उगवेल.
0: म्हणूनच आई बाबांनी त्यांच्या आई वडिलांचा आदर करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची सेवा शुश्रूषा करावी आणि हे सारं पाहतच तर आपली मुलं मोठी होतात. आपलं आचरण ते करत असतात.
1: अगदी खरंय ना ताई, मग आपलं बघून तर त्याचं ते अनुकरण करत असतात की नाही.
0: कुटुंब म्हणजे आपला परिवार एवढीच सीमित संकल्पना नको,
1: अजिबात नको,
0: तर वसुधैव कुटुंबकम हा व्यापक विचार करायला हवा.
1: अगदी वा, हा विचारही लहानपणापासूनच रुजवायला हवा सर्वांच्या मनामनात.
0: वसुधा म्हणजे पृथ्वी.
1: हो,
0: सारी पृथ्वी हेच एक कुटुंब. ही आपल्या भारतीय संस्कृतीतील उदात्त आणि मानवतावादी विचारसरणी अंगीकारायला हवी.
1: बालपणी घर, शाळा, सामाजिक संस्थांनी हे बाल मनावर अगदी बिंबवायला हवं ताई.
0: खरंय बघ, हे बघ, जगातील सर्व मानव प्राणी एकमेकांशी जोडलेले आहेत.
1: हो,
0: नाना जाती, धर्म, पंथ, भाषा, देश, खंड या पलीकडे जाऊन सर्वांशी समानतेनं प्रेमानं वागायला.
1: हा उदात्त दृष्टिकोन केवळ सहिष्णुता शिकवत नाही बरं ताई, तर परस्पर आदर, सहकार्य आणि बंधुभाव वाढवत असतो.
0: छोटी, आज हे जे युद्धाचं चित्र दिसतंय ना,
1: हो ग ताई, खरे खरे, अगदी
0: पाहून असं विषण्ण होऊन जात मन. अगं कितीतरी निष्पाप जीव बळी जात आहेत या युद्धात
1: ताई. आणि काय मिळणार आहे ग, अगदी बातम्या रोजचे ते पेपर वाचून अगदी मन उदास होत ग ताई. काय मिळणार ग हे युद्ध करून, सांग ना. हा सर्वसामान्यास आज पडलेला मोठा गंभीर प्रश्न आहे ताई.
0: आणि म्हणूनच वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जगाला एकत्र बांधणार जीवनमूल्य.
1: हो ना
0: छोटी, जर प्रत्येकानं हा विचार आचरणात आणला तर मग का होतील युद्ध.
1: हो ना, खरंय ताई.
0: निष्पापांचे जीव जातील.
1: नाही ना, अजिबात जाणार नाही ताई. कुटुंब दिवसावरून वसुधैव कुटुंबकम या विचारांच्या गप्पात ना वेळ कसा गेला ग ते समजलंच नाही ग ताई. पण काही म्हण बर का, असं बौद्धिक खाद्य व्हायलाच हवं, त्याशिवाय काय विचारांची शिदोरी भरणार आहे का.
0: छान छान, खूप छान वाटलं ग, गप्पा पण छान झाल्या.
1: हो ना,
0: आणि आता भूक लागली आहे ना. जागतिक कुटुंब दिवस तर आपण गप्पातून साजरा केला.
1: हो हो,
0: पण आता बाकी जरा पोटात कावळे होऊन त्याचं आपण मस्त लस्सी पिऊया.
1: हो ताई,
0: आणि तुझ्या आवडीचा नेहमीचा खाऊ आहेच.
1: हो हो ताई, चल चल, आणि तो मस्त पैकी फस्त करूया.
0: येस, चलो.

चला कुटुंब जपूया हा संवाद सखींनो आपण ऐकलात. संवादाचं लेखन केलं होतं प्रिया सफळे यांनी आणि त्यांच्यासोबत संवादात सहभाग होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आलीये. तेव्हा मैत्रिणींनो सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतेय. पुन्हा भेटूस एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला वदिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

0: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षानिमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. लेखक आणि सादरकर्ते सतीश रेवे.

0: मेरे दुखी भाइयों और बहनों, मुझे कोई पता नहीं है कि सिवाय आपके मुझको कोई भी सुनता है या नहीं। ये अनुभव मेरी जिंदगी में मेरे लिए दूसरा है। पहला अनुभव इंग्लैंड में हुआ था जब मैं राउंड टेबल कॉन्फ्रेंस में गया। मुझको पता ही नहीं था कि मुझको इस तरह से कुछ बोलना है। मैं तो एक अनजान पुरुष हूँ, मैं कोई दिलचस्पी भी नहीं लेता हूँ।
1: श्रोते हो, हा आवाज तर ओळखलात ना। जनमनांच्या हृदयात वसलेला हा आवाज आहे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा। त्यांच्या आवाजातील ही तळमळ आणि आर्तता आहे त्यांनी 12 नोव्हेंबर 1947 साली दिल्ली येथील आकाशवाणी स्टुडिओमध्ये दिलेल्या संदेशाची। पण का आपल्या राष्ट्रपित्याला आपला हा संदेश आकाशवाणीतून द्यावा लागला?
2: अरे तू बघा, तू पडतोय, पकडा त्याला, पकडा, मारा मारा त्याला,
3: मारा मारा,
2: सोडा मारा सोडा मारा, काय मारा त्याला,
3: अरे सोडा मला सोडा सोडा मला।
1: फाणी एक कटु सत्य। भारताच्या इतिहासातील अत्यंत भयावह रक्तरंजित कालखंड, मृत्यूचा खेळ, चहूबाजूंनी पसरलेला रक्ताचा सडा आणि सर्वत्र शवांचा ढिगारा। कित्येकांना या फाळणीत आपली प्रस्थापित घरं सोडावी लागली, तर कित्येक जण या फाळणीत मृत्युमुखी पडले। उरलं होतं ते फक्त हताश, भकास आणि मृत्यूचं भय सतावणारं बेघर जगणं। फाणीनंतर विस्थापित झालेल्या लाखो शरणार्थ्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील शिबिरामध्ये आश्रय घेतला। तेव्हा गरज होती त्या सर्व लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचून त्यांना सांत्वना देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची, आणि हे काम केलं आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी रेडिओच्या माध्यमातून। त्यांच्या या संदेशातून प्रसारणाच्या तंत्रज्ञानाला थेट समाजाच्या सुखदुःखाशी जोडल्या गेलं।
0: दुःख के साथ मिल जाना, वो तो मेरा जीवन भर का प्रयत्न है, जीवन भर का मेरा पेशा है। जब मैंने सुना कि आप लोगों ने करीब 2.5 लाख रिफ्यूजी पड़े हैं, और मैंने सुना कि अभी भी लोग आते हैं।

0: तुम मुझको बड़ा दुख हुआ, मुझे चोट लगी और मुझको ऐसा ही हुआ कि मैं आपके पास पहुंच जाऊं।
1: म्हणतात ना, परिस्थिती सांगून येत नाही। सुखान आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कुठलं मानवी किंवा नैसर्गिक संकट डोकावे याचा काही नेम नाही। अशात गरज असते ती अशा एका सोबतीची जी आपल्याला हे सांगू शकेल की या परिस्थितीतून तुम्ही काय करावं आणि काय करू नये। एका अशा मित्राची जो या संकट काळात तुमच्या पाठीशी सतत उभा राहून तुमचं मार्गदर्शन करेल आणि सोबतच जी माहिती मिळते आहे ती तितकीच खरी आणि विश्वासहार्य असायला हवी। आणि हेच काम वर्षानुवर्षे दशकानुदशके आकाशवाणीने एक हाती पार पाडलं। नैसर्गिक आपत्ती असो व मानवनिर्मित संकट, तेव्हा दळणवळणाची आधुनिक साधनं निकामी होतात तेव्हा एकच माध्यम आशेचा किरण म्हणून उभं राहतं आणि ते म्हणजे आकाशवाणी। आजही डिजिटल युगात जेव्हा मोबाईलचे टॉवर कोसळतात आणि इंटरनेट बंद पडतं तेव्हा आकाशवाणीची विश्वासार्हता आणि पोहोच तिचे महत्त्व अधोरेखित करते। आपत्कालीन परिस्थितीत अचूक माहिती मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं। भूकंप, पूर, वादळ किंवा युद्धासारख्या परिस्थितीत लोकांना काय करावं, कुठे जावं आणि सुरक्षित कसे राहावं याची माहिती आकाशवाणीवरून सतत दिली जाते।
2: नमस्कार, मी समाधान शिकेतोड धाराशिव। नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाच्या काळात संवाद आणि अचूक माहिती ही जीवनरक्षक ठरते। अशा वेळी आकाशवाणी हे माध्यम आपत्ती व्यवस्थापनात एक भक्कम कणा म्हणून उभे राहते। हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा पूर यांसारख्या संकटांची माहिती आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केली जाते। यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो। संकटात सापडलेल्या लोकांना धीर देण्यासाठी आकाशवाणीवरून प्रेरक संदेश प्रसारित केले जातात। आपत्ती व्यवस्थापन कक्ष व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून आकाशवाणी काम करते। 1993 मध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आकाशवाणीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती। पहाटेच्या भूकंपाची बातमी काही तासातच प्रसारित करून परिस्थितीची जाणीव संपूर्ण देशाला करून दिली होती। मदत कार्य आणि पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय राखण्यासाठी आकाशवाणीचे केंद्र रात्रंदिवस कार्यरत होते। लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी आकाशवाणी जीवनवाहिनी ठरली होती। कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पूर परिस्थितीत विशेषतः जेव्हा मोबाईल नेटवर्क व वीज पुरवठा खंडित झाला होता तेव्हा आकाशवाणी म्हणजेच ऑल इंडिया रेडिओने महत्वाची भूमिका पार पाडली होती। आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपत्तीच्या काळात ते लोकांचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करते। बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य जपून संकटाच्या काळातील अंधारात आकाशवाणी माहितीचा प्रकाश पसरवण्याचे मोलाचे काम करत आहे। धन्यवाद।
1: भारतासारख्या देशात काही दुर्गम भागात इंटरनेट किंवा टीव्ही पोहोचला नाही, तिथे बॅटरीवर चालणारा रेडिओ हा त्यांचा खरा मित्र। आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा हेच रेडिओ सेट लोकांना जगाशी जोडून ठेवतात। आकाशवाणी केवळ बातम्या देत नाही तर तज्ज्ञांचे सल्ले, प्रशासकीय सूचना आणि मदत कार्यातील अपडेटही पोहोचवते। पुराच्या काळात पाण्याचे स्तर, सुरक्षित निवारा केंद्र, मदतीसाठी संपर्क क्रमांक आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केले जातात। पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीने स्थानिक केंद्राद्वारे दिलेल्या सतर्कतेचे इशारे, चक्रीवादळाच्या वेळी आकाशवाणीनं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे दिलेले सल्ले आणि किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करणारी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने, उष्णतेच्या लाटे संबंधीच्या सूचना, कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि सरकारी नियमावली याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आकाशवाणीने केलेले विविध कार्यक्रम पुरामुळे आणि चक्रीवादळामुळे

0: झालेल्या नुकसानीचे पंचनामे कसे करावे, सरकारची मदत कशी मिळवावी आणि रोगराई टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती अशा अनेक उदाहरणातून आकाशवाणीने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
1: मी वैशाली मेहर. जेव्हा कोरोनाची लाट सर्वत्र जगात पसरलेली होती तेव्हा माझे पती व सासूबाई यांना कोरोना झाला होता. तसेच आमच्या बेटाळामध्ये सुद्धा भरपूर जणांना कोरोनाची लागण झाली होती. आम्ही रोज पेपर वाचायचो की आज कोरोनामुळे एवढे मृत्यू झाले, एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि कोरोना एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यामुळे संपूर्ण घरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. तर अशा या वातावरणामध्ये आम्हाला रेडिओ ऐकण्याची खूप सवय होती आणि माझ्या पतीने स्वतःला क्वारंटाईन केले होते आणि माझी दोन लहान मुलं सुद्धा त्यावेळेस आमच्या सोबत होते. पण आम्ही नेहमी ते रेडिओचे कार्यक्रम त्यावेळी ऐकायचो आणि या कार्यक्रमात जे मार्गदर्शन सूचना आणि जे काही सल्ले सज्ञ सांगायचे त्याचे काटेकोरपणे पालन करायचो. आणि असा एकही दिवस गेला नाही की आम्ही त्या काळात रेडिओ ऐकला नाही किंवा प्रशासनाकडून ज्या सूचना रेडिओ प्रसारित होत होत्या त्या सर्वांचे आम्ही काटेकोरपणे पालन केले. काही दिवसात माझे पती व सासूबाई या कोरोना रोगातून बाहेर पडल्या. तर मला असे वाटत होते की या कोरोना काळात आकाशवाणीच्या कार्यक्रमातून ज्या काही सूचना दिल्या गेल्या, जे काही आकाशवाणीद्वारे प्रयत्न केले गेले ते अत्यंत सराहना होते. त्यामुळे आम्हाला काय करावे आणि काय करू नये याचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्यासाठी मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते आणि अशी आशा करते की आकाशवाणीने हे काम निरंतर करत राहावे. धन्यवाद.
0: थोडक्यात आकाशवाणी ही आपत्ती काळात केवळ माहिती देत नाही तर प्रादेशिक केंद्राच्या विस्तृत जाळ्याद्वारे स्थानिक भाषा आणि बोलीभाषांमध्ये तात्काळ धोक्याची सूचना देऊन लोकांना सावध करून योग्य दिशा दाखवून जीव वाचवण्याचे काम करते. सन 2019 साली ओडिशातील फानी चक्रीवादळात किनारपट्टीतील भागात आकाशवाणी केंद्रांनी लवकर आणि सातत्यपूर्व सूचना दिल्या ज्यामुळे अनेक मच्छीमार आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित होणे शक्य झाले. 2015 सालची तमिळनाडूतील पूरपरिस्थिती, बेलथगंडी कर्नाटक येथील मुसळधार पावसात सापडलेल्या लोकांना केलेली मदत, 2014 सालच्या काश्मीर येथील महापूर, उत्तराखंड येथील भूस्खलनाच्या वेळी ओढावलेली आपत्कालीन परिस्थिती अशा अनेक नैसर्गिक आपदांच्या वेळी आकाशवाणी आपत्तीपूर्व इशाऱ्यांपासून ते आपत्तीनंतरच्या पुनर्वसनापर्यंत आपत्तीच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते आणि यातून एक प्रमुख पूर्वसूचना प्रणाली म्हणून तिची भूमिका जगप्रसिद्ध आहे. युद्ध असो वा फाळणीनंतर उद्भवलेली स्थिती, आणीबाणी ते हिंदी महासागरातील सुनामी, या सर्व आपदांमध्ये जेव्हा भारतीय जनता निराशेच्या गर्तेत गेली तेव्हा त्यांचं मनोबल उंचावण्याचं कार्य आकाशवाणीनं केलं. राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांच्या जनतेला उद्देशून केलेले संदेश किंवा समाजातील दुर्बल घटकांनी केलेल्या कार्याचा प्रसार यात रेडिओची महत्ता एक छत्री आहे. श्रोते हो, जेव्हा इतर प्रसारमाध्यम प्रसारणाची अस्मिता पणाला लावतात त्यात आपल्या आकाशवाणीनं आपल्या संस्कृतीला आजही जपून ठेवलं आहे आणि कायम जपत राहणार. कुठलीही आपत्ती आली तरी हा रेडिओ सतत तुमच्या पाठीशी उभा राहून लोकसेवा प्रसारणाचं कार्य अविरत करत राहील.

0: आजच्या या कार्यक्रमाचा विषय होता आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. या कार्यक्रमाचे लेखक आणि सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होते.
1: आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: होका
1: एक वाजून 40 मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र
2: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले नेदरलँड्समध्ये ॲम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेनादलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे भारतात 300 हून अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन नवीकरणीय ऊर्जा हरित जलविद्युत अर्थव्यवस्था कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं अशा कठोर शब्दात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते ऑपरेशन सिंदूरसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं पाकिस्ताननं दहशतवादाला पोषण आणि भारताविरोधात कारवाई करणं थांबवावं असं द्विवेदी म्हणाले
3: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं
4: पार्ट ऑफ द ज्योग्राफी और हिस्ट्री और
2: पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16 रुपये 50 पैसे इतकं करण्यात आलं आहे अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16 रुपये 33 पैसे करण्यात आलं आहे हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीम देशातलं 22वं राज्य म्हणून या राज्याची स्थापना झाली या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं असं त्यांनी समाज माध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे तर भारताच्या

विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे अशा शब्दात सिक्कीम राज्याला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओम प्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जास्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 दिवस वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंडलाउत विडिटर्सनं पराभूत केलं. IPL क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

बोलो बोलो कुछ तो बोलो बोलो बोलो हे बोलो कुछ।

जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या ACIDs द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महा TET परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारपासून 8 जून पर्यंत केलं जाणार आहे. पात्र उमेदवारांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर असताना सरकार मोठे मोठे अनावश्यक प्रकल्प राबवत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नकार देत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी नाही, तरीही सरकार अनावश्यक प्रकल्प राबवत आहे, हे चिंताजनक आहे असं पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काल कोकणातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा निघाला. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी टीका केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तत्काळ अंमलात आणावी, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. मुंबई आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलसाठ्यांमध्ये वार्षिक गरजेच्या तुलनेत केवळ 23.52% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं

0: घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलं आहे. हे दर आजपासून पुढील 15 आठवड्यापर्यंत लागू असतील. भारत सध्या अभूतपूर्व बदलांमधून जात असून मोठमोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवणं ही भारतवासियांची ओळख बनली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेदरलँड्समध्ये द हेग इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काही वेळांपूर्वी बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: प्रधानमंत्री सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये ॲम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेना दलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. अग्रगण्य डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ते घेणार आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. महिला एकेरीत PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुलानवुद विटीर सन्न पराभूत केलं. IPL क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावरील टोल सुरू करू नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण पत्रकार कृती समितीनं देखील टोलला विरोध केला असून रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसूल केला जाऊ नये अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. भंडारा जिल्ह्यात मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. गोठ्यावरचे पत्रे, पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालं आहे. नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणं आंदोलन सुरू केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा 2रा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

दुप्पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी. जनगणना 2027 अंतर्गत आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी आज पुण्यातून मनीषा मांढरे या शिक्षिकेला अटक करण्यात आली. मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती असं CBI सांगितलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मेपर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणवी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. मुंबई आणि

0: परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार श्रोतेहो, 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं तिसऱ्या प्रसारण सभेत मी अतुल सातपुते स्वागत करतो. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला राम मोरे यांचं गीत, स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा आणि संगीतकार शांक नील.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूयात व्ही के यांचं गीत. गायलं आहे कमाल खान यांनी आणि संगीत आहे आनंदराज आनंद यांचं.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही, रंगत द्या जेवणात आंबट गोड

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
2: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत। जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा।
4: श्रोतो कार्यक्रमात आता ऐकूयात हमाल दे धमाल या चित्रपटामधलं विवेक आपटे यांचं गीत। गायला आहे श्रद्धा साळवी आणि पद्माकर देसाई यांनी। संगीत आहे अनिल मोहिले यांचं।

0: आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं हे गीत होतं हमाल दे धमाल या चित्रपटामधलं, आणि गीतकार होते विवेक आपटे.
1: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेसच विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
0: श्रोतो, निवेदन आहे कृषी अदालत या लाइव फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 21 मे 2026 विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. प्रसारणाची वेळ संध्याकाळी 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असेल 0241

242 34 71 आणि 242 36 72 आपण ऐकत आहात मिक्स मसाला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोत्या कार्यक्रमात आता ऐकूयात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना स्वयंवर नाटकासाठी स्वराही पंडित कुमार गंधर्व यांचा.

उदित नारायण आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत होतं दिल तो पागल है या चित्रपटामधलं. संगीत होतं उत्तम सिंग यांचं आणि गीतकार आनंद बक्षी. श्रोते हो, याबरोबरच आजचा मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूया युवकांसाठी कार्यक्रम युववाणी. आजचा विषय आहे स्पॉटलाईट. सूत्रसंचालन प्राची वाडेकर हिचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.

स्टार या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. आजच्या कार्यक्रमात तुमच्यासोबत आहे मी प्राची वाडेकर. श्रोते हो, आपल्या युववाणी कार्यक्रमात आम्ही काही निवडक आणि रुचीपूर्ण पुस्तकांकडे नवीन पिढीचं लक्ष जावं

मराठी साहित्यातील नावाजलेले ललित गद्य लेखक प्राचार्य प्रवीण दवणे यांचं साहित्य मराठी वाचकाला काही नवीन नाही. अनेक वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून निरीक्षणात्मक शैलीतून त्यांनी अनेक छोट्या प्रसंगांवर भाष्य केलं. वाचक या वृत्तपत्रांची आणि नियतकालिकांची प्रवीण दवणेंच्या लिखाणासाठी अजूनही आतुरतेने वाट बघून असतात. दैनंदिन जीवनशैलीमध्ये घडणारे काही प्रसंग, अनेक दिग्गज कलाकारांच्या आयुष्यातील तत्त्वज्ञान शिकवून जाणाऱ्या काही घटना आणि त्याचसोबत काही दिनविशेष घटनांवर प्राचार्य प्रवीण दवणे अत्यंत मार्मिकपणे लिखाण करतात. किशोरवयीन मुलांसाठी त्यांनी जे लिखाण केलं त्यामुळं वाचकांची नवीन पिढी घडताना मागच्या काही दशकांमध्ये आपण बघितलंय. प्रवीण दवणे हे ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयात गेल्या 30 ते 35 वर्षांपासून अध्यापनाचं काम करत आहेत. वृत्तपत्र आणि नियतकालिकांव्यतिरिक्त दवणे यांची जवळपास 60 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. द्विदल, मंथन अशा कादंबऱ्या, ध्यानस्थ, रंगमेघ, आनंदाचे निमित्त असे कविता संग्रह आणि प्रकाशाची अक्षरे, सावर रे, मुक्तछंद, अत्तराचे दिवस असे ललित लेख संग्रह हा अमाप लिखाणाचा साठा दवणे यांच्या मुकुटातील मानाच्या शिरपेच्या सारखा आहे. त्याचसोबत त्यांनी मोठे लोक छोटे होतात तेव्हा, जंतर मंतर पोर बिलंदर, फुलण्यात मौज आहे अशा शीर्षकांची बालसाहित्याला आणि बालनाट्याला सुद्धा मोलाची देणगी दिलेली आहे. अशा प्रतिभावंत लेखकाच्या जीवाचे आकाश या ललित लेख संग्रहाविषयी आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात स्पॉटलाईट या सदरात आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, प्रवीण दवणे त्यांच्या जीवाचे आकाश या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं म्हणतात की हे लिखाण म्हणजे गद्यातली हायकू आहेत. हायकू हा जपानी कवितेचा एक प्रकार आहे ज्यात अत्यंत नेमक्या शब्दात थोडक्यात एखादी भावना प्रकट केली जाते. दवणे यांचं लिखाणसुद्धा खरंच या जपानी हायकूवरून प्रेरित झालेलं असून नेमक्या शब्दात भावनांच्या आकाशाला गवसणी घालणारं असं वाचकाला वाटतं. या पुस्तकातले 10-15 लेख एकाच बैठकीत सहजपणे वाचून पूर्ण होतात आणि आपल्या मनावरचं निराशेचं मळब दूर करतात. जीवाचे आकाश या पुस्तकाची नुसती अनुक्रमणिका जरी आपण पाहिली तरी विषयांचं वैविध्य आपल्या नजरेस पडतं. अशा वैविध्यपूर्ण पद्धतीचे छोटे छोटे लेख वाचून आपण वाचनाची आवड टिकवून ठेवू शकतो. लेख छोटे असल्यामुळं आपल्या पिढीचा कमी झालेला अटेन्शन स्पॅनसुद्धा हळूहळू वाढायला मदत होऊ शकते. एखादी कादंबरी किंवा चरित्र वाचताना त्या गोष्टीतले अनेक बारकावे लक्षात ठेवावे लागतात, नाहीतर गोष्ट समजायला जरा अवघड जातं. आपल्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये जास्त बारकावे लक्षात न ठेवता अशा पुस्तकांच्या मदतीने आपण आपली वाचनाची सवय अगदी सहजपणे जोपासू शकतो. श्रोते हो, जीवाचे आकाश या पुस्तकात प्राचार्य प्रवीण दवणे काय काय निरीक्षण करतात हे आपण पुढे ऐकणारच आहोत. तुम्ही ऐकत रहा कार्यक्रम युववाणी.

श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. आज स्पॉटलाईट या सदरात आपण ललित लेखक प्रवीण दवणे लिखित जीवाचे आकाश या पुस्तकाविषयी ऐकत आहोत. प्रवीण दवणे जीवाचे आकाश या पहिल्याच लेखात लिहितात, संपूर्ण आकाश हिंडून घार जशी घरट्यात पिल्लांपाशी उतरते तसं सारं विश्व ढुंडाळून मन शिणलं की हलकेच आपण संतांच्या चरणी विसावतो. पुष्कळदा या क्षणाला विलंब झालेला असतो. मग मन तगमगत राहतं की हा सारा अमृताचा कुंभ आधी का नाही गवसला. आयुष्य वेगळ्या प्रकारे जगता आलं असतं. अजाणतेपणी असं वाटतं, हे जरा लवकर होतंय का? आता तर आम्ही तरुण आहोत, जीवनाची मजा मस्त उपभोगत आहोत. धुंदीच्या गुलाबी रंगात हा कुठे विरक्तीचा केसरी रंग बघायचा? त्या गुलाबी रंगाला आयुष्याची खोली देण्याचं काम संत करतात. संतांचं बोट धरून आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि सक्रिय करता येईल यासाठीच हे जीवाचं आकाश. आकाश आपल्या सोबतीला आहेच, पण कृपया जरा खिडकी उघडण्याचे श्रम तर घ्याल ना. जरा उठा.

ती युगानुयुगांची खिडकी थोडीशी ढकला. थोड्या बिजागऱ्या कुरकुरतील, हरकत नाही, धक्का द्या. खिडकी उघडल्यावर बघा किती मायेनं आणि प्रेमानं हे नितळ निळं जीवाचं आकाश तुमच्या सोबतीला हजर आहे. पुस्तकात पुढे आयुष्य एक कलाकृती या लेखात प्रवीण दवणे असं लिहितात की विश्वविख्यात तबला वादक झाकीर हुसेन यांना कुणीतरी विचारलं की तुम्ही रियाज किती वेळ करता, त्यावर ते म्हणाले की मी रियाज नाही करत, रियाजाची आवश्यकताच भासत नाही. प्रश्न विचारणारा मोठ्या आश्चर्याने बघतच राहिला. इतका थोर कलावंत आणि रियाजाची गरजच नाही. पण या उत्तरातून उस्तादांनी जीवनाचं किती मोठं मर्म सांगितलं. रियाज वेगळा करावाच लागत नाही, कारण प्रत्येक श्वास प्रत्येक क्षणच रियाज आहे. रियाज वेगळा आणि मी वेगळा असं होत नाही. असं अद्वैत जेव्हा घडतं तेव्हा आपल्या कलाकृतीची अभंग लेणी होऊ लागलेली असतात. जितकं समर्पण तितकंच मिळतं आयुष्यात. आज जे लाभलं त्यावर रुसून चालणार नाही, कारण हे तर कालपर्यंतच्या श्रमाचं संचित आहे. आजचं उमललेलं फूल आज नाही उमललेलं, बीज मातीत पडलं तेव्हाच ते फूल उमलायला सुरुवात झाली होती. जेव्हा प्रकटलं तेव्हा ते जन्मलेलं नसतं. एका बीजातच हजारो फुलांच्या शक्यता दडलेल्या असतात. या प्रवासात कधी घनघोर माघार असते, अनपेक्षित अपयश असतं, पक्षपात असतो, अन्याय असतो. पण बीजाने प्रवास थांबवायचा नसतो. फूल येईस्तोवर आणि त्यानंतर फळातून नवीन बीज धरणीला देईपर्यंत प्रवास सुरूच ठेवायचा असतो. प्रत्येक ऋतू झेलत वादळ वाऱ्या विजांना हस्तांदोलन करत निसर्ग फुलतो. सामान्य माणसाला आपल्यातली ही निसर्गशक्ती कळली की मग उदासीनता संपून जाते. आयुष्य म्हणलं की सगळंच थोडं मनासारखं घडतं. मनासारखं न घडणं हा सुद्धा आयुष्याचाच एक रंग आहे. विणकाम करताना चटकन सुई बोटाला टोचली की तोही विणकामातलाच भाग होतो. साधनेत येणारा अडथळा हा सुद्धा साधनेचाच एक भाग होतो. तेव्हा अडथळ्यांशीही मैत्री होते, मग काळोख सुद्धा प्रकाशाचा सोबती ठरतो. आयुष्य ही सुद्धा अशीच एक अविस्मरणीय कलाकृती व्हावी यासाठी क्षणांच्या सर्व तारा सुरात लावण्याचा रियाज हा प्रत्येक श्वासगणिक व्हायला हवा. एखादी तार तुटली तरी गाणं थांबवून चालणार नाही. गाणं गाता गाता नवीन तार जुळवून षड्ज शोधत मैफिल टिपेला न्यायची हा ध्यास मात्र मनी कायम हवा. क्षेत्र कुठलंही घ्या, ध्यास मात्र तितकाच हवा. तक्रारखोर वृत्ती फेकून देऊन आपल्या क्षेत्रासाठी सर्वोच्च समर्पण करण्याची तयारी आहे का तुमची? अशा प्रश्नावर लेख संपवत प्रवीण दवणे वाचकाला अंतर्मुख कर

पुस्तकात पुढे आयुष्य बांधताना या लेखात दवणे असं लिहितात की श्रीमंती मोजायची तरी कशावर, पासबुकातल्या रकमेवर, जमीन जुमल्यावर का सोन्या चांदीवर? हीच जर श्रीमंती असेल तर वृत्तपत्रावर पहिल्या पानावर येणाऱ्या मन विदीर्ण करणाऱ्या बातम्या कुणाच्या घरात घडत आहेत? संपत्तीच्या बळावर आपली पाशवी कृत्य दडपून टाकण्यात सगळीच मंडळी यशस्वी होऊ शकतील, पण म्हणून घरातले कलह, ताणतणाव, संपलेली नातीगोती यांना सुखाचे खोटे सदरे घालता येतील का हो? घर बांधायचं ते केवळ सजावटीच्या दृष्टीने नाही. सजलेल्या सुंदर घराची चित्र आपण दररोज पानोपानी बघतो, पण त्या राजवाड्यासारख्या घराला आश्रमाचा परिसस्पर्श आहे का याचंही चिंतन व्हायला हवं.

भोगवादाचं समर्थन करण्यात संपलेलं तारुण्य व्यथित म्हातारपणाच्या पायाशी ओघळून पडतं आणि मागे न वळण्याचा शाप असलेल्या आयुष्याला पुढे जायचंही धैर्य उरत नाही. सहज मिळालेल्या आणि पैशांमधल्या अर्थ हरवलेल्या मिळकतीच्या पोटी अशांतीचीच पिलावळ येते. हे वेळीच ज्याला कळतं तो घरात साधनेची, सामाजिक आणि संवेदनशील अध्यात्माची प्रतिष्ठापना करतो. झाडाच्या मुळातच जसं फळ दडलेलं असतं तसंच तारुण्यातच भविष्यकाळातील शांतीची श्रीमंती दडलेली असते. सुखदुःखाचा जमा खर्च सर्वांनाच मांडावा लागतो, कोणालाच त्यातून सुटका नाही. पण वैचारिक अधिष्ठान असलेला माणूस त्या दुःखाकडे सुद्धा हसून बघेल. शरीर जसे कमवूनच सुदृढ होते तसं आयुष्य सुदृढ करण्यासाठी या गोष्टी कमवाव्याच लागतात. ही कमाई केवळ लौकिक लक्ष्मीवंतांना कळणार नाही, ती कळेल आध्यात्मिक पुण्यवंतांना. त्यांची घरे कोणत्याही सुनामीत वाहून जाणार नाहीत, कारण अशा घरांचा पायाच मुळात आयुष्य समजून घेण्याच्या जाणीवांवर बांधलेला असतो. या जाणीवा वाचन मनन करून कमावणं ही श्रीमंती आयुष्य बांधताना उपयोगी पडते. अशा शब्दांमध्ये प्राचार्य प्रवीण दवणे आयुष्याचं संचित कमावण्याचा मंत्र एकदम सोपा करून समजवतात. श्रोते हो, या पुस्तकातील एक एक लेखाचा थोडक्यात धांडोळा जर आपण घेतला तर आपल्याला अनेक वैविध्यपूर्ण विषय आणि निरीक्षणं सापडतील. मातृभाषेच्या मंदिरात या लेखात ते आंबेजोगाई इथल्या त्यांच्या अनुभवाविषयी लिहितात. खांबाचा गौरव या लेखात ते नेवास्याच्या अद्वितीय ज्ञानेश्वरी जिथे जन्मली अशा पैसाच्या खांबाच्या मंदिराविषयी लिहितात. अजून एका लेखात ते कविवर्य मंगेश पाडगावकरांबद्दल अतिशय आदरानं लिहितात आणि त्यांना आनंदयात्री असं म्हणतात. संस्काराची इस्टेट या लेखात ते वडील मुलाच्या नात्याबद्दल आणि संस्कारांच्या शिदोरीबद्दल लिहितात. नातयंत्रांशी या लेखात ते माणसाच्या आपल्या गाड्यांसोबत असलेल्या नात्यांबद्दल लिहितात आणि एक क्षण बंगाली दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्या अजांत्रिक या सिनेमाची आठवण वाचकाला करून देतात. पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ या लेखात ते युवा पिढीला विचारांचं स्वातंत्र्य आहे त्याचा फायदा घेऊन स्वतःचं भलं करा असा संदेश देतात. काही लेखांमध्ये लेखक त्यांच्या व्याख्यानांमध्ये त्यांना आलेल्या काही अनुभवांबद्दल लिहितात आणि काही लेखांमध्ये थोर व्यक्तींना भेटून आणि काही ऐतिहासिक जागी जाऊन लेखकाने अनुभवलेल्या तारुण्याने सळसळत्या जोशाविषयी ते आपल्यासमोर शब्दांच्या रूपात मांडतात.

श्रोते हो, आजच्या युववाणीच्या स्पॉटलाईट या सदराअंतर्गत प्राचार्य प्रवीण दवणे लिखित जीवाचे आकाश या लघु ललितलेख संग्रहाविषयी आपण ऐकलत. छोट्या मोठ्या स्क्रीन्सच्या चमचमणाऱ्या चौकोनांमध्ये हरवलेल्या दुनियेत वाचन संस्कृती टिकून राहावी यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न. अशाच नवनवीन वैविध्यपूर्ण पुस्तकांच्या गोष्टींसोबत आपण स्पॉटलाईटमध्ये भेटत राहूयात.

आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात मी प्राची वाडेकर इथेच तुमचा निरोप घेते. आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com. आम्ही फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही AIR अहिल्यानगर या नावाने आहोत. परत भेटूया एका नवीन विषयासोबत युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तुमच्या सगळ्यांची संध्याकाळ छान जावो. तोपर्यंत नमस्कार.

0: युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी आपण ऐकलात. विषय होता स्पॉटलाईट. सूत्रसंचालन होतं प्राची वाडेकर हिचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटोळे. आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम.
1: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आह्वान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
0: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 6 वाजले आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात यशवंत देव यांचं हे गीत. गायलं आहे लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी कामापुरता मामा या चित्रपटासाठी, आणि संगीत आहे यशवंत देव यांचंच.

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
1: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: सुदैव मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महानंदा या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे रुद्रनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत गायलंय उषा मंगेशकर, राणी वर्मा आणि रंजना पेठे यांनी.

0: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातंय, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी ॲट 90. याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत 02-41-242-3471 आणि 2-42-36-72. तेव्हा आकाशवाणीच्या आठवणींविषयी भरभरून बोलूयात फोन गाणी या कार्यक्रमात.
1: श्रोत्या कार्यक्रमात आता ऐकूयात विवेक आपटे यांचं गीत. संगीत आहे अनिल मोहिले यांचं. पटली रे पटली या चित्रपटासाठी स्वर आहे सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांचा.

0: उत्कृष्ट कथानक, श्रवणीय संगीत, सहज सुंदर अभिनय, नितांत सुंदर अशा काश्मीरमधील लोकेशन्स, तसंच प्रेम आणि त्यागाचा मिलाप म्हणजे आरजू हा चित्रपट. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म कार्यक्रम सोमवार 18 मे रोजी रात्री 9:30 101 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातूनही आपण हा कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
1: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात धाकटी सून या चित्रपटामधलं गीत. सुधीर मोघे यांचं हे गीत गायलं आहे सुधीर फडके आणि उत्तरा केळकरांनी सहकार्याने. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात शांताराम नांदगावकर यांची रचना, राणी वर्मा, कविता कृष्णमूर्ती, शैलेंद्र आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटासाठी संगीत आहे अनिल अरुणी यांचं.

0: राणी वर्मा, कविता कृष्णमूर्ती, शैलेंद्र आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत होतं नवरे मिळे नवऱ्याला या चित्रपटामधलं. गीतकार होते शांताराम नांदगावकर आणि संगीतकार अनिल अरुण. श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. एक निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 21 मे 2026 विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असेत 0241-242-3471 आणि 242-3672.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो लक्ष द्या, के जे सोमय्या सिनियर अँड के बी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला

0: वाणिज्य विज्ञान तसंच BSc कॉम्प्युटर सायन्स AI & ML आणि डेटा सायन्स BCA सायन्स BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेससाठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रियाही सुरू. जागा मर्यादित, आजच आपला प्रवेश निश्चित करा.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन.

0: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
1: मी आधी भारत पुत्र
2: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz वर. श्रोतो, संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपल्यासोबत मी आहे अतुल सातपुते. सुरुवातीला ऐकूयात आजचे उर्वरित कार्यक्रम. या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात एक तारी भजन आपण ऐकू शकाल. सादर करते चंद्रकांत शंकर पाटील आणि सहकारी. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी यामध्ये सुरुवातीला खरीप हंगामपूर्व तयारी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या एकात्मिक शेती संशोधन प्रकल्पाचे मृदशास्त्रज्ञ डॉक्टर आदिनाथ थाकटे यांची मुलाखत. त्यानंतर डाळिंब बहार व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अन्सार खान अत्तार यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटुळे. रात्री 7:15 नारी विश्व या कार्यक्रमात गृहिणी ते मास्टर शेफ असा प्रवास असणाऱ्या पाककलातज्ञ दीपाली बिहाणी यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटुळे. 8:35 सुगम संगीत. 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद आणि 10:00 वेळ आहे रजनीगंधा या कार्यक्रमाची. श्रोत्यो, आज रात्री 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अली अकबर खान यांचं सरोद वादन ऐकू शकाल राग दुर्गा आणि धुन की खमाज. असे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमाविषयी आमची प्रसारण सभा सुरू होईल 5:53 6:05 मंगलप्रभात हा भक्ती गीतांचा कार्यक्रम. दिनविशेष 6:25 6:30 चिंतन लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 वेळ आहे कार्यक्रमांच्या रूपरेषेची. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात ॲसिडोबॅक्टर जीवाणू संवर्धने याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली माहिती. सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर निमित्ती आकाशवाणी जळगाव केंद्राची. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती. सादर करते विजय भुयार निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक बाळकुणाल अहिरे. 7:00 आजचा सुविचार आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद 7:40 10:00 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम

0: हृदय स्वास्थ्य. 6 वाजता प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. नाट्यसंगीत 8:20. 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम निर्मिती आहे आकाशवाणी सांगली केंद्राची. 9 वाजता रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10 या वेळेत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10 वाजता हिंदी चित्रपट संगीत. 10:15 श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित. 10:30 आणि 11:30 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. मराठी चित्रपट संगीत 11:00. 11:15 आपली गाणी आणि लोकसंगीत 12:15. 12:00 वनिता मंडळ निर्मित आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. 1 ते 5 या वेळेत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संध्याकाळच्या प्रसारणाला सुरुवात होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून. मराठी चित्रपट संगीत 6:00. हिंदी भक्तिसंगीत ऐकू शकाल उद्या 6:40. 7:30 लोकसंगीत. लोकगीत ऐकू शकाल सादर करते आहेत अशोक मारुती दासूद आणि सहकारी. 9:00 फोन इन कार्यक्रम हॅलो गीतबहार सूत्रसंचालन आणि निवेदन शीतल शिंदे यांचं. 9:30 अखिल भारतीय नभोनाट्य मुंबई केंद्रावरून निर्मिती आहे आकाशवाणी सांगली केंद्राची. 10:00 वेळ आहे रजनीगंधा या कार्यक्रमाची. श्रोतेहो उद्या रात्री 10:30 शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमात किशोरी आमोणकर यांचं शास्त्रीय गायन ऐकू शकाल. उद्या राग वसंत बहार. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत होतील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली तर आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. श्रोतेहो संध्याकाळचे 6:40 झाली आहेत. थोड्याच वेळात ऐकूयात लोकसंगीत.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी पायलट करिअर लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर जुन्या कोर्टाच्या पाठीमागे कोर्ट गल्ली अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
3: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
4: atmamalikonline.com.
5: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा खोकला ॲलर्जी टीबी न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282-12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
0: श्रोतेहो लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात एक तारी भजन. सादर करते चंद्रकांत शंकर पाटील आणि सहकारी. ऐकूया एक तारी भजना.

सुदैव लोकसंगीताच्या कार्यक्रमात एकतारी भजन आपण एकदा सादर करते चंद्रकांत शंकर पाटील यांनी सहकारी. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 7 वाजता आहेत. आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या, त्यानंतर 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमांपुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँडच्या दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअप जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो. तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. AI, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. नेदरलँडचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांचीही ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्यांतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहिती

0: यांची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. राज्यातल्या शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत. या संदर्भात महिला आणि बालविकास विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत. राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. या समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक राहणार आहे. महिलांच्या तक्रारींसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच SHE अर्थात शी बॉक्स पोर्टल यांसारखी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तात्काळ अंमलात आणावीत, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्या असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या तसंच NTA त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं CBI सांगितलं आहे. या प्रकरणी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात देशभरातल्या 6 ठिकाणी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेतून कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल CBI जप्त केले. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर CBI तपासाची व्याप्ती वाढवली आहे. कुलकर्णी यांनी निवृत्तीआधी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात मदत केली होती त्याबद्दलही त्यांची चौकशी केली जात आहे. तसंच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूर पॅटर्नचीही कसून चौकशी केली जात आहे. नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच कुलकर्णी यांनी पुण्यात खासगी शिकवणी वर्ग सुरू केला होता. यात कुलकर्णी यांनी परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजू विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी राज्यभर जाळं तयार केल्याचं तपासात उघड झालं आहे. नीट परीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या खात्यात प्रत्येकी 25,000 रुपये हस्तांतरित केले होते. पेपर मधले प्रश्न दाखवण्यासाठी आरोपींनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 25,000 ते 25 लाखापर्यंत पैसे आकारल्याचं तपासात समोर आलं आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर

0: एकूण 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि 147 SLR आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यातल्या चौघांना तेलंगणातून, दोघांना कुमनार इथून आणि नैताळा इथून 2 जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आज 5 जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि 2 दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिक्षण मंत्रालयानं देशातल्या 14 ते 18 वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर ते मडगाव दरम्यानच्या रेल्वेला आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवला. सध्या ही गाडी 2 दिवस धावणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले. IPL क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात अमरावती इथं 45.6° इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:10 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम वृत्तविशेष आपण ऐकू शकाल ठीक 7:15.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका
0: अवश्य ऐका। संकटातील सोबती हे विशेष रूपक
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।
2: श्रोतेहो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास।
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे।
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशिष सातपुते यांनी,
3: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ढेंगरी यांनी,
3: आणि सादर करते आहेत
2: आशिष बेनीश्याम सातपुते।
4: दूर संचाराचा प्रवास, टेलिफोन

0: ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.
1: हॅलो
2: हॅलो,
1: क्या हाल है?
2: बड़ा बुरा ये साल है.
3: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
4: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ठीक 7:15 वाजता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो, महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे, पण कांद्याचा उत्पादन खर्च एकीकडे वाढत असून त्या तुलनेत कांद्याला बाजारात योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारनं नाफेड मार्फत कालच 1,235 रुपये प्रति क्विंटल दराची घोषणा केली आहे. या संपूर्ण मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी केलेली ही बातचीत.
1: कांद्याचा हमी भाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी भारत दिघोळेजी आपल्याशी बोलत आहेत. राज्यातील कांदा उत्पादकांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी नेमकं काय सांगाल? या समस्या निर्माण होण्याची कारण काय?
2: महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक कांदा उत्पादन केला जातो. कांदा हे अवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे आणि या प्रमुख नगदी पिकापासून शेतकऱ्यांचं अर्थकारण हे त्या वर्षाचं साधलं जातं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं ठोस असं धोरण तयार केलं नाही. मग ते कांदा निर्यातीच्या संदर्भात असेल, कांद्याच्या बियाण्याचे उत्पादन असेल किंवा कांदा लागवड आणि कांद्याची काढणी, कांदा साठवणूक, या संदर्भात सरकारचं अजूनपर्यंत तरी कुठलंही असं ठोस धोरण नाही की ज्यामध्ये सरकारला जर आज आपण विचारलं की देशात एकूण किती कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि काही कांद्याच्या संदर्भात सरकारी आकडेवारी जर आपण बघितली तर ती थोडी अंदाजावर आधारित आहे. ती अगदी सत्य परिस्थिती समजेल इतकी अचूक माहिती अजून अद्यापर्यंत तरी सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा एकूण उत्पादकांचा आकडा निश्चित होत नाही, देशाची एकूण वार्षिक कांद्याची गरज किती टनाची आहे याची माहिती सरकारकडे उपलब्ध राहत नाही आणि अतिरिक्त कांदा उत्पादन ज्या ज्या वर्षी देशात होईल हा कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल आणि निर्यातीतून देशाला परकीय चलन कसं मिळेल यासाठी सरकारचं धोरण तयार होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत झालेलं नाही. आता देश स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी 80 वर्षे होत आहे, परंतु कांदा उत्पादकांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कुठल्याही राज्य सरकारने केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा उत्पादकांसाठी भरीव असं काम झालेलं अद्यापर्यंत तरी दिसत नाही.
1: उत्पादन खर्च, बाजारभाव आणि शेतकऱ्यांचं हित या तिन्ही गोष्टींची सांगड कशी घालता येईल?
2: हा प्रश्न अतिशय

0: महत्त्वाचं आहे की शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या महत्वाकांक्षा नाहीये. शेतकऱ्यांच्या कांद्याला शेतकऱ्यांना जो काही दर हवा आहे तो दरवर्षी त्याच्यामध्ये थोडीशी वृद्धी होऊन त्यांचा जो उत्पादन खर्च आहे, आता आपण 2025-26 हंगामातला कांदा काढून शेतकरी बांधवांनी त्यांच्या चाळींमध्ये साठवणूक केलेला आहे, या शेतकरी बांधवांना चालू हंगामामध्ये जो कांदा पिकवण्यासाठी खर्च आलेला आहे तो किमान 20-22 रुपये प्रति किलो इतका खर्च आलेला आहे, म्हणजे क्विंटलला 2000-2200 रुपये. अशा वेळी शेतकऱ्यांना नफा होण्यासाठी किमान 3000 आसपास प्रति क्विंटल बाजार भाव मिळणं आवश्यक आहे. म्हणजे या 30 रुपये किलोचा जो बाजार भाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर त्यांचा झालेला उत्पादन खर्च त्यात वसूल होईल, काही नफाही त्यांना होईल आणि ग्राहकांना एक माफक दरात कांदा मिळेल. ग्राहकांना, भारतीय ग्राहकांच्या अलीकडच्या काही वर्षातली जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर देशातला ग्राहक जो आहे, अगदी सर्वसामान्य शेतमजुरापासून मोठमोठ्या नोकरी उद्योग व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांचा आपण याच्यात जर विचार केला तर आता एक सक्षमता त्या तुलनेत वाढत चाललेली आहे. 40-50 रुपये किलोने देशातल्या ग्राहकांनी कुटुंबासाठी लागणारा कांदा खरेदी केला तर त्या कुटुंबावरती काही मोठं आर्थिक संकट कोसळेल अशी कुठलीही आता परिस्थिती राहिलेली नाही. आता आपण जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर साधारणतः पुढच्या काही कालावधीमध्ये 8वा वेतन आयोग लागू करण्याचा सरकार विचार करत आहे. अनेकदा राज्य कर्मचारी असतील किंवा केंद्रीय कर्मचारी असतील, महागाई भत्ता वाढला जातो. खासगी नोकऱ्या करणारे असतील, व्यवसाय असतील, तिथेही नफ्याचं प्रमाण त्या वर्षी वाढत चाललं आहे. अशा ग्राहकांची जी खरेदीची जी क्षमता आहे ती पण आता वाढत चाललेली आहे. अशा वेळी शेतमालच नेमका का स्वस्त हवाय, इतर गोष्टी मात्र देशामध्ये महाग घेतल्या जातात, विकल्या जातात. शेतकरी पण एक ग्राहक आहे. लाखोच्या कोट्यवधीच्या संख्येने असणारे शेतकरी स्वतःला लागणाऱ्या कुटुंबाच्या गरजेच्या सगळ्या वस्तू असतील, शिक्षण असतील, दवाखाना असेल, त्याच्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, शेतीमध्ये लागणाऱ्या सगळ्या कृषी निवेष्टा असतील, या महागड्या पद्धतीने जर शेतकरी खरेदी करत असेल, त्यांनी पिकवलेला कांदा असेल, इतर शेतमाल असेल, त्याला एक उत्पादन खर्चाचा एक माफक दर मिळणं निश्चित गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सरकारचं एक प्रभावी धोरण असलं पाहिजे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत सरकारचं प्रभावी धोरण निर्माण झालेलं नाही. ते कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार जरी सत्तेत असलं तरी शेतकऱ्यांना मात्र वर्षानुवर्षे हाच कटो अनुभव येत आहे.
1: निर्यात बंदी किंवा शुल्कामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं?
0: निर्यात बंदी हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा घात होणारा सरकारचा निर्णय असतो. निर्यात बंदीच्या बाबतीत काही मागचे मी दाखले देईल की ज्यामध्ये साधारणतः 2019 मध्ये अतिवृष्टी झाली होती संबंध राज्यभर नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा चाळींमध्ये साठवलेला कांदा होता त्या कांद्यावरती देशाच्या कांद्याची गरज निर्माण झाली आणि मग त्या दरम्यानच्या काळात कांद्याचे दरही खूप वाढले. अगदी क्विंटलला 10,000-12,000 रुपये याच्यापेक्षा अधिकचा दर तो अगदी काही कालावधीसाठी झाला होता. 2020 मध्ये सरकारने कांदा निर्यात बंदी केली आणि आता अलीकडे 2023 मध्ये पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. 40% निर्यात शुल्क त्याच्यावरती लागू केलं. किमान निर्यात मूल्य $800-850 त्याच्यावरती लागू केलं. या कालावधीमध्ये कधी कधी सरकारने परदेशी कांदाही आयात केला. पण हे जेव्हा निर्णय सरकार घेतात किंवा ती घेण्याची वेळ येते त्यावेळेस सरकार सोयीस्करपणे विसरून जातं की आपल्याच शेतकऱ्यांचा, राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांचा कांदा अनेक महिने, वर्षातले अनेक दिवस ते जर कवडीमोल मातीमोल दराने विकताय आणि कधीतरी काही कालावधीसाठी जर दर वाढ झाली तर त्या दरवाढीमध्ये त्या कशा कालावधीसाठी देशातल्या ग्राहकांनी 2 पैसे अधिकचे मोजले त्यांनी विशेष काही त्यांच्यावर आर्थिक भार पडत नाही किंवा पडणार नाही. कारण ज्या ज्या वेळेस कांद्याला दरच नसतात त्यावेळेस शेतकरी आपला मातीमोल कवडीमोल दराने बाजार समितीत कांदा विकून रिकाम्या हाती घरी येतात, त्यांना नफा सुद्धा होत नाही.
1: राज्य आणि केंद्र सरकार जवळपास दरवर्षी कांदा खरेदी करतं, यावेळी देखील कालपासून खरेदी सुरू केली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा किती फायदा होतो?
0: राज्य सरकारचं याच्यामध्ये कुठलाही खरेदीशी संबंध येत नाही. राज्य सरकारने आतापर्यंतच्या कालावधीत जर बघितलं तर साधारणतः 2000 बाजार हस्तक्षेप योजनेत कांदा खरेदी केला होता. त्याच्यानंतरच्या कालावधीत एखाद दुसऱ्या वेळेस कांदा राज्य सरकारने खरेदी केला असेल. परंतु राज्य सरकारकडे आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच पत्रव्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की तुम्ही MISC स्कीम राबवा, मार्केट इंटरनेशन स्कीम, थेट बाजारातून कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करा, बाजार हस्तक्षेप योजना. परंतु यावर्षी सरकारने त्याला काही दाद दिली नाही आणि केंद्र सरकारच्या बाबतीत जे आपण बोलताय तर ते गेल्या अनेक वर्षांपासून, अनेक दशकांपासून नाफेड या संस्थेमार्फत बफर स्टॉक कांद्याचा केला जातो. खूप पूर्वीच्या काळी तो 10,000-15,000 टन घेतला जायचा. 2019-20 मग त्याचे लाखाचे आकडे गाठायला लागले. मग त्याच्यामध्ये साधारणतः 1,00,000 टन कांदा 2020 खरेदी केला. मग पुढे जाऊन 1,50,000 टन 2021, पुढे जाऊन 2,50,000 टन 3,00,000 टन नंतर 7,00,000 टन असे ते लाखो टनाचे आकडे दिसायला लागले. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या योग्य रीतीने ती योजना न राबवल्यामुळं जी शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना ठरणार होती, शेतकऱ्यांना त्याच्यापासून निश्चित फायदा मिळणार होता, तर तिच्यातल्या भ्रष्टाचारामुळं आणि गैरव्यवहारामुळं त्या

0: हेतून सरकारी पैसाही कोट्यवधीचा अपव्यय व्हायला लागला. ग्राहकांनाही न्याय द्यायचं जे काम सरकारचं होतं ते दूर राहिलं आणि शेतकरी मात्र नाहक त्याच्यामध्ये बळी ठरला. कारण ह्या ज्या खरेद्या त्या त्यावेळेस होत गेल्या. मागच्या 3 वर्षापासून नाफेडला जोडून आता एनसीसीएफ ह्याही संस्थेला केंद्र सरकारकडून खरेदी दिली जाते. याचं कारण असं आहे की नाफेडच्या बोगसगिरीमुळे आणखीन एका नव्या संस्थेला आपण काम देऊया खरेदीचं आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल असं सरकारचं धोरण होतं. पण दुर्दैवाने एनसीसीएफ सारख्या कांद्याच्या क्षेत्रात आलेल्या ह्या संस्थेने एनसीसीएफ इतर शेतमाल आधीपासूनच खरेदी करते. परंतु कांदा हा त्यांचा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे. पण नाफेडच्या अनेक वर्षाच्या दशकांच्या कामाला सुद्धा 3 वर्षात एनसीसीएफने हरवलं आणि त्याच्यावरती मात केली. पण दुर्दैवाने ती शेतकऱ्याच्या हिताची किंवा सरकारच्या हिताची नाही मात केली, तर ती भ्रष्टाचार अधिक करण्यामध्ये मात केली. आणि कागदोपत्री फक्त शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो सरकारला दाखवण्यात आला. दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता आधीच स्वस्त दरात व्यापारी बांधव असतील किंवा ज्यांनी तो कांदा खरेदी केला अशा लोकांकडून तो कांदा सरकारी कांदा दाखवण्यात आला आणि त्याच्यासाठी कागदपत्र मात्र शेतकऱ्यांचे जोडून याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे. आणि त्याचा आर्थिक जो निधी आहे सरकारचा तोही वाया गेला. ग्राहकांनाही ते न्याय देऊ शकले नाही आणि शेतकऱ्यांचं तर मात्र एका एका शेतकऱ्याचं म्हटलं तर मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये किमान 10 ते 15 लाखाचं एका एका शेतकऱ्याचं कांदा उत्पादकाचं ह्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान झालेलं आहे.
1: कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाय काय असू शकतात?
0: कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाय काय असू शकतात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यावरतीच शेतकऱ्यांचा पूर्ण फोकस आहे. कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाययोजना अशी आहे की जोपर्यंत नैसर्गिक आपत्ती असेल, मग गारपीट, अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, अतिवृष्टी, हे शेतकरी शेतामध्ये शेतमाल उभा करत असताना त्या पिकाचं उत्पादन घेत असताना त्यांची मानसिकता आधीच झालेली असते की आपल्या शेतमालाचं ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी ना कधी नुकसान होऊ शकतं. परंतु ह्या सर्वावर मात करून ज्यावेळेस शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा असेल किंवा इतर पीक असेल हे व्यवस्थित निर्माण होतं, तयार होतं, उत्पादित होतं आणि ते बाजारांमध्ये जेव्हा विकण्यासाठी शेतकरी घेऊन जातात त्यावेळेस जो भाव मिळायला पाहिजे तर तो भाव मिळण्यासाठी सरकारचं एक धोरण पाहिजे की या वर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित असा असा दर बाजार समित्यांमध्ये मिळाला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी दर मिळाला तर तो दरातला फरक सरकार म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये भरपाई देऊ. त्याच्यानंतर आपल्या देशाची एवढी मोठी क्षमता आहे, 140 कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या या देशामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, अन्य काही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी कांदा जो रब्बी हंगामात होतो अशा 3 हंगामातील जो कांदा उत्पादित होतो, देशाची गरज भागवून जो अतिरिक्त कांदा उत्पादित होतो याची कशी निर्यातीची एक व्यवस्थित अशी पूर्ण सिस्टीम तयार करता येईल सरकारला, याच्यावरती जर निश्चितपणाने काम झालं, जे सरकारी कृषी विद्यापीठ आहे तिथून अतिशय दर्जेदार आणि माफक दरात बियाणं जर शेतकऱ्यांना उपलब्ध झालं तर मात्र उत्पादन खर्च कसा आहे तो निश्चितपणाने त्याच्यामध्ये घट होईल. आणि कमी उत्पादन खर्चामध्ये जेव्हा घट होईल आणि शेतकऱ्याचा चांगला कांदा उत्पादित होईल शेतामध्ये अशा वेळेस त्या दराची पण सांगड सरकारला घालणं सोपं असणार आहे. कारण आता शेतकऱ्यांचा संताप कशाने होतोय की एकीकडे आमचं दरवर्षी उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि दुसरीकडे आम्हाला भाव मात्र दरवर्षी वाढण्याऐवजी कमी कमी मिळत चाललाय. म्हणून शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय आणि शेतकरी कर्जबाजारी होऊ राहिले. याच्यासाठी तुम्ही जो विचारला प्रश्न आहे की दीर्घकालीन उपाययोजना काय, सरकारने एकूण देशाची कांद्याची गरजेचा जो आकडेवारी काढावी, त्यानंतर एकूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आकडेवारी किती आहे राज्यात देशात त्याची आकडेवारी निश्चित करावी आणि परदेशी कांद्याची त्या त्या वर्षीची किती मागणी असणार आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांना जर तुम्ही अवगत केलं शेतकरी त्या पद्धतीने आपल्या शेतात कांद्याचं उत्पादन घेतील आणि एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येला सरकारची जी मानसिकता असते की ग्राहकांना माफक दरात कांदा मिळाला पाहिजे तो निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये रास्त बाजारभाव मिळेल. या सर्व याच्यातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी जी माहिती दिली हीच माहिती आम्ही ह्याच माध्यमातून कांदा संघटनेने वेळोवेळी सरकारकडे ईमेल असतील, प्रत्यक्ष पत्रव्यवहार असतील, मुंबईत मंत्रालयात भेटी देऊन असतील किंवा मंत्री आणि खासदार, जिल्हाधिकारी यांच्याही पत्रव्यवहारामध्ये वारंवार ह्या मागण्या आम्ही केलेल्या आहे. अनेक आंदोलनांमधून पण आम्ही ह्या मागण्या केलेल्या आहेत. याच्यावरती काम होत नाही. दुर्दैवाने याच्यापूर्वी 2025 मध्ये राज्याचे जे पणन मंत्री आहे जयकुमार रावल साहेब त्यांनी जी कांदा धोरण समिती निश्चित केली होती, स्थापन केली होती, तिचे पाशा पटेल म्हणून अध्यक्ष होते, अशा ही समितीने राज्याची प्रमुख किंवा देशाची प्रमुख म्हणून कांदा उत्पादक संघटना म्हणून आम्ही जे काही काम करतो अद्यापर्यंत आमच्याशी कधी संपर्क केलेला नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी 25 मार्चला मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पाचं सुरू असताना कांदा आढावा बैठक घेतली. तिथं आता एक नव्याने सचिवस्तरीय समिती कांद्यासंदर्भात एक आता स्थापन केलेली आहे आणि काल साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 1235 रुपये क्विंटलने म्हणजे 12 रुपये 35 पैसे किलोने शेतकऱ्यांचा कांदा आम्ही खरेदी करू अशी काल घोषणा केलेली आहे. पण दुर्दैवाने आमचा खर्च 2000 पेक्षा 2500 पेक्षा अधिक असताना त्याच्या निम्म्या बाजार भावात कांदा आमचा शेतकऱ्यांचा खरेदी करून आमचं फायदा होण्याऐवजी सरकारच्या निर्णयामुळे जर नुकसान होत

0: असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा संताप होणार आहे. आणि याच्यापूर्वीच 2023 मध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारकडून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं घोषित केलं आणि 2410 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 24 रुपये 10 पैसे किलोचा दर दिला होता. मग जर 2023 ला सरकारनेच आम्हाला कांदा उत्पादकांना 2410 रुपयाचा दर दिला आहे तर तेच सरकार आता पुढच्या 3 वर्षानंतर 2410 ऐवजी 3000 भाव द्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने ते आता 1235 भाव देत आहे. तर ही विसंगती कशासाठी आणि मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे दुर्दैवी निर्णय का होतात हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो.
1: दिगोळेची आपण आकाशवाणीशी या महत्वाच्या विषयावर संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
2: श्रोते हो, वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा वझे.

0: वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. सादर करते सुदाम बटुळे.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसानवाणी या कार्यक्रमात मी सोमनाथ कांटके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज वार आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 26 वैशाख शके 1947 अर्थात 16 मे 2026. शेतकरी बंधू भगिनींनो, खरं तर आपले शेतकरी बांधव विविध पिकांची, वेगवेगळ्या फळबागांची तसंच विविध भाजीपाला पिकांची लागवड करत असतात. खरं तर अशा विविध पिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर सुयोग्य पद्धतीनं करू शकतो. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यानं आपल्याकडे असणाऱ्या पाण्याचा योग्य प्रकारे वापर आपल्याला करता येतो. ठिबक सिंचनाच्या वापरानं पिकांना कमी अगर जास्त पाण्याचा ताण सहन करावा लागत नाही. त्याचप्रमाणे ठिबकमुळं समप्रमाणात पाणी दिल्यानं पिकांची वाढ देखील एकसमान होते. पिकं लवकर काढणीला येतात, त्यामुळे दुबार पिकाची लागवड आपण करू शकतो. त्याचप्रमाणे जमिनीची धूप देखील आपल्याला थांबवता येते, पाणी साठून राहत नाही, जमीन खराब होत नाही. त्याचप्रकारे ठिबकच्या वापरानं पाणी देण्यासाठी रानबांधणीची फारशी गरज पडत नाही, त्यामुळं मजुरीचा खर्च देखील आपल्याला कमी करता येतो. म्हणून शेतकरी बंधूंनो, ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन पद्धती असेल, या सगळ्या सिंचन प्रकारांचा वापर आपण हा शेतामध्ये हमखास करावा. चला तर आता कार्यक्रमातील पहिली मुलाखत ऐकूयात. मुलाखत

0: आहे खरीप हंगाम पूर्वतयारी याविषयी आणि ही मुलाखत दिली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाचे मृदशास्त्रज्ञ डॉक्टर आदिनाथ ताकटे यांनी. ही मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी. ऐकूयात आजची कार्यक्रमातील ही पहिली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज आपण खरीप हंगाम पूर्वतयारीविषयी मार्गदर्शन घेणार आहोत, माहिती घेणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या एकात्मिक

0: केवळ आता आपण आलेलो आहोत आणि अवकाळी पावसाने का होईना आपल्याला पावसाची सुरुवात थोडीफार झालेली आहे, तरीसुद्धा आपल्याला खरीप हंगामाची पूर्वतयारी करताना आणि किंवा नियोजन करताना महत्त्वाच्या नेमक्या कोणत्या बाबी आहेत, काय सांगाल सर?
1: शेतकरी बंधूंनो, प्रामुख्यानं खरीप हंगामाची पूर्वतयारी किंवा नियोजनामध्ये प्रामुख्यानं आपल्याकडं उपलब्ध असलेली जमीन, त्यानंतर तिची खोली, स्थानिक हवामान, पाण्याची उपलब्धता या बाबींचा विचार करून कोणती पिकं घ्यावायची हे ठरवून त्याप्रमाणे सुधारित जातींचा बियाणांची खरेदी, त्यानंतर जीवाणू संवर्धनं, पिकांसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची व्यवस्था, पिकांवरील संभाव्य कीड रोगाच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक, बुरशीनाशक, रोगनाशक यांची व्यवस्था करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे
0: सर. पण जमिनीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या अवजारांचं जर नियोजन आता सध्या गरजेचं आहे तर या बाबतीत नेमकं काय करणं गरजेचं आहे?
1: शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे खरीप हंगाम जर बघितला तर हा कालावधी आपला जवळजवळ जून ते सप्टेंबरपर्यंत असतो आणि या कालावधीत पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत, मळणीपर्यंत आपल्याला जी काही ही कामं करावं लागतात आणि हे कामं करण्यासाठी जी आपल्याला अवजारं लागतात ही अवजारांची आपण देखभाल केली पाहिजे, दुरुस्ती केली पाहिजे, म्हणजे ऐनवेळी आपल्याला ही कामं करताना त्रास होणार नाही. त्यामुळं वेळीच याची दुरुस्ती करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानंतरही काम झाल्यानंतर ही अवजारं व्यवस्थित, म्हणजे पुढील रब्बी हंगामासाठी व्यवस्थित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
0: नक्कीच. म्हणजे शेतकरी बंधूंनो, आपल्या पेरणीसाठीच्या बाबरीची तयारी असेल, त्याची दुरुस्ती असेल, आपण सध्या लगेच करून घेणं गरजेचं आहे कारण वापसा परिस्थिती येऊन लगेच पेरणी करण्याच्या दृष्टीने आपल्याला ते सोयीस्कर होऊ शकेल. सर, खरीपाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने प्रामुख्याने सध्या कोणती मशागतीची कामं करणं आवश्यक आहे, काय केलं पाहिजे?
1: शेतकरी बंधूंनो, मशागतीच्या कामामध्ये विशेषतः खरीप पिकांच्या लागवडीच्या पूर्वतयारीमधून मध्ये साधारणपणे नांगरट, ढेकळे फोडणं, कुळवणं, झसकटे वेसणं, जमिनीचं सपाटीकरण करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मृद व जलसंधारणाची कामं करणं, जमिनीची बांधबंदिस्ती करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला जी पिकं लावायची आहेत त्याची सरी वाफे तयार करणं आणि विशेषतः आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या कुळवाच्या पाळ्या चालू असतील, त्यामुळे कुळवाच्या पाळी शेवटची पाळी चालू असताना शेणखताची मात्रा देणं, जमिनीमध्ये शेणखत मिसळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. रानांची व्यवस्था, म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टीनं बांधावर जी झाडं झुडपं आहेत जी आपल्याला पेरणीसाठी किंवा शेतीसाठी अडचणी आहेत ही झाडं काढणं अत्यंत गरजेचं आहे. पिकाच्या वाढीसाठी ही झुडपं आपल्याला तोडणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय ज्या काही किडी आहेत, किडी आणि रोगांचं संरक्षण आपल्याला करायचं असेल तर निश्चितपणे ह्या काही बाभळीची झाडं असतात, काही लिंबाची झाडं असतात, ह्या झाडांवर ही कीड रोगांचं कंदर त्या काळात मधल्या काळात ह्या झाडावर जाऊन बसतात, ही झाडं काढणं हे अत्यंत स्वच्छतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. याशिवाय जी काही रानातली आपली शेतातली पायवाट असेल किंवा ट्रॅक्टरच्या जाण्याचा रस्ता असेल याची डागडुजी करणं हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
0: नक्कीच. म्हणजे शेतकरी बंधूंनो, हुमणीसारख्या किडीचं नियंत्रण त्या दृष्टीने सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, या बाबींकडंसुद्धा आता आपण लक्ष देण्याची गरज आहे असं सर आपल्याला सांगतायत. सर, खरीप हंगामातील पिकांचं नियोजन करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींकडं प्रामुख्यानं लक्ष देण्याची गरज आहे?
1: शेतकरी म्हणून खरीप हंगामाची लागवड करण्यासाठी पिकाची निवड करताना त्या पिकासाठी लागणारी जमीन, तिची उपलब्धता, तिची खोली म्हणजेच जमिनीचा प्रकार या गोष्टींचा विचार करून आपण पिकांची निवड केली पाहिजे आणि त्या पिकांसाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता, हे दोन गोष्टी आहेत, एक जमीन आणि पाण्याची उपलब्धता, या दोन प्रामुख्यानं गोष्टी विचारात घ्यायला पाहिजेत ज्यावेळेस आपण खरीप हंगामाचं नियोजन करतो त्यावेळेस.
0: नक्की सर. खरीपाचा मुख्य प्रश्न असतो तो बियाणाची निवड, जातीची निवड. अनेक शेतकरी बंधू या जातीसाठी, त्याच्या व्हरायटीसाठी म्हणून आग्रही असतात. तर नेमकं खरीप हंगामासाठी बियाणांची निवड करताना, जातीची निवड करताना कोणत्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे, काय सांगाल?
1: शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे जमीन आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार कोणतं पीक घ्यावायचं हे ठरवल्यानंतर पिकाच्या वाणांची निवड करताना योग्य उत्पादन देणारं, कमी कालावधीत येणारं, विशेषतः अवशन प्रवण क्षेत्रामध्ये जे काही शेतकरी पेरणी करतात त्यांनी कमी कालावधीत येणारं अवर्षण प्रतिकारक्षम अशा वाणांची निवड करणं गरजेचं आहे. महात्मा

0: महात्मा फुले कृष्णदेव राहुरी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांनी प्रमाणित केलेलं बियाणंच आपण वापरावं. आता हे सदर बियाणं पेरणीपूर्वीच आपण घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस आपल्याला या बियाणांसाठी आपल्याला धावपळ करावी लागणार नाही. याशिवाय या बियाणांची उगवणशक्ती ही तपासलेली असते. जी बियाणं आपण बाजारातून खरेदी करणार आहोत या बियाणांची उगवणशक्ती तपासलेली असते. त्यामुळे शिफारसीच केलेल्या प्रमाणित बियाणांचाच वापर आपण हे वापरायला हवा. त्यामुळे हेक्टरी रोपांची संख्या पाहिजे तेवढी आपल्याला ठेवता येते.
1: नक्कीच सर, म्हणजे शेतकरी बंधूंनो प्रमाणित बियाणांचा वापर आणि कशा पद्धतीने आपण बियाणाची निवड केली पाहिजे याबाबत सरांनी आपल्याला सांगितलं. सर, पेरणीच्या आधी बीज प्रक्रियेबद्दल आपलं विद्यापीठ आग्रही असतात, आपण आग्रही असतात, तर नेमकं बीज प्रक्रियेबाबत आणि त्याच्यामध्ये जीवाणू खतांच्या वापराबाबत आपण काय मार्गदर्शन कराल?
0: शेतकरी म्हणून बीज प्रक्रिया ही अत्यंत सोपी आणि सुलभ प्रक्रिया आहे. अत्यंत कमी पैशात आपल्याला साधारणपणे 15-20% उत्पादन या आपण या प्रत्येक पिकाचं हे वाढवू शकतो. रासायनिक खतांच्या तुलनेत जीवाणू खतं ही अल्प किमतीत बाजारात मिळत असून शेतकऱ्यांना ती अगदी परवडण्यासारखी आहेत. ही एक कमी पैशाची जास्त फायदा देणारी जैविक खतं आहेत. हवेतील नत्र ही पिकांना उपलब्ध करून देतात आणि यामुळे पिकांची वाढ जोमानं होते. याशिवाय उत्पादनातही वाढ होते. पेरणीपूर्वी या खतांची तजवीज म्हणजे एकदल वनस्पती असतील, द्विदल वनस्पती असतील, तर अशा पिकांसाठी आपण अझोटोबॅक्टर, रायझोबियम याशिवाय स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणजे स्फुरदाची उपलब्धता होण्यासाठी हे स्फुरद विरघळणारे जीवाणू यांची ह्या जैविक खतांची खरेदी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय ज्या बियाणांना आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे याच्यासाठी जी रासायनिक केमिकल्स लागतील म्हणजे जी काही कीड नियंत्रणासाठी, रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशकं लागतील ती खरेदी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण पेरणी करू याची तजवीजच मुळात आपण वेळेवर जर करून ठेवली तर पेरणीच्या वेळी आपली धावपळ होत नाही. त्यामुळं जैविक खतांची खरेदी आणि बीज प्रक्रियेसाठी जी काही आपल्याला कीड नियंत्रणासाठी बुरशीनाशकं लागणार आहेत यासाठी आपण ही खरेदी करणं अत्यंत गरजेचं आहे.
1: नक्की सर, म्हणजे शेतकरी बंधूंनो बीज प्रक्रियेसारख्या एका छोट्या उपायातून आपण दीर्घकाळापर्यंत किंवा एका पीक वाढीच्या नेमक्या सुरुवातीच्या काळापर्यंत पिकांचं कीड रोगापासून संरक्षण तर करूच शकतो. पिकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याला नैसर्गिकदृष्ट्या खताची उपलब्धता होत असल्यामुळं पिकांची वाढ आपली जोमदार होणार आहे. सर, याचबरोबर खरं तर खरीप हंगामामध्ये विविध प्रकारच्या निविष्ठा आपल्याला लागतात, जसं खत असेल, तर त्याबाबत नेमकं आता खरीपाच्या सुरुवातीला शेतकरी बांधवांनी काही तयारी करणं गरजेचं आहे का, काय सांगाल?
0: निश्चितपणे आपल्याला ज्या पिकांची पेरणी करायची आहे त्या पिकांचं वाण विद्यापीठानं शिफारस केलेलं हे याची वेळीच खरेदी करणं अत्यंत गरजेचं आहे. खरेदी करताना आपण त्याची पावती घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही एक महत्त्वाची आपण निविष्ठा खरेदी करतो. त्यानंतर दुसरी जी निविष्ठा आहे त्यामध्ये जैविक खतं, मगाशी सांगितल्याप्रमाणे अझोटोबॅक्टर, रायझोबियम, PSB यासारखी आपण जैविक खतं ही वेळीच खरेदी करायला हवीत. तिसरं जी निविष्ठा आहे ती आपण जी काही संभाव्य कीड रोग पडणार आहेत बीज प्रक्रियेसाठी जी आपल्याला बुरशीनाशकं लागणार आहेत किंवा रासायनिक कीड नियंत्रणासाठी जी काही औषधं लागणार आहेत ही वेळीच खरेदी करायला हवीत. याशिवाय पेरणी करताना रासायनिक खतं ही आपण खरेदी करायला हवीत. यामध्ये प्रामुख्यानं त्या पिकाला जी काही रासायनिक खतं लागणार आहेत यामध्ये प्रामुख्यानं नत्र स्फुरद पलाश जी आपण युरियाच्या माध्यमातून, सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून आणि म्युरेट ऑफ पोटॅशच्या माध्यमातून देतो ही खरेदी करणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय ही देण्यापूर्वी आपण निश्चितच आपण आपल्या जमिनीची मातीची माती परीक्षण केलं असेल आणि हा माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपण या खतांचं नियोजन हे करायला हवं. एकंदरीतच आपण खरीपाच्या नियोजनामध्ये प्रामुख्यानं जमिनीची खोली लक्षात घेणं गरजेचं आहे, त्यानुसार पिकांची निवड करणं गरजेचं, त्यानंतर माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांचा वापर करणं हे महत्त्वाचं, योग्य वाणांची निवड केल्यानंतर योग्य अंतरावर पेरणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं, पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत गरजेचं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं या नियोजन

0: मध्ये वेळेवर पेरणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळी जमिनीत पुरेसा ओलावा असेल, सर्वसाधारणपणे 75 mm ते 100 mm पाऊस पडून गेल्यानंतर आपल्या जमिनीत मजदुरानुसार ओलावा लक्षात घेऊनच आपण पेरणीचं नियोजन हे करायला हवं.
1: शेतकरी बंधूंनो, अशा छोट्या छोट्या बाबींकडं जरी आपण लक्ष दिलं तरी आपली उत्पादकता, उत्पन्न आणि उत्पन्नाची प्रत ही निश्चितच चांगली आपली येऊ शकते. आणि त्याचबरोबर हा खरीप येणारा खरीप हंगाम हा आपल्याला अधिक लाभदायक होऊ शकतो असं सरांनी, याच दृष्टीने आपल्याला सरांनी आज मार्गदर्शन केलेलं आहे. तरीही आपल्याला जर काही शंका असतील, अजून काही मार्गदर्शनाची गरज असेल तर त्यासाठी डॉक्टर आदिनाथ ताकटे सरांचा मोबाईल नंबर आहे 94-04-03-23-89. पुन्हा एकदा 94-04-03-23-89. सर, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण खरीप हंगाम पूर्वतयारीच्या संदर्भात शेतकरी बंधूंना जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी नगर केंद्र आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: खरीप हंगाम पूर्वतयारी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाचे मृदशास्त्रज्ञ डॉक्टर आदिनाथ ताकटे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. ही मुलाखत आम्ही पुनःप्रसारित केली.
3: क्या बात है भाई, आजकल तो काफी खुश नजर आ रहे हो.
4: क्यों ना हो, अब मैं ऑर्गेनिक खेती जो कर रहा हूँ ये पूरा प्राकृतिक है, ऑर्गेनिक है. इसमें हमारे खेत, हमारी फसल और हमारी जेब सब फायदे में होते हैं और इसमें लागत भी कम है. जी हाँ, आप भी ऑर्गेनिक खाद का प्रयोग करें, अपनी फसल और मिट्टी को तंदुरुस्त बनाएं और आपकी आमदनी में इजाफा करें. अधिक जानकारी के लिए किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर 1800-1801-551 पर कॉल करें और लॉग इन करें kisan.gov.in और farmer.gov.in.
5: कृषि और किसान कल्याण मंत्रालय द्वारा किसान हित में जारी.
2: यानंतर ऐकूयात डाळिंब बहार व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अन्सार खान अत्तार यांची सोमनाथ कांटके यांनी घेतलेली मुलाखत.
6: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधव अनेक नगदी पिकांची लागवड करत असतात, अनेक फळबागांची लागवड करत असतात आणि त्या माध्यमातून आपलं उत्पन्न वाढवण्याचा ते प्रयत्न करतात. अशाच पद्धतीनं आपले अनेक शेतकरी बांधव डाळिंब बागेचं व्यवस्थापन देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं करत असतात. आज आपण याच डाळिंब बागेतील बहार व्यवस्थापन कसं असावं याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अन्सार खान अत्तार. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
7: नमस्कार शेतकरी बंधू मित्रांनो.
6: अत्तार सर, खरं तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला किंवा एकूणच आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर या डाळिंब बागेचं काय नेमकं महत्त्व आहे किंवा एकूणच याचं क्षेत्र कसं आहे याविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूया.
7: महाराष्ट्र राज्याचा विचार जर केला तर महाराष्ट्र राज्यात गेल्या 2-3 दशकापासून डाळिंब एक महत्त्वाचे नगदी पीक बनले आहे. महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजनेचा जर विचार केला तर ही योजना कार्यान्वित झाल्यापासून फळपिकाखाली डाळिंबाचं प्रक्षेत्र जे आहे ते झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर साधारणपणे 1,60,000 ते 1,70,000 हेक्टरहून अधिक क्षेत्र या फळपिकाखाली लागवडीस आलेले आहेत. राज्यात सध्या साधारणतः सोलापूर जिल्हा असेल, नाशिक असेल, अहमदनगर किंवा अहिल्यानगर असेल, पुणे, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यामध्ये डाळिंबाची लागवड व्यापारी तत्वावर केली जाते. महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या हवामानाचा आणि जमिनीचा योग्य वापर, डाळिंब झाडाची आगळीवेगळी शरीर प्रक्रिया, फळांला वर्षभर बाजारपेठेत असलेला वाव किंवा मग येण्यासारखं कोणतंही बार नियोजन याचा जर विचार केला महाराष्ट्रात लागवड करण्याचा खूप वाव या फळपिकास आहे. डाळिंबाचा विचार जर केलं तर त्याचं शरीरापासून किंवा त्याचं आयुर्वेदिक तत्वसुद्धा खूप महत्त्वाचं आहे.
6: म्हणजे अशा प्रकारे हे जे डाळिंबाचं महत्त्व आहे ते असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सर, आता प्रामुख्यानं जे आपल्याकडे डाळिंबाच्या बाबतीत ज्या जाती आहेत त्यांच्याबाबत आपण माहिती देऊयात. कोणकोणत्या जातींची लागवड आपला शेतकरी बांधव या डाळिंब

0: पिकामध्ये करत असतो.
1: महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या साधारणतः 5-7 जाती आहेत. त्याच्यामध्ये गणेश आहे, जी 137 आहे, मृदुला आहे, फुले आरक्ता आहे, भगवा आहे आणि फुले भगवा सुपर आहे. जवळपास भगवा आणि फुले भगवा सुपर या प्रक्षेत्राखाली किंवा हे जे जाती आहेत, हे जाती शक्यतो शेतकरी निवडतात आणि लागवड करतात.
0: आता अनेक प्रकारच्या ज्या जाती आहेत त्या आपण यामध्ये सांगितल्यात. सर, आता महत्त्वाचा विषय आपण घेऊयात, म्हणजे तो आहे बहार व्यवस्थापनाचा. आता बहार व्यवस्थापन करण्यापूर्वी आपण हे बहार धरणे म्हणजे नेमकं काय याविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूया.
1: बहार धरणे म्हणजे साधारणतः जमिनीच्या मजदुरानुसार बागेचे पाणी बंद करणं आणि बागेला ताण देणे, त्याच्यानंतर छाटणी आणि मशागत करून नंतर बागेला पाणी देणे किंवा खते देणे, या प्रक्रियेला आपण बहार धरणे म्हणतो.
0: आता बहार धरण्यापूर्वी काही गोष्टी आधी काळजी घेणं किंवा आधी त्याचं नियोजन करणं देखील महत्त्वाचं ठरत असेल, तर कोणकोणत्या गोष्टींची काळजी ही बहार धरण्यापूर्वी घ्यायची असते?
1: साधारणतः डाळिंबासाठी आपण 3 बहार महत्त्वाचे असतात, ज्याला आपण आंबे बहार म्हणतो, मृग बहार म्हणतो आणि हस्त बहार म्हणतो. आंबे बहार हे जानेवारी फेब्रुवारीमध्ये धरलं जातं आणि त्याचे फळं पक्व होण्याचा कालावधी हा जून ते ऑगस्ट असतं. मृग बहार हा जून जुलैमध्ये धरला जातो आणि त्याचे फळं पक्व होण्याचा कालावधी हा नोव्हेंबर ते जानेवारी असतं. तसंच हस्तबार हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये धरला जातो आणि त्याचं फळं पक्व होण्याचा कालावधी हा साधारणतः मार्च ते मे महिन्यापर्यंत असतो. तर हे साधारणतः महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे 3 बहार असतात आणि बहार घेतले जातात. आता साधारणतः बहार धरण्या अगोदर झाडाला ताण देणं हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो. आता झाडाला वळण देणं सर्वात महत्त्वाचं असतं. डाळिंबाचे झाडात अनेक फुटवे येतात, त्यापैकी एकच खोड ठेवल्यास खोडकिड्याचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये साधारणतः 3 ते 4 महत्त्वाचे खोडं ठेवून त्याच्यावरती बहार पकडणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. आता बहार नियोजन जो असतो, तर बहार धरणे किंवा बहाराला झाडाला पुरेशी विश्रांती देऊन नंतर एकाच वेळी फळधारणा करून फळाला काय बाकीच्या ज्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया धुऊन, म्हणजे उदाहरणार्थ फळ प्रक्रिया किंवा अथवा त्याला कृत्रिम दोन्ही प्रकारांना साधारणतः जे ताण असतो, ताण दिल्यानंतर ते ताण एकाच वेळेस घेऊन जे बहार प्रक्रिया असतात त्याला बहार प्रक्रिया किंवा बहाराचे साधारणतः बहार प्रक्रिया आपण त्याला म्हणू शकतो.
0: आता बहार नियोजन कसं असावं किंवा बहार धरण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी याविषयी सर आपण सांगितलं. आता बहार धरण्यासाठी जी कामे केली जातात त्यामध्ये मग छाटणी करणं असेल, मशागत करणं असेल, खतं देणं किंवा बागेस पाणी देणं असेल, या सगळ्या कामांचं खरं तर आपल्याला नियोजन करावं लागतं. तर याविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूया.
1: सर्वात महत्त्वाचं बहार देणे अगोदर पाणी तोडणं खूप महत्त्वाचं असतं. आंबे बहार धरण्यासाठी जमिनीच्या मजदुराप्रमाणे बागेचे पाणी तोडणे आवश्यक ठरते. हलक्या जमिनीत साधारणतः 30 ते 35 दिवस आणि जर मध्यम आणि किंवा भारी जमीन असेल तर साधारणतः 40 ते 45 दिवस अगोदर बागेचे पाणी बंद करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या त्या हिशोबाने मग त्याचे जे काही प्रक्रिया असतील किंवा जे काही कामे असतील ते कामे त्या काळामध्ये करणं गरजेचं असतात. आता साधारणतः पाणी बंद केल्यानंतर छाटणी करणं खूप गरजेचं असतात. मग बाग ताणावर सोडल्यानंतर साधारणपणे डिसेंबरच्या 2 आठवड्यापासून झाडांचे योग्य प्रकारे छाटणी करणे हे फार महत्त्वाचे असतात. छाटणी करताना खोडावरती 2 फुटापर्यंत फूट काढणे किंवा वाढलेले रोगट दाट झालेले जे फांद्या असतात तर ते काढणे, ज्याला आपण वॉटर शूट म्हणतात, किंवा मग साधारणतः उंच वाढणारे फांद्या असतील ते काढणे खूप गरजेचं असतात. तर ह्या प्रकारे छाटणी झाडाची छाटणी करणं खूप गरजेचं असतात. त्यानंतर साधारणतः छाटणी केल्यानंतर छाटणीचे खूप फायदे असतात. म्हणजे फायदे म्हणजे बागेत हवा खेळती राहते, त्यामुळं रोगराई नियंत्रणात येते. फवारणी करताना फवारणी झाडावर आतील भागावरती फवारणी मारता येऊ शकते याची काळजी घेणे. झाडांचे सर्व भागास सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळेल याची काळजी घेणे. त्याच्यानंतर शास्त्रीय वाढ काढल्यानंतर त्यास वाढणीवर परिणाम होतो त्याचा फायदा झाडावर घेणं खूप गरजेचं असतं. आणि झाडाला शेवटी आकार कसं मिळेल याचासुद्धा खूप फायदा होत असतो. त्याच्यानंतर मशागती आणि खतं आणि पाणी कसं देणं याचा विचारसुद्धा व्हायला पाहिजे. बागेचं पाणीचं व्यवस्थापनाचा विचार केलं तर बागेचं पाणी व्यवस्थापनाचे ठिकाणच्या बाष्पीभवनाचा दर लक्षात घेऊन

0: म्हणजे त्याचे करायला पाहिजे. पाणी पुरवठा जमिनीच्या मजदुराप्रमाणे करणे एक आवश्यक आहे. ठिबक संचद्वारे पाणी पुरवठा करीत असताना दररोज एक किंवा एक दिवस आड संच चालवणे व जमिनीचं वापसा आल्यानंतर संच चालवणे त्याचं अभ्यासाप्रमाणे काम करणे गरजेचं आहे. झाडांना शिफारस केलेल्या मात्रेनुसार पाणी देणं गरजेचं आहे. झाडांचा पसारा मोठा असल्यास 2 ऐवजी 4 ड्रिपरचा वापर करणं गरजेचं आहे. ड्रिपरचं झाडास पसाऱ्याच्या 6 इंच बाहेर असणे गरजेचं आहे. ड्रिपमधून योग्य त्या प्रमाणात पाणी पडतो किंवा नाही त्याची खात्री करणे खूप गरजेचं आहे. आणि शेवटी पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने सेंद्रिय अच्छेदनाचा वापर करणंसुद्धा खूप गरजेचं आहे.
1: सर, आता बाहेर धरल्यानंतर झाडांची निगा असेल किंवा उत्पादनासाठीच्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूया.
0: फुले आल्यापासून फळे तयार होण्यापर्यंत साधारणतः 135 ते 180 दिवसाचा कालावधी साधारणतः डाळिंबामध्ये लागतो. भगवा जातीचे फळं साधारणतः 180 ते 190 दिवसामध्ये तोडणीस किंवा पक्व होण्यास लागतात. फुले आरक्ता किंवा फुले गणेश असेल हे जाती साधारणतः 140 ते 150 दिवसामध्ये पक्व होतात. फळे तयार झाल्यानंतर साधारणतः गोलसर आकाराचा कमी होऊन फळांच्या बाजूवर साधारणतः सहजपणे येतो. फळं दाबल्यास सालीचं विशिष्ट करकर आवाज येतो आणि फुलं पक्व झाली किंवा नाही झाली त्याचा अंदाज आपल्याला येऊन जातो. साधारणतः फळं तयार झाल्यानंतर प्रत टिकून राहण्यासाठी फुलं साधारणतः लाल रंगाचे फळं तयार होतात आणि ते काढणीस तयार होतात. साधारणतः एका झाडापासून आपल्याला 150 ते 170 फळं आपल्याला एका झाडापासून साधारणतः 200-250 ग्रामपासून तर 300-350 ग्रामपर्यंत एका झाडापासून आपल्याला उत्पन्न मिळतं.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, डाळिंब बहार व्यवस्थापन याविषयी आज आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अन्सार खान अत्तार यांच्याकडून सविस्तर असं मार्गदर्शन मिळालेलं आहे. मात्र आपल्या मनामध्ये या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील, शंका असतील, तर आपण थेट सरांसोबत संपर्क साधू शकता. त्यासाठी अत्तार सरांचा नंबर आहे 9405-26-78-67. नंबर पुन्हा एकदा 9405-26-78-67. अत्तार सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: डाळिंब बहार व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अन्सार खान अत्तार यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर ऐकूयात उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी माहिती. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकू शकाल हवामान बदल आणि उपाय याविषयी माहिती. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, उद्या सकाळी 6:40 प्रसारित होणारा कृषीवाणी हा कार्यक्रम आपण नक्की ऐका.

0: कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकलात. सादर करते होते सुदाम बटोळे. आपण ऐकतात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपद्वारे. श्रोते रात्रीचे 8 आहेत. एक आठवण आहे कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीची. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच 21 मे 2026 विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 0241-242-3471 आणि 242-3672. हे होतं निवेदन कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहिल्यानगर.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
1: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
2: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
4: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
5: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
6: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी अहिल्यानगर इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
5: संपर्क 92-70-52-66-35.
7: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
8: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
7: थायरॉइडच्या गाठी,
8: गर्भाशयातील फायब्रॉइड,
7: वाढलेली प्रोस्टेट,
8: विविध बायोप्सीज,
7: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
8: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
7: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
8: फोन 74

0: 74000 48 40 88
1: 74000 48 40 88
2: बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
5: atmamalikonline.com.
6: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
7: मी आधी भारत पुत्र.
8: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे 100.1 MHz वर. श्रोतेहो, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता ऐकूयात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन। नीट पेपर फुटीप्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक। 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा। गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण। आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज। भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमापुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज आपल्या नेदरलँड्स दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते।
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया। दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया। जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है।
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअपचं जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो, तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व, तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्त्वाकांक्षाही भारत बाळगून आहे, असं ते म्हणाले। AI, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली। नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांची ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली। मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच NTA त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं CBI सांगितलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी अटक झालेल्या प्राध्यापक PV कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोघांना न्यायालयानं 10 दिवसांच्या CBI कोठडीत पाठवलं आहे। NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेत केंद्र सरकारनं आज 2 सहसचिव आणि 2 सहसंचालकांची नियुक्ती केली आहे। भारतीय सांख्यिकी सेवेच्या 1998 तुकडीच्या अधिकारी अनुजा बापट आणि भारतीय महसूल सेवेच्या 2004 तुकडीच्या अधिकारी रुचिता वीज या पुढील 5 वर्षांसाठी NTAच्या सहसचिव असतील, तर भारतीय महसूल सेवेच्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आकाश जैन तसंच भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील अधिकारी राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे।

शिक्षण मंत्रालयाने देशातील 14 ते 18 वयोगटातील शाळेबाहेर असलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार देशात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 100 मुलांपैकी केवळ 62 मुलंच 12वीपर्यंत पोहोचतात, त्यामुळे सध्या 14 ते 18 वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शाळेबाहेर आहेत. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एका नवीन उपक्रमाच्या अंमलबजावणी धोरणाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत. या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे. तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3ऱ्या भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही. सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरूपाचं असेल असं मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं भारतीय हज यात्रेकरूंसाठी आज लघु हज पॅकेजची घोषणा केली. या नवीन व्यवस्थेअंतर्गत यात्रेकरूंना हजचे विधी पूर्ण करून सुमारे 20 दिवसांच्या आत परतणे शक्य होईल. हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5 जून या कालावधीत राबवले जाईल. या विशेष उपक्रमाअंतर्गत सुमारे 10,000 यात्रेकरू यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली नाही असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. अहोरात्र कार्य करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे दिवस रात्र काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. न्यायव्यवस्थेच्या कामकाजात होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव उपाय प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले. न्याय वितरणाला गती देण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी अधिक सखोल न्यायिक रचना करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना केलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 182 कोटी रुपये किमतीचे 227 किलो वजनाचे कॅप्टागॉन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. मध्य आशियातल्या दहशतवादी गटांकडून कॅप्टागॉन या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. या प्रकरणी दिल्लीतून एका सिरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे. केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला. वेगवेगळी मतं असणं हे राजकारणात नैसर्गिक आहे, मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे असं वेणुगोपाल यावेळी म्हणाले. तर दोघांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त फेटाळून लावत मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचं सतीशन यांनी सांगितलं. मंत्र्यांची यादी उद्या दुपारपर्यंत राज्यपालांना दिली जाईल असं ते म्हणाले. वेणुगोपाल यांची भेट घेण्याआधी सतीशन यांनी ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांचीही भेट घेतली. चेन्नीथला यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी सतीशन प्रयत्नरत असल्याचं सांगितलं जात आहे. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चेन्नीथला हेही आग्रही होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून भूतानला भारतापेक्षा खूपच कमी दरात पेट्रोल विकलं जात असल्याच्या दाव्याचं सरकारनं खंडन केलं आहे. समाज माध्यमावरचा हा दावा हा व्हिडिओ जुना असून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे. थायलंडमधल्या बँकॉक इथं आज रेल्वे आणि सार्वजनिक बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 29 जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे आणि बसची टक्कर होऊन आगीचा भडका उडाला. यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकींना झळ पोहोचली आहे. इस्रायलनं गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा नेता मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इज अल दिन अल हदाद असं त्याचं नाव असून 7 ऑक्टोबर 2023 ला इस्रायलवर हल्ला करण्यात त्याचा

0: महत्त्वाचा वाटा होता असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये कोलकात्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्स सोबत सुरू आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 1-85 धावा झाल्या होत्या. अमेरिका आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलांनी इस्लामिक स्टेट ग्रुपचा म्होरक्या अबू बिलाल अल मैनुकी याला काल एका संयुक्त मोहिमेत ठार केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या प्रसारणात श्रोतेव आपलं पुन्हा स्वागत आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. थोड्याच वेळात ऐकूयात कार्यक्रम नारी विश्व.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.

0: श्रोते हो नमस्कार. आज आपण आकाशवाणीमध्ये अशा एका सखीला आमंत्रित केलं आहे ज्यांनी आपल्या पॅशनमुळे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. किंबहुना असंही म्हटलं तर वावगं ठरू नये की ज्यांनी आपल्या पॅशनलाच आपलं प्रोफेशन बनवलंय अशा अहिल्यानगर शहरातील मास्टर शेफ किताब मिळवलेल्या दीपाली बिहानी यांना. आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या यशाचा प्रवास, पाककलेतील त्यांचे काही अनुभव आणि काही खास टिप्स आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तर दीपाली मॅडम, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सर्वात प्रथम आमच्या श्रोत्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला पाककलेची आवड कशी निर्माण झाली.
1: पाककला ही म्हणजे लहानपणापासून मी आजींबरोबर स्वयंपाक करत होती. तेव्हा तर एवढं असं गॅस स्टोव वगैरे काही नव्हतं, आम्ही चूलवर स्वयंपाक करायचं सगळा. आणि तिथूनच मग ती आवड हळूहळू निर्माण होत गेली. तिच्या हाताखाली मी थोडे छोटे छोटे काम करत गेली आणि तिथून मग थोडीशी आवड माझी
0: तयार झाली. ओके, क्या बात आहे. तर आता हे सांगा मला, आमच्या श्रोत्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की ह्या म्हणजे कुकिंगच्या क्षेत्रात तुम्ही आलात तर यामागे आपणास कोणाची प्रेरणा होती का?
1: कुकिंगच्या क्षेत्रात जेव्हा मी आली तेव्हा पूर्ण हे विश्व माझ्यासाठी नवीन होतं.
0: बरं.
1: मूळ म्हणजे मी एक आर्टिस्ट आहे. एक ग्लास वर्किंगचं मी प्रोफेशन होता माझा आणि कलर वगैरे बघायला, छंद बघायला, रांगोळी, मेहंदी हे मला खूप आवडायचे. एक नवीन असं

0: काहीतरी विश्व तयार करायचं म्हणून मी जेव्हा लग्न झालं तेव्हा स्वयंपाकाकडे बघितलं. स्वयंपाकात बी भरपूर कलर असतात, हळदी, मिरची, मसाले, हे पण मला एकदम अट्रॅक्ट करू लागले.
1: Okay.
0: आणि तिथून मग मी वेगळे असे आयटम बनवायला चालू केले. आजीपासून तर मला प्रेरणा होतीच, पण तरी पण जी आपली जुनी वस्तू आहे, पारंपरिक वस्तू आहे, ज्या आज मुलं खात नाही, तीच वस्तू मॉडिफिकेशन करून मी कसं देऊ शकेल, हा कल मीने उचलला. आणि तिथून मग मी शोध करत कुकिंगचे सगळे असे शोध काढत पुढे आले.
1: बरं, म्हणजे नवीन नवीन डिशेस तुम्ही स्वतः इनोव्हेट करायला लागल्या, कारण तुम्हाला त्या रंगांचं जे आकर्षण होतं त्याला तुम्ही तुमच्या कुकिंगच्या छंदात असं वळवलं.
0: जोपासून घेतलं.
1: बरोबर. सुरुवातीला घरातच नवनवीन पदार्थ बनवण्यापासून सुरू झालेला, तर मास्टर शेफ पर्यंतच्या प्रवासात तुम्हाला नेमक्या कोणत्या अडचणी आल्या?
0: खूप अडचणी असतात की ज्या आपण फक्त अनुभवू शकतो, कारण की घरात मुलांचं, सगळ्या आपल्या घरच्या लोकांचं आवरून सावरून नवीन पदार्थ तयार करायला तेवढा दुपारचा वेळ राहायचा.
1: असं पाहायला गेलं तर किचन मध्ये काम करणं हे थोडंसं किचकट किंवा वैतागाचाही कधी कधी होऊन
0: पुष्कळ लोकांना बोर वाटतात ते, तसं की भाई सारखं स्वयंपाकच काय करत बसायचं.
1: अगदी. हा,
0: तर मी नेहमी काय करायचे की स्वयंपाक सकाळचा सावरला मुलं आले ट्युशनला वगैरे गेले की जो 1-1.5 तास भेटायचा त्याच्यात मी नवीन नवीन पदार्थ करत राहायची.
1: बरं.
0: मग हळूहळू तसं करत मी कुकिंगचे क्लास घ्यायला लागली.
1: बरं.
0: कुकिंगचा क्लास मध्ये मी सगळ्या टाईपचे क्लास घ्यायला लागली, जसं बेकिंग आहे, बिस्किट्स आहे, राजस्थानी, पंजाबी, असं हळूहळू करत इटालियन, मेक्सिकन, चायनीज, असे हळूहळू मी पदार्थ वाढवत गेली.
1: बरं.
0: त्या 1-1.5 तास हा माझ्यासाठी खूप महत्वाचा राहायचा की भाई मी काहीतरी करू. आणि विशेष म्हणजे शाकाहारी, पूर्णतः शाकाहारी. आणि त्यात बी अगर चातुर्मास असला तर कांदा लसूण नाही.
1: बरोबर.
0: ते सुद्धा पदार्थ मी केलेले आणि त्याच पदार्थांच्या जोरावर मी आज मास्टर शेफ पर्यंत पोहोचली की मी माझ्या पदार्थाला वेगळी चव कशी देऊ शकते. सगळेच स्वयंपाक करतात.
1: बरं.
0: आपल्या भारतात 99% गृहिणी स्वयंपाक करतात, पण तुम्ही त्याच्यापासून काय वेगळं करता? कारण की जजेस तर मोस्ट ऑफ सगळ्यांचे खाल्लेलेच असतं त्यांनी, मग तुम्ही अशी काय टेस्ट दिली की त्यांनी तुम्हाला सिलेक्ट करायचं? हा प्रश्न नेहमी माझ्या डोक्यात राहायचा आणि त्यानुसार मी स्वयंपाकामध्ये असं वेगळं पण तयार करत गेली.
1: बरं.
0: की भाई जी टेस्ट मी तुम्हाला द्यायची ती जिभेवर ठेवल्यावर एकदम वेगळी टेस्ट भासायला पाहिजे,
1: काहीतरी वेगळं जाणवायला पाहिजे
0: आणि ते मनातून तृप्त व्हायला पाहिजे. जेवण म्हणजे पहिले आपण डोळ्यातून बघतो, नंतर नाकावाटी त्याचा सुगंध घेतो आणि नंतर जिभेवर ठेवतो. तर या तिन्ही प्रक्रिया माझ्या व्यवस्थित झाल्या पाहिजे याच्याकडे माझा कल होता. आणि मी नेहमी स्वयंपाक करताना डेकोरेटिव्ह सुंदर असा घमघमीत सुगंध येणारा आणि पोटात गेल्यावर तृप्त होणारा असा ठेवते.
1: बरं. पण असं झालंच असेल ना की कधी तुम्हाला काही अडचण आलीये, कधी काही एखादा पदार्थ तुमच्या हातून बिघडलाय, मग पुन्हा तो बनवायचा आहे, त्यासाठी लागणारी मेहनत, मग हे करत असताना ह्या गोष्टी कशा डील केल्या तुम्ही?
0: पदार्थ जेव्हा बिघडायचा माझ्या हातून, कारण की पुष्कळदा नवीन असतो तेव्हा लक्षात येत नाही.
1: बरोबर.
0: तर जेव्हा बिघडायचा तर त्याच्या मागची कारणं मी शोधायची, काय झालंय, कसं काय बिघडतं. कुकिंग मध्ये तर पदार्थ एवढे लवकर नाही बिघडत, पण बेकिंग करायला गेल्यावर खूप लवकर बिघडतात.
1: बेकरी आयटम असतात ते खराब होण्याची किंवा बिघडण्याची शक्यता जास्त,
0: 99% असतेच. अगर एखादी आयटम भी तुम्ही थोडासा जास्त टाकला की पदार्थ गेला.
1: ओके.
0: जसं आता उदाहरण केक आहे, बिस्किट आहे.
1: बरं.
0: थोडाही सोडा केला तर केक बसणार नाही, तो बिघडून जाईल. बिस्किट पूर्ण असे तुमचे जळता, म्हणजे जळून जाईल, बेक नाही होणार, आतून एकदम कच्चे राहतील.
1: बरं.
0: तर असा शोध घेत मी पुढे आली आणि मग त्याच्यापासून बाई मागच्या वेळेला एवढे आयटम टाकले होते ते प्रमाण लिहून ठेवायची.
1: बरोबर.
0: आणि त्या प्रमाणानुसार त्यावेळेस काय चूक झाली, आता मी कसं कर त्याचा सुधारू शकते, हा सगळा अभ्यास मी करत गेले. आणि मास्टर शेफला जाण्याची माझी जीद होती.
1: अच्छा.
0: की बाई कार्यक्रम मी नेहमी बघायची मास्टर शेफचा.
1: बरं.
0: आणि नेहमी सांगायची अगं असं नाही, असं करायला पाहिजे होतं, हे नाही ते करायला पाहिजे होतं. तर माझे घरचे सगळे, माझे हसबंड, माझे मुलं म्हणे जेव्हा तुला इतकं व्यवस्थित बनवता येते तर तू जात काय नाही.
1: बरं.
0: एकदा जाऊन
1: टीव्ही समोर पाहून ते निरीक्षण घरच्या घरी करत होतात की इथे हे तिने करायला हवं, जे तुमच्या समोर पार्टिसिपेंट त्यांचं प्रस्तुती करत होते तर तुम्ही ते निरीक्षण करत होतात, त्यामुळे तुम्हाला अशी दाद मिळाली घरातून. बरं.
0: मग मी म्हटलं आता घरचे बोलतायत, एकदा खरंच जायला पाहिजे.
1: बरं.
0: आपण घरी स्वयंपाक करू शकतो तर मास्टर शेफ मध्ये का नाही. आणि गृहिणी अशी आहे की एकदा आपल्याला
1: ठरवलं की
0: बस करायचंय तर मग करायचंच आहे.
1: बरं.
0: खूप अडचणी आल्या, 5 वर्ष नेहमी मनात वाटायचं जायचंय, तर काहीतरी अडचणी यायची, मी मुंबईपर्यंत नाही पोहोचायची.
1: बरं.
0: म्हणजे त्यापर्यंत पोहोचलीच नाही. आणि या वर्षी असं झालं की

0: माझे हसबंड माझे मुलं नाही काही होऊन जाऊ जायचं आहेस तुला. आणि यावर्षी जोडीमध्ये होतं ते आणखी डिफिकल्ट होतं. सिंगल जेव्हा तुम्ही मास्टर शेफ खेळता खूप सोपं असतं की आपण मनाने डिसिजन घेऊ शकतो. जोडीमध्ये खूप प्रॉब्लेम येतो.
1: म्हणजे तुमच्या बरोबर अजून एक महिला पार्टिसिपेंट होत्या त्या स्पर्धेसाठी.
0: हो
1: अच्छा.
0: आणि मग त्याच्यानंतर काय व्हायचं की तिला पण घेऊन चालायचं. समोरची सर काय सांगताय आपल्याला काय टास्क आहे लिमिटेशन आहे हे सगळं बघावं लागायचं.
1: बरं.
0: आणि खूप डिफिकल्ट होतं यावर्षीचं कारण की डबल जोडीचं त्यांना तेवढंच आम्हाला टास्क बी डबल राहायचे.
1: बरं.
0: तर यावेळेस मी म्हटलं मागे नाही हटायचं जायचं काही होऊन जाऊ हा बोलो ना बोलो जायचं म्हणजे जायचं.
1: बरं.
0: आणि देवाची कृपा म्हणा किंवा घरच्यांची साथ म्हणा की मी पहिल्या याचा टक्स सिलेक्शन झालं.
1: बरं.
0: तर आमचे हे जे राऊंड होते ते पूर्ण भारतभर मधून होते.
1: बरं.
0: सगळेजण भारतभर मधून निवडून आलेले मुंबईला त्यांचं फायनल होत. मुंबई मधून मग आमची हळूहळू 7,000 मग 3,000 1,500 50 18 12 अशी निवड झाली.
1: अरे बापरे.
0: खूप खूपच मेहनत घ्यावी लागली.
1: म्हणजे खूप मेहनतीचं काम होतं पण तुमच्या इच्छा शक्तीने तुम्हाला बरोबर साथ दिली.
0: आणि आपलं मन एकदम शांत पाहिजे.
1: बरं.
0: नाही चिडचिड झाली की गेलं.
1: कारण कोणती परिस्थिती समोर येऊ शकते किंवा कोणताही पदार्थ बनवण्याचा आपल्याला टास्क दिला जाऊ शकतो त्यावेळी आपली सर्वच बाजूंनी तयारी हवी.
0: तयारी.
1: बरोबर. आता मला हे जाणून घ्यायला आवडेल की खाद्यपदार्थ जेव्हा तुम्ही हाताळता तेव्हा नेमकी काय काळजी घ्यावी किंवा चव पौष्टिकता आणि त्याचं सादरीकरण याची सांगड तुम्ही कशी घालता.
0: पहिले तर कोणता खाद्यपदार्थ आहे आणि तो काय टास्क दिलेला आहे म्हणजे ब्रेकफास्ट आहे जेवण आहे डिनर आहे की आपल्याला भाई असंच एक स्टार्टरच्या रूपात द्यायचंय. आता समजा बटाटा आहे बटाटा सगळ्या ह्याच्यात जातो
1: सगळ्याच्यात मिक्स होऊन जातो.
0: मिक्स होऊन जातो बिचारा त्याला काहीच नसतं. तर तो पदार्थ समजा ब्रेकफास्ट दिलेला आहे तर त्याला आपण कसं काय त्या ब्रेकफास्टच्या ह्याच्यात बसवू शकतो त्याला टेस्ट कशी देऊ शकतो नवीन रूप कसं त्याचं मी हे करू शकते. त्याच्याबरोबर समजा चटणी सॉसेस आहे ते खरंच त्याला आपण डीप केल्यावरती जिभेला चव भेटते का ते बघायचं. आणि डिश तुमची अशी असायला पाहिजे की ती दिसायला खूप सुंदर. पहिले आपण डोळ्यांनी बघतो नंतर आपण श्वास त्याला सुगंध घेतो आणि नंतर टेस्ट करतो.
1: बरं.
0: याप्रमाणे आम्ही त्यांचे सादरीकरण करतो.
1: बरं. आणि मग तिथे वेळेचं नियोजन पण खूप महत्वाचं असेल.
0: सेकंदा सेकंदावर नियोजन राहायचं. कधी तुम्हाला 20 मिनिटाचा टास्क द्यायचा की त्यानं मला 20 मिनिटातच स्टार्टर तयार करायचे.
1: बरं.
0: कधी फक्त अर्ध्या तासातच तुम्हाला पूर्ण स्वयंपाकाची ताटली तयार करायची. आता प्रॉब्लेम असा व्हायचा की तिथे व्हेज आणि नॉन व्हेज दोघी तिथे असं नाहीये की फक्त व्हेजच आहे.
1: हा. आणि तुम्ही फक्त शाकाहारी पदार्थ.
0: आणि मी ओनली शाकाहारी.
1: बरं.
0: शक्य असायचं तेवढा कांदे लसूण नाही वापरायची मी. पण आता बाई नाहीच मला काय पर्याय की बिना कांदा लसूण शिवाय त्याला टेस्ट येणार नाही तेव्हा मी वापरायची कांदे लसूण. पण नॉनव्हेजला हरवणं तेवढंच मला टास्क वाटायचं कारण की नॉनव्हेजची टेस्ट ऑफकोर्स व्हेज पेक्षा थोडी वेगळी राहते.
1: बरोबर.
0: आणि जजेसला तर टेस्टची मतलब आहे की भाई टेस्ट कोणती चांगली येते त्याला तो मार्क देणार.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे मी नेहमी विचार करायची की नॉनव्हेजला पण मला मात द्यायची आहे आणि जजेसला पण मन जितायचंय. तशी मी तयारी ठेवायची.
1: वा वा. मला आता हे सांगा की ह्या क्षेत्रात यशस्वी होण्याकरता अतिशय असा संयम आणि मेहनत लागत असेल याविषयी आपण काय सांगाल.
0: मेहनत तर खूप जास्त मेहनत. मी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोपत नव्हतो.
1: कारण पूर्वतयारी तेवढीच महत्वाची.
0: पूर्वतयारी बी महत्वाची राहायची. म्हणजे मास्टर शेफ मध्ये जेव्हा जायचं होतं त्यावेळेस मी जेव्हा एपिसोड बघायची तर रात्री 1-1 वाजेपर्यंत विचार करायची. समजा भाई इने टोफू वापरलाय तर हे टोफूचा ऐवजी पनीर वापरलं तर काय होणार होतं.
1: बरं.
0: समजा पनीर मी नाही बटाटा वापरला तर काय होईल. त्याचे पूरक काय काय राहायचे हा सगळा अभ्यास मी 1-1, 2-2 वाजेपर्यंत करायची. आणि जेव्हा मास्टर शेफ मध्ये सिलेक्ट झाली मी तेव्हा मला डबल टास्क होता की भाई नॉनव्हेजला बी हरवायचंय.
1: बरं.
0: तर भाई नॉनव्हेजचे लोक मॅरिनेशन कसं करतात. आता फिशला मॅरिनेशन करतात. तिला मॅरिनेशन केल्यावर तिला टेस्ट येते.
1: बरं.
0: मग तसं तुम्ही बटाट्याला मॅरिनेशन का नाही करू शकत त्याला बी तर टेस्ट येईल ना. तर असं मी विचार
1: तुम्ही
0: की भाई अभ्यास करायचं आणि कोणता पदार्थ कसा कमी त्यांना कसा आवडतो आणि किती मिनिटात होईल. आम्ही तिथे सुद्धा रात्री 2-3 वाजता उठून किचन वगैरे मध्ये जायचो. टास्क माहिती नसायचे की दुसऱ्या दिवशी काय टास्क देणार. पण आज जो टास्क दिला त्या टास्कमध्ये मी कशी काय कच्ची ठरली. मला त्यांनी का नाही मार्क दिले. मी कुठे कमी
1: पडला.
0: आणि तिची डिश कशी काय व्यवस्थित झाली. तिला कसं काय स्पून टॅप भेटला. मग तिच्यात काय एवढं चांगलं होतं की मी नाही करू शकत. ती बी तर मनुष्यच आहे ना. मी बी मनुष्यच आहे.
1: बरं.
0: माझ्यामध्ये काय कमी त्या कमी शोधून मी पुढे
1: जात राहिला. बरोबर. खरं तर असं म्हटलं जातं की

0: स्वयंपाकघर म्हणजे एक प्रयोगशाळाच असते, तर स्वयंपाक ही फक्त कला नसून विज्ञान पण आहे असं तुम्हाला वाटतं का?
1: निश्चित खूप जास्त विज्ञान आहे. आपल्या पूर्वजांनी जो स्वयंपाक केलेला आहे किंवा आपल्या पूर्वजांनी जो स्वयंपाकाची आपली भारतीय खाण्याची पद्धत आहे ती सगळी वैज्ञानिकच आहे.
0: बरं,
1: ऋतूनुसार आपण खात पित असतो.
0: बरोबर.
1: आता आंब्याचा सीझन आहे समजा.
0: हा,
1: आंबा तुम्ही पावसाळ्यात खाल्ला तर त्याची चव नाही लागत जेवढी उन्हाळ्यामध्ये लागत, आणि पचतो तो उन्हाळ्यामध्येच, पावसाळ्यात नाही पचत कारण की पोटाला हानिकारक होऊन जातो.
0: बरोबर.
1: तर याप्रमाणे हळदी आहे, अँटीबायोटिक आहे हळदी, लिंबू आहे, सायट्रिक ऍसिड आहे, म्हणजे हे कितीतरी असे घटक आहे की जे आपल्या आयुर्वेदिक याच्यात खानपान मधून आपल्या पोटात जात असतात.
0: बरोबर.
1: तर हे सगळे प्रयोगच आहे जे आपल्या ऋषीमुनींनी केलेले, फक्त आपल्याला ते योग्य रीतीने आचरणात आणण्याची गरज आहे.
0: बरं.
1: आणि आजकालची जी पिढी आहे, म्हणजे सगळ्यात जास्त सांगू इच्छिते आजकालच्या पिढीला, तुम्ही असं म्हणलाल की भाई कारल्याची भाजी देऊन देऊ, तोंडलीची भाजी देऊन देऊ, गवारची भाजी देऊन देऊ, ती कोणत्याही हालात मध्ये खाणार नाही,
0: खात नाही.
1: पण त्याच भाजीला तुम्ही नवीन रूप द्या. जसं मी आता पुरणपोळीला, पुरणपोळी सगळे करता, महाराष्ट्राची फेवरेट आहे पुरणपोळी.
0: बरं.
1: तर मी तिला टाकोसचं रूप देऊन दिलं.
0: अच्छा, त्यामध्ये पूर्ण त्या
1: पोळीचं टाकोस तयार केलं आणि आतमध्ये पुरण भरलं.
0: बरं.
1: आणि मुलांना ते डब्यात दिलं, सगळ्यांना ते आवडलं, आहे पुरणपोळीच. अशी तुम्ही घेऊन गेले असते तर ते खाल्ले नसते. असं काहीतरी आहे पदार्थ तोच, त्याच्यात आपल्याला छेडछाड नाही करायची, पण आजच्या नुसार त्याला बदल करायचा. मुलांना देताना किंवा समोरच्याला तुम्ही स्वतःला सुद्धा प्रश्न विचारा, रोज तुम्ही पोळी नाही खाणार ना, त्यात काहीतरी बदल पाहिजे,
0: काहीतरी नाविन्य हवं.
1: तर त्यानुसार ते नाविन्य करत गेली आणि पुढे वाढत गेले.
0: बरोबर. कारण असंही म्हटलं जातं की तुम्ही जे अन्न खाता, आहार हेच औषध आहे, आणि त्याला विज्ञान पण त्याच्या मागे आहे. आता जसं तुम्ही सायट्रिक ऍसिडचं उदाहरण सांगितलं की लिंबूमध्ये काय आहे किंवा कोणत्या भाजीमध्ये आयन आहे, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवून त्याची पौष्टिकताही कशी वाढेल, चवही कशी चांगली येईल आणि दिसायलाही ते कसं छान दिसेल हे तुम्ही पाहत असाल. बरोबर. आता मास्टर शेफ सारख्या स्पर्धेमध्ये किंवा ठीक आहे त्याच्याही आधी कोणतीही पाककला स्पर्धा असू द्या, तेव्हा कोणते कोणते निकष पाहिले जातात आणि तयारी कशी करावी लागते ह्याबद्दल सांगा.
1: त्याच्यामध्ये तर जेव्हा कोणती बी कॉम्पिटिशन असो, त्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही किती त्या डिशला प्रामाणिकपणे वेळ दिलेला आहे.
0: बरं.
1: तुम्ही स्वतः ती डिश केलेली आहे का, तुम्ही दुसऱ्यांची थेअरी वापरून ती डिश करताय हे बघितलं जातं. कारण की म्हणजे लगेच दिसतं तुमचा प्लेट मध्ये की तुम्ही डिश कशी तयार केली.
0: ओके. ते पाहूनच
1: जजेस अगदी समजून घेतात की ही डिश त्यांनी युट्यूब वरून बघितली असेल.
0: बरं.
1: तर डिश निवडताना डिश अशी पाहिजे, तुम्ही बघा, खूप डिशेस बघा, मी असं नाही म्हणत आहे. आजकाल तर एआयचा जमाना आहे, खूप साऱ्या तुम्हाला रेसिपी दिसतात,
0: खूप अवेलेबल आहेत.
1: पण त्याच्यात आपलं डोकं लढवून तुम्ही कसं त्याच्यात देऊ शकतात, त्याच्यात पौष्टिकपणा काय दाखवू शकतात, तुम्ही जजेसला कसं पटवू शकतात, ती दिसायला किती सुंदर आहे, किती टाइम लागतोय, किंवा खूपच आयटम एवढीशी डिश बनवायची पण त्याच्यात तुम्ही खूप जास्त 21-22 आयटम वापरले आणि एकाची चव धड नाही लागली, ती डिश
0: त्याला अर्थ नाही,
1: वापरू नाही होती.
0: बरोबर.
1: तर डिश अशी वापरा की भाई चवीला बी आपण व्यवस्थित देतोय, समोरच्याला त्याचे महत्व पटवून देतोय आणि दिसायला बी सुंदर.
0: बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये कॅलरीज वगैरे कमी आहेत ना, किंवा खूप साखर वापरलेली नाहीये,
1: तळलेलं
0: नाहीये ना,
1: शुगरलेस शुगर बी वापरली तर किती प्रमाणात वापरली तुम्ही.
0: बरं.
1: आईस्क्रीम बनवलं, आता आंब्याची आईस्क्रीम समजा आंबा आहे तर सगळे आंब्याचे आईस्क्रीम बनवतात, पण त्याच्यामध्ये तुम्ही किती साखर वापरली, साखरेला पूरक असं काय आयटम वापरला.
0: बरं.
1: आंबा किती वापरला, नुसता आंबा वापरून आईस्क्रीम नाही होत ना.
0: बरं.
1: त्याच्यात दुसरे पण आयटम जातात.
0: हो.
1: तर ते आयटम किती प्रमाणात टाकले, त्याला चव कशी आपल्या तोंडात घुळू शकते.
0: ओके.
1: हे सगळे लक्षात घ्या,
0: म्हणजे थोडंसं नियमितपणे त्याचा सराव म्हणा किंवा ते आजमावून पाहण्याची यामध्ये गरज आहे.
1: गरज आहे.
0: बरोबर. आणि आता जर कुणाला ह्या क्षेत्रात करिअर करायचंय किंवा कुणासमोर संधी आहे किंवा त्यांना वाटतंय की मी पाककलेत काहीतरी करू इच्छिते, तर त्यांना तुम्ही आपल्या श्रोत्यांना ह्या आकाशवाणीच्या माध्यमातून काय संदेश द्याल?
1: करू शकता तुम्ही ना, पण याला खूप मेहनत चिकाटी लागते.
0: बरं.
1: असं नाही की तुम्ही आज याची रेसिपी बघितली, त्याचा तुम्ही सराव केला आणि ती एकदम परफेक्ट बनवून तीच डिश तुम्ही दिली, तर त्याच्यामध्ये मग तुमच्या रेसिपीला काय वाव नसतो, म्हणजे तुम्ही काही तुमचं स्वतःच वापरून नाहीच केलं त्याच्यामध्ये.
0: बरं.
1: तुम्हाला या क्षेत्रात यायचंय तर या क्षेत्रात सगळ्या पुढचं तुम्हाला नॉलेज पाहिजे.
0: अच्छा.
1: कसं त्याची हाताळणी करताय, किती दिवस तो आयटम टिकतोय.
0: बरं.
1: कुठे तो आयटम जास्त चांगला होतो. आता नागपूरचं म्हणा तुम्ही की ऑरेंज बर्फी खूप चांगली होते.
0: अच्छा. ते वातावरण किंवा
1: तिथलं वातावरण, ते पाणी.
0: बरं.
1: त्याच्यामुळे ते चांगलं होतं.
0: अच्छा.
1: तेच तुम्ही इथं आणाल सेम टू सेम.
0: ते पण अभ्यास करणं महत्वाचं आहे.
1: तर ते इथे नाही होत कारण की आपलं हवामान वेगळं, त्यांचं हवामान वेगळं.
0: बरं.
1: तर यानुसार

0: सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्ही याचं जिद्द पाहिजे, चिकाटे पाहिजे, सर्व बाजूने तुम्ही विचार केला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपण आपल्या घरीच कसं पौष्टिक देऊ शकतो घरच्यांना त्याच्यावरून प्रयोग चालू करून मग बाहेर जायचं.
1: हो,
0: कारण की आपले घरचेच चांगले जज असतात, त्यात बी छोटे मुले एकदम मस्त जज असतात. कारण की त्यांना कळत नाही, ते डायरेक्ट सांगतात मम्मी हे चांगलं नाही.
1: बरोबर,
0: मग आपण समजून जातो की ते व्यवस्थित नाही.
1: अगदी बरोबर. आणि असं आहे की तुम्हाला सगळ्या प्रकारचं ते अन्न पदार्थ बनवता आलं पाहिजे. मग ते महाराष्ट्र डिश असो किंवा राजस्थानी, जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्ही इटालियन, बाकीचे पण तुम्ही पदार्थ मेक्सिकन वगैरे पण बनवता, मग त्याची सर्वच बाजूंनी तयारी. जर तुम्हाला ह्या क्षेत्रात करिअर करायचं आहे तर ते सर्वच बाजूंनी करण्याची तयारी
0: पाहिजे, तुम्हाला माहिती बी पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: आणि तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ते आयटमला.
1: बर,
0: आता जसं मी पुरणपोळीचं टाकोच केलं, मी ते समजूनच केले. किंवा मी आता पिठलं भाकरी 1 मे होतं.
1: बरं,
0: एक मे म्हणजे महाराष्ट्र दिवस असतो, तर त्या दिवशी सगळ्यांच्या घरी पिठल्या भाकरी होतं. तर मी पिठल्या भाकरीची कॅनोली तयार केली, आयटम तेच, पण त्याला मी विदेशी रूप दिलं.
1: बर,

0: ते व्यवस्थित
1: अगदी
0: नाहीये.
1: बरोबर. आणि असं आहे की तुम्हाला सगळ्या प्रकारचं ते अन्नपदार्थ बनवता आलं पाहिजे, मग ते महाराष्ट्र डिश असो किंवा राजस्थानी, जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्ही इटालियन, बाकीचे पण तुम्ही पदार्थ मेक्सिकन वगैरे पण बनवता, मग त्याची सर्वच बाजूंनी तयारी, जर तुम्हाला ह्या क्षेत्रात करिअर करायचं आहे तर ते सर्वच बाजूंनी करण्याची तयारी पाहिजे.
0: तयारी भी पाहिजे, तुम्हाला माहिती भी पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: आणि तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ते आयटमला.
1: बरं,
0: आता जसं मी पुरणपोळीचं टाकोच केलं, तुम्ही ते समजूनच केले. किंवा मी आता पिठलं भाकरी 1 मे होतं.
1: बरं,
0: तर 1 मेला, 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिवस असतो,
1: हा,
0: तर त्या दिवशी सगळ्यांचं घरी पिठलं भाकरी होतं, तर मी पिठल्या भाकरीची कॅनोली तयार केली. आयटम तेच, पण त्याला मी विदेशी रूप दिलं.
1: बरं,
0: तर अशी तुम्ही वेगळी वेगळी चिकाटी पाहिजे. असं नाही की भाई हा, तुमच्या मनातून आत्मशक्ती पाहिजे की मी करू शकेल किंवा मी करेल. किंवा सतत तुम्ही अर्धा तास तरी त्याला द्यायला पाहिजे, वाचा, बघा, प्रयोग करा, तर ते होईल.
1: बरं, आता जाता जाता कार्यक्रमा शेवटी आमच्या मैत्रिणींना स्वयंपाकाविषयी काही टिप्स तुम्ही द्याल का?
0: स्वयंपाक तुम्ही असा बघाल तर सगळ्यांना कंटाळवाणा वाटतो, पण स्वयंपाकाचं एक विशेष आहे. अगर तुम्ही खूप आनंदाने केला, साधं भी तुम्ही स्वयंपाक केला तर तो टेस्टी होतो.
1: बरं,
0: त्याचा तुम्ही आनंद होता स्वयंपाकामध्ये. काहीतरी मी करेल आज, नवीन भाजीमध्ये काहीतरी नवीन वापरेल. किंवा नाहीच काही, साध तुम्ही पोळ्या बी करता तर आज पोळी जी बनवते भाई, आज तूप लावून पोळी बनवते, आज पोळीला मी वेगळं रूप देते.
1: बरं,
0: असं काहीतरी नवीन नवीन त्याच्यात शोध,
1: त्यातल्या त्यात वेगळे पण कसं करता येईल ते पाहायचं,
0: ते पाहायचं आणि आनंद द्या. कारण की स्वयंपाकाला पण समजतं की आपल्याला कसं करताय, त्यानुसार तो समोरच्या पोटात जाऊन इफेक्ट करतो. त्याच्यामुळे आनंदी राहून एकदम स्वयंपाक करा, शांत मन ठेवा आणि विचार करा की काय द्यायचंय, कसं करायचंय. आयुर्वेद त्याच्यात बघा, आपले ऋषीमुनी खूप हुशार होते, पुष्कळ वस्तू त्यांनी आयुर्वेदिक आपल्याला दिलेल्या
1: आहे,
0: तो अभ्यास जास्त करा बस.
1: अतिशय छान असं सुरुवातीपासून तुम्ही सांगितलंय, तुमच्या प्रवासाबद्दल अनुभव सांगितले. नक्कीच आज आपण जी पण काही माहिती दिली आहे ती आमच्या मैत्रिणींना, श्रोत्यांना उपयोगी पडेल. तर तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.
0: थँक्यू.

श्रोतो नारी विश्व कार्यक्रम आपण ऐकलात. कार्यक्रमात आज आपण गृहिणी ते मास्टर शेफ असा प्रवास असणाऱ्या पाककलातज्ञ दीपाली बिहाणी यांची दीपाली सुत्तर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. सादर करते होते सुदाम बटोळे. आकाशवाणी एफ एम सेवेचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतो आता ऐकूयात सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सौमित्र यांचं हे गीत, गायलं आहे सुरेश वाडकर यांनी आणि या गीताला संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोतो, आपकी पसंत कार्यक्रमात आज सुरुवात ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत. बेमिसाल या चित्रपटासाठी स्वर आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा आणि संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं. पसंती कळवली शिवकृपा रेडिओ श्रोता संघाचे मुक्काम पोस्ट चणेगाव तालुका संगमनेर इथून वृद्धेश्वर पाटोळे, अप्पासाहेब दिघे, राजू दिघे, स्वप्नील पाटोळे आणि विश्वजीत पाटोळे. साई रेडिओ श्रोता संघाचे देवगड फाटा तालुका नेवासा इथून दत्तात्रय चिंधे, दीपक, संदीप, साई, स्वरा, भावी, गीतांजली आणि जनाबाई चिंधे. शहाली बाबा रेडिओ श्रोता संघाचे पिंपरी शहाली नेवासा इथून भाऊसाहेब नवथर, अक्षय चंदन, जयकुमार, शिवा वराडे, दादाभाऊ सूर्यवंशी आणि रंजना चंदन. मुक्काम पोस्ट गायकवाड जळगाव तालुका शिवगाव इथून बाळासाहेब केसभट, किरण केसभट, संभाजी, सुनील आणि शहाजी केसभट. विठ्ठल मंदिर चौक बीडहून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप, केशव पटेल आणि सुरेश जाधव. मुक्काम पोस्ट अंबय तालुका सिल्लोडहून देवीदास, निकम आणि निकम परिवार. समतानगर काष्टीहून लक्ष्मण जगताप, वैजयंता जगताप, श्रेया आणि निलेश जगताप. आणि आणखी पसंती याच गीतासाठी संघमित्र श्रोता संघाचे वॉर्ड क्रमांक 1 पोफळे जिल्हा यवतमाळहून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार, वंदना, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार. ऐकूयात आपल्यासाठी किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात बेमिसाल या चित्रपटामधलं हे गीत.

किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत होतं बेमिसाल या चित्रपटामधलं. कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या युगलसफरातलं सीता और गीता या चित्रपटामधलं गीत. संगीतबद्ध केलंय राहुल देवर्मन यांनी आणि गीतकार आहेत आनंद बक्षी. पसंती कळवली ऋतुजा रेडिओ श्रोता संघाचे मुक्काम पोस्ट वाघाचा आखाडा तालुका राहुरी इथून, बाळासाहेब कटारे मनीषा ताई कटारे पिंपळा चमळा राहुरी इथून, ऋतुजाताई पवनतनपुरे आणि वृंदा पवनतनपुरे, हिंद रेडिओ श्रोता संघाचे तिगाव

तालुका वडवणी जिल्हा बीडहून तुळशीराम शिंपले सदाशिव रामदास बाबासाहेब कुशावर्त कांचन साक्षी ठोंबरे आणि मित्रपरिवार सायबन कॉलनी पंचवटीनगर बिस्तबाग चौक सावडी इथून मधुकर भाले शरद कुलकर्णी रवी कुलकर्णी आणि माधुरी भाले फकीरा रेडिओ स्वतःसंघाचे बीड इथून रणजितकुमार नामदेव थोरात रितेश आकाश रश्मी रंजना गबरू पैलवान थोरात आणि धनंजय टौड स्नेहबंद रेडिओ श्रोतासंघाचे चांदा तालुका निवासी इथून बवन पिंजारी जायदा पिंजारी इरफान सना इम्रान आणि अरमान मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालनाहून डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक भुतेकर गणेश कार्तिकी अश्विनी वैष्णवी जगदाळे हर्तुल सांगवी औरंगाबादहून वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबादहून मेघराज युवराज कोलते रिधुरादेवी रुद्र कोळकर आणि वाकुळणी तालुका बदनापूर इथून वढूर तालुका उमरगड इथले श्रोते आहेत गंगाधर पोपलवाड सम्यक प्रियंका लक्ष्मी आणि स्वरित पोपलवाड सुंदरखेड राजमातानगर बुलढाणा इथून नरेंद्र नरवाडे ज्योती आकांक्षा आणि आकाश कुमार ऐकूयात आपल्या सर्वांच्या पसंतीचं आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात सीता और गीता या चित्रपटामधलं हे गीत

सदैव आपकी पसंद कार्यक्रम आतात पुनः एकदा आनंद बक्षी यांचं गीत आणि संगीत राहुल देवबर्मन यांचं. जुर्माना या चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे राहुल देवबर्मन आणि आशा भोसले यांनी. पसंती कळवले आझाद नगर लक्झर हरिद्वार इथून ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साबीर, राही, मेहराज जहां. संत रोहिदास रेडिओ श्रोता संघाचे मुक्काम पोस्ट मुंगी तालुका शेगाव इथले श्रोतेत बाबासाहेब कंगणकर, साखरबाई, परमेश्वर, रोहिणी, श्रावणी आणि धनश्री कंगणकर. हिंदराज रेडिओ श्रोता संघाचे खोपटी तालुका नेवासा इथून बंडू लोहार पोपळगट, माया चंद्रकला पोपळगट, यश रोहित आशा आणि देवीदास पोपळगट. श्री समर्थ रेडिओ श्रोता संघ कोरडगाव तालुका पाथर्डी इथले नानासाहेब घुगरे, द्वारकाबाई, अनिता, उज्ज्वला, साक्षी, वैभव, वैष्णवी, साईनाथ घुगरे. कुंभारगल्ली कोळगाव इथून पांडुचंदन, उषाचंदन, राणी, प्रतीक्षा, अभिषेक, सार्थक, प्रथमेश, संतोष आणि पांडुरंग कुंभार. मंगलदीप, दिलीप, तन्वी, श्रद्धा, समर्थ राऊत हे श्रोतेत. निपाणी वाडगाव तालुका श्रीरामपूर इथून बाबासाहेब तेलोरे, मोहिनी, समृद्धी आगजाळे. म्हैसवाडी तालुका मलकापूर इथून शत्रुघ्न धाडे, वाल्मिक, निनाजी, स्वप्नील धाडे आणि अजय खिरोडकर. पुण्याहून पंकज वडोदे, आर्या आदी. वरुड जरूड इथून बाबासाहेब वडोदे आणि मीनाक्षी चर्पे. ऐकूयात आपल्या सर्वांच्या पसंतीचं जुर्माना या चित्रपटामधलं आशा भोसले आणि राहुल देवबर्मन यांच्या स्वरातलं हे गीत.

आपण घेत आहात आपकी पसंत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपद्वारे. श्रोते कार्यक्रमात आता घेऊयात चमेली या चित्रपटामधलं इशात कामिल यांचं गीत. संगीत आहे संदेश शांडिलिया यांचं आणि हे गीत गायलंय सुनिधी चौहान यांनी. पसंती कळवले मुक्काम पोस्ट तांदूळवाडी तालुका राहुरी चिदंबरमळा इथून दिलीप पेरणे, अर्चना पेरणे, प्रतीक, प्रीती, पांडुरंग पेरणे आणि मित्रमंडळ. चंद्रगिरी रेडिओ श्रोता संघाचे मुक्काम पोस्ट मांजरी तालुका राहुरी इथून जालिंदर, प्रथमेश, प्रतीक, साई, गोविंद, सविता पिसाळ, समस्त पिसाळ परिवार, मुक्काम पोस्ट मांजरी तालुका राहुरी इथून हे मित्रमंडळ होतं. नवनागापूर MRDC इथले श्रोते आहेत गोरक्ष चौथे, जालिंदर, भारती, सुप्रिया, ऋषिकेश, रोहित आणि समस्त चौथे परिवार. शनिवार पेठ बीडहून PB कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ, वल्लभ, श्रावणी आणि प्रथमेश कुलथे. मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगाव इथून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी, पूनम, युवराज, आदर्श आणि हर्षदा पवार. MRDC चंदननगर सातारा इथले श्रोते आहेत अतिश, सतीश वाघमारे, स्वाती, वर्षा, श्रुमण, श्रुमेण वाघमारे. वारणा शहापूर कोल्हापूरहून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता, अनिकेत आणि माय चव्हाण. वैजापूर संभाजीनगरहून धोंडीराम सिंह राजपूत.

रिशान, रिदान, ईशान आणि क्रिटिशा राजपूत. मुक्काम खिरडावाडी तालुका, जिल्हा हिंगोली, इथले शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान, सारिका, सुरेखा, आरवी आणि बोडखे परिवार, उत्तम जमधाडे, स्वराज जमधाडे आणि सदाशिव थोरात. ऐकूयात आपल्या सर्वांच्या पसंतीचं इर्शाद कामिल यांचं गीत सुनिधी चौहान यांच्या स्वरात, आपल्या घरात, आपल्या गावात, आपल्या रेडिओ सेटवर.

श्रोते हो, आपकी पसंत कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार, महेंद्र कपूर आणि अजित नजा यांच्या स्वरातलं फकीरा या चित्रपटामधलं गीत. गीत आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं आणि पसंत कळवले चित्रगुप्त प्रतिष्ठान बालंबिका देवी चौक बालमटाकळी तालुका शेवगाव इथून बिरजू परदेशी, मंजुश्री प्रथमेश आणि वैष्णवी परदेशी, सुरेवाडी औरंगाबादहून प्रकाश बोरगावकर, सुषमा प्रकाश, प्राजक्ता प्रांजली, सोहम बोरगावकर, गढी कारखाना तालुका गेवरा जिल्हा बीड इथले श्रोते दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन, संजय आणि प्राजक्ता साळवे, गणेश पेट पातळीतून अंबादा शिंदे, संगीता, अमोल, अमृता आणि सुवर्णा शिंदे, रेल्वे स्टेशन रोड शिवनेरी नगर मार्ग मनमंदिर श्रोता संघाचे पावलस धीवर, थॉमस वाघमारे, बाबासाहेब दळवी, धीवर परिवार, पार्थ रेडिओ श्रोता संघाचे छत्रपती संभाजीनगर इथून राजेश पाटील, राजदीप, राशी, शीतल, गुंडेवाडी तालुका अंबड जालना इथून निजाम शेख, वरुण साबळे आणि नूपूर उद्धव साबळे. याच गीतासाठी पसंती कळवली मुक्काम पोस्ट येळगूड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून अतुल, गौतमी, धम्मादिना, अरुण काळे आणि एडी कांबळे. मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथले श्रोतेत तुषार कुरुणे, प्रसिक कांबळे, एकता, मेघना, उत्कर्षा आणि अरुण येळगुळकर. ऐकूयात आपल्या सर्वांच्या पसंतीचं किशोर कुमार, महेंद्र कपूर आणि अजित नजा यांच्या स्वरातलं हे गीत आपल्या घरात, आपल्या गावात, आपल्या रेडिओ सेटवर.

कार्यक्रमात आता ऐकूयात हेरा फेरी या चित्रपटामधलं गीत. गायलं आहे किशोर कुमार आणि महेंद्र कपूर यांनी. कल्याणजी आनंदजी यांचं संगीत आहे आणि शब्द आहेत इंदीवर यांचे. पसंती कळवले मुक्काम पोस्ट देडगाव दळवीवाडी तालुका नेवासा इथून दळवी श्यामवेल यमाजी यांनी. जय हिंद रेडिओ श्रोता संघाचे मुक्काम हे परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी सायरा बानो शेख दस्तगीर फैज नबी शाकिर इस्लाम नबी बाबा शेख करिश्मा आणि सिमर शेख सानिया शकील पठाण वळसंगीकर बिस्मिलाबी गदर निलफर हे परसोगाहून. तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अय्युब अमन मिहिरा सय्यद. जीवर बायजवा इथून श्रोते आहेत अजय डोळसे उज्ज्वला अमृता आणि रेणुका डोळसे. चिचोंडी पाटील इथले श्रोते आहेत संतोष जाधव अंजली आणि भैया दिदी. बेर्डीहून हुकुम करमरकर सुनीता हार्दिक प्राची आणि तनु करमरकर. मुक्काम पोस्ट बोरीखुर तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून सुधाकर राजे जाधव प्रशांत जगुताई साक्षी संचित वायाळ आरेगावहून प्रथमेश देशमुख मोताळाहून करडाहून स्वामी देशमुख प्रणाली सानवी आणि मित्रमंडळ. माळवेस बीडहून किशोर उबाळे मंगला उबाळे सपना शीतल अभिजित आणि सचिन उबाळे. ऐकूयात आपल्या सर्वांच्या पसंतीचं हेरा फेरी या चित्रपटामधलं इंदीवर यांचं हे गीत.

श्रोतो आपकी पसंद कार्यक्रम ऐकूयात सुखविंदर सिंग आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात ताल या चित्रपटामधलं गीत पसंती कळली. मुक्काम पोस्ट नवीन दहिफळ तालुका शेवगाव इथून विठ्ठल काटे, संगीता आविष्कार मकरंद आणि संचिता काटे. मोरगे वस्ती श्रीरामपूर इथून अविनाश, मनीषा, अमेय, विवेक, मायाजी आणि गीती परिवार. खैरी निमगाव तालुका श्रीरामपूर इथून अरुण, योगेश, श्रावणी, छोटी, अर्चना आणि मंगल जीवरक. खुपटी तालुका निवासा इथून संकेत सकट,

दासकट, रामदास, जुबेदा शेख, कोमल पाटोळे, मंदा, राहुल पाटोळे आणि स्वाती गोरे, परळी वैजनाथ समतानगर इथून शिवदास गलांडे, जयश्री अतुल आणि अनुजा गलांडे, वरुड जवळगा इथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद आणि स्वराज वानखडे, महादेवघाट अमलेश्वरहून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश तारणी, सूरज, ज्योती, रियांश आणि गुडिया ठाकूर. ऐकूयात आपल्या सर्वांच्या पसंतीचं ताल या चित्रपटामधलं. ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोतो, आजच्या आपकी पसंत कार्यक्रमात आजचं शेवटचं गीत आहे समीर यांचं कुंवारा या चित्रपटाचं.

स्वर आहे सोनू निगम आणि अलका याग्निक यांचा आणि संगीतकार आदेश श्रीवास्तव. पसंती कळवले कुलस्वामिनी रेडिओ श्रोता संघाचे भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे, अनिता श्रावण बिडवे, अष्टविनायक कॉलनी मिरे रोड 12 बंगले शेवगाव इथून विलास सूर्यभान खंडागळे आणि मित्रपरिवार, अढळगाव तालुका श्रीरामपूर इथून अनिल मोहन शिंदे, राजश्री आणि अभिषेक शिंदे, जांभरून अर्धापूर इथून गंगाधर जोशी, दुर्गादा जोशी, गजानन संजय, आशिष पृथ्वीराज आणि साध्वी जोशी, गौतमनगर नांदेडहून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे, गांधी चौक रोपडहून पंजाबहून हरदेव मीका, बलविंदर बिरक, जयतेक आणि मीका बिरक. ऐकूयात आपल्या सर्वांच्या पसंतीचं सोनू निगम आणि अलका याग्निक यांच्या स्वरात कुंवारा या चित्रपटामधलं हे गीत.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 101 MHz. श्रोते हो, रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गायला आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी. नया दौर या चित्रपटासाठी संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं.

0: दालने असलेले
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर
2: कार्यक्रमात आता ऐकूयात चायना टाऊन या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. रवी यांचं संगीत आहे आणि हे गीत गायलं आहे मोहम्मद रफी यांनी.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: सुदैव रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत। गायला आहे लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी पडोसन या चित्रपटासाठी, आणि संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं।

0: करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरातलं हे गीत होतं मिलन या चित्रपटामधलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि गीतकार होते आनंद बक्षी. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूयात चुपके चुपके या चित्रपटामधलं गीत. सचिन देवबर्मन यांचं संगीत, गीतकार पुन्हा एकदा आनंद बक्षी आणि हे गीत गायलंय लता मंगेशकर यांनी.

कभी कभी या चित्रपटामधलं गीत आपण ऐकलं, गायलं होतं लता मंगेशकर आणि मुकेश यांनी, खय्याम यांचं संगीत होतं आणि शब्द होते साहिर लुधियानवी यांचे. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा रजनीगंध हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. रात्रीचे 10:30 वाजलेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात उस्ताद अली अकबर खान यांचं सरोदवादन, राग दुर्गा आणि राग धुनकी खमाज. सुरुवात ऐकूयात राग दुर्गा.

श्रोतो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकतात उस्ताद अली अकबर खान यांचं सरोदवादन. आता आपण ऐकलात राग दुर्गा, आता ऐकूयात धुन की खमाज.

उस्ताद अली अकबर खान यांचा सर्वोदय दामणे गात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून श्रोतेहो याबरोबरच शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजता आहेत. यानंतर 11 वाजता ऐकूयात हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला हिंदी बातम्या.

वा आम्ही आता समाप्त करत आहोत. आजच्या या प्रसारणातून मी अतुल सातपुते आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 5:53 मिनिटांनी 100.1 MHz वर. शुभरात्री. जय हिंद.